अजित कडकडे आणि सहकारी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 अर्थात 9 मे 2026। पहाटेचे 5:55 आणि 33 सेकंद होत आहेत। अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे। या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। तसंच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरील श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत। या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे।

मंगल प्रभात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया इंदिरा कुलकर्णी यांनी लिहिलेलं आणि दत्ताराम गाडेकर यांनी संगीतबद्ध केलेलं समूह गीत.

0: या समूह गीताबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. साडेसहा वाजतायत, ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगूया आनंदी.
0: जगूया आनंदीच्या या भागात मी सचिन धोत्रे. श्रोते हो, ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मला एक सांगा, शर्यत ही दोन समान गुणधर्म असलेल्या प्राण्यांमध्येच लागू शकते ना? म्हणजे दोन ससांमध्ये किंवा दोन कासवांमध्ये शर्यत लागली तर ते आपण समजू शकतो. ससा आणि कासव यांच्या शर्यतीचं इंगित काय आहे? मुळात पंचतंत्रातले प्राणी आणि पक्षी हे केवळ प्रतिकात्मक आहेत, या आहेत खऱ्या बोधकथाच. मग ससा आणि कासव हे कशाचं प्रतीक आहे? ससा म्हणजे माणसातला उत्साह, माणसाची प्रतिभाशक्ती, झपाट्याने प्रगती करण्याची शक्ती. आणि कासव, कासव म्हणजे माणसातलं सातत्य, चिकाटी वृत्ती, कोणत्याही परिस्थितीत आपला मार्ग न सोडण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. पुढची गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे, ससा धावत धावत खूप लांब पोचला, अगदी शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचला होता. त्याने मागं बघितलं तर कासव खूप लांब होतं. मग त्याने आराम करायचं ठरवलं आणि तो झोपला. माणसाचंही असंच होतं, आपली प्रतिभाशक्ती आणि उत्साहाच्या जोरावर आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात माणूस खूप पुढे जातो खरा, पण या धावपळीत तो आपलं सातत्य, आपली चिकाटी आणि इच्छाशक्ती या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याला असं वाटतं की आता आपण ही शर्यत जिंकलीच, त्यामुळे या गोष्टी त्याला फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. एव्हाना त्याच्यामध्ये एक प्रकारचा बंचुकेपणा आलेला असतो आणि तो तिथेच राहतो. पण काही माणसं भलेही असामान्य प्रतिभाशाली नसतील, वेगवान नसतील, पण सातत्य, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांच्या जोरावर आयुष्याची शर्यत जिंकतात. तेव्हा श्रोते हो, या कथेतला बोध हा आहे की आयुष्यात जर का यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यातल्या सशाला झोपू देऊ नका आणि आपल्यातल्या कासवाला थांबू देऊ नका. दोघं मिळून चालले तरच आयुष्याची शर्यत जिंकाल. खरंय ना?

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:35 होत आहेत. जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. यानंतर 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी, आंबा कलम करण्याचा हंगाम. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05. हातापायाला मुंग्या येण्याची कारणं आणि उपचार या मालिकेचा भाग पहिला. सहभाग तज्ज्ञ डॉक्टर उत्कर्ष शहा. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. परिसर 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10. वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण या मालिकेचा भाग पहिला. सहभाग डॉक्टर गजानन खडसे. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. आयसी अक्षरे रसिके 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55. या चित्रपट सरहद्दीच्या अलाड पल्याड या मालेत रामप्रसाद की तेहरवी या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 तर 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंके यांची मुलाखत. स्वरांजली 9:30 यात गाण्याचे बोल आहेत. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पावले, गीत सदानंद डबीर यांचं, तर गायक भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग 9:45. दुपारी 12:00 वनिता मंडळ यात देश हा देव असे माझा, लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. सूत्रनिवेदन मधुर पुजारी. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. निरंतर स्वरलहरी दुपारी 12:40. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित केलं जाईल दुपारी 1:40. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षांमधील यश याविषयी सहाय्यक राज्यकर आयुक्त यापदी निवड झालेले जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी सूरज देबाजे यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. हिंदी कार्यक्रम विविधा सायंकाळी 6:30 यात मजबूत परिवार समृद्ध समाज. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम. संध्याकाळी 7:30 यात शेळी पालनातील पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत. लोकसंगीत रात्री 8:15 यात बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा सादर करतील विठ्ठल उमप आणि मंडळी राम उगावकर यांचा. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात राजकुमार मुजुमदार यांचं संतुरवादन. हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली कन्नडावरून प्रसार केले जातील. आम्ही सहक्षेपित करू. आजचे शास्त्रीय संगीताचे नादब्रह्मचे कार्यक्रम असे आहेत. 10:30 पुष्कराज कोष्टी यांचं सुरबहारवादन राग बिलावल. विद्या हरिकृष्ण यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग कल्याणी दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:02 मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन राग सिमेंद्र मध्यम वसंता. हे होते आजचे काही ठळ कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 34 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूज येथे 28 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 91% आणि सांताक्रूज येथे 89% अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश निरभ्र असेल. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता हवामानाचा अंदाज. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी विशेषतः ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात आकाश सूर्यप्रकाशित राहील. हा होता शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज.

0: 6:40 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आंबा कलम करण्याचा हंगाम याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आंब्याचं कलम वर्षभरामध्ये केव्हाही करता येतं, तथापि जुलै ऑगस्ट या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये जास्त योग्य आणि सोयीचं ठरतं. मे जूनमध्ये आंब्याच्या फळांचा हंगाम संपतो. गावठी आंब्याच्या कोया मुबलकपणे उपलब्ध होतात. या कोया रुजवण्यास 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो आणि जुलै ऑगस्ट या काळात भरपूर खुंट रोपं उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे जूनच्या सुरुवातीला मातृवृक्षांचा फळांचा हंगाम संपून नवीन पालवी येऊन ही पालवी जुलै ऑगस्ट महिन्यात पक्व होऊन त्यावरील डोळेही भरधार झालेले असतात. जुलै ऑगस्ट हा पावसाळ्याचा मध्य असतो. जमिनीत भरपूर ओलावा असतो, त्यामुळे मातृवृक्षावरील काड्या रसदार असतात. हवेमध्ये आर्द्रता भरपूर असते. कलम यशस्वी होण्याचं प्रमाण याच काळामध्ये अधिक असतं. स्टॉक आणि सायन यांचं वयही जवळजवळ सारखंच असतं. जूनमध्ये आलेली पालवी आणि जूनमध्ये उगवलेल्या रोपांचं वय समान असतं, त्यामुळे जोड व्यवस्थित होतो. कलमासाठी कलम काड्या काढताना त्यावरील डोळे चांगले फुगलेले असले पाहिजेत. जे शेंडे सूर्यप्रकाशात आहेत तेच कलम काड्या म्हणून काढावेत. एकाही कलम काड्यावर कुठलाही रोग अथवा कुठलीही कीड असू नये. पावसाळ्यात कर्पारोगाची बुरशी, शेंडा, पोखरणारी अळी आणि मिलीबग तसंच तुडतुडे या रोग किडींची शक्यता असते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मातृवृक्षाची बाग निरोगी असली पाहिजे. ज्या झाडावरून कलम काड्या मिळवायच्या आहेत त्या झाडांची जून महिन्यातच फळांचा हंगाम संपल्यावर निगा राखणं आवश्यक आहे. यामध्ये जमिनीची मशागत करून घेणं गरजेचं असतं. खोडाभोवती चाळणी करून तण काढून वयोमानाप्रमाणे खतं घालावी. खतं घालताना त्यात कंपोस्ट खत तसंच नत्र स्फुरत पालाशयुक्त रासायनिक खत यांचा समावेश असावा. साधारणपणे प्रत्येक झाडास 50 किलो कंपोस्ट खत आणि 5 किलो 19:19:19 हे मिश्र खत घालावं. पाऊस नसेल तर पाणी द्यावं. रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी बोर्डो मिश्रणाची एक फवारणी करावी. तसंच किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारावं. झाडांच्या खोडावर बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावावी. नवीन पालवी आल्यानंतर आणि तिची पुरती वाढ झाल्यानंतर काड्या लवकर तयार होण्यासाठी पानावर लिओसिन हे संजीवक 1000 PPM या तीव्रतेचं फवारावं. या व्यतिरिक्त कलम काड्या काढल्यानंतर त्या बुरशीनाशकामध्ये बुडवून घेऊन ओल्या शेवाळामध्ये किंवा ओल्या बारदानात गुंडाळून घ्याव्या आणि कलम करण्यासाठी लवकरात लवकर वापराव्या. रोपवाटिकेत केलेल्या निवाऱ्यामध्ये कलम करण्याचं काम करावं. कलम करण्याचं काम कुशल माळ्याकरवी करावं. चरातून अंकुरलेल्या कोया निवडून घेऊन त्यावर कोय कलम बांधावं. जी रोपं वाढली आहेत ज्यावरील पानं हिरवी झालेली नाहीत आणि जी रोपं कोवळी आहेत त्यावर सॉफ्टवूड ग्राफ्टिंग करावं आणि जी रोपं उंच झालेली आहेत ज्यांची पानं हिरवी झाली आहेत अशा रोपावर शेंडा कलम पद्धतीनं कलम बांधावं. कलम करण्यासाठी योग्य पद्धतीनं काप घेऊन स्टॉक आणि सायन यांची जुळणी करून जोड व्यवस्थित बांधून घ्यावा. अशी तयार केलेली कलमं पॉलिथिनच्या जाडसर पिशव्यांमध्ये बदलून घ्यावीत. पिशव्या भरताना त्यामध्ये खत मातीचं मिश्रण निवडून आणि चाळून भरावं. तयार कलमांचे गट करून त्यावर क्रमांक देऊन ती आडोश्यास मांडावीत. जुलै ऑगस्टमध्ये तयार केलेली कलमं रोपवाटिकेतच पुढच्या जून महिन्यापर्यंत सांभाळावी आणि मग ती लागवडीसाठी अथवा विक्रीसाठी वापरावीत.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकत होतात आंबा कलम करण्याचा हंगाम याविषयी माहिती. सुवर्णा कुलकर्णी यांच्या वाचक स्वरात.
2: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळे

लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं, आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
1: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व कम्प्रेस होत असेल किंवा टेम्पररीली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
0: हा, आता नेमकी कारण काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्वला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल असेल तर. इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. व्हिटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्वच्या शीत करता. तर व्हिटॅमिन बी 12 ने नर्वची शीत निर्माण होते. तर ते व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्वची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
0: ही दोनच कारण असतात का?
1: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते हे सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतं, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत, दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
0: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
1: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने 4 महिने 5 मध्ये, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण. आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर तेही एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले, सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाईन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते, त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
0: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
1: त्याची कालावधी काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
0: हा, डॉक्टर उत्कर्ष शहा आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धती सुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.
1: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
0: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

परिसर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: सात सुरांसारखं असतं. जिस दिन सही सूर को पहचान जाओगे, जिंदगी आसान हो जाएगी. वयोवृद्ध संगीतकार रामप्रसाद भार्गव आपल्याकडे पियानो शिकणाऱ्या छोट्या सक्षमला सांगतात आणि त्यानंतर काही वेळातच पियानो वाजवायला बसलेले असतानाच त्यांचं निधन होतं. त्यांचे चार मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंड, मुलांचे मामा मामी हे सर्व येऊन पोहोचतात. या सगळ्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे स्वभाव, त्यातले तरेवाईक सूर, असा एक कोलाहल रामप्रसाद यांच्या घरात चालू राहतो. प्रसंगाचं गांभीर्य विसरून कोण आधी आलं, कोणाला यायला उशीर झाला, एकाला विमानानं यायला परवडतं, दुसऱ्याला एसटीशिवाय पर्याय नाही, तिसरा टॅक्सीनं आलाय, चौथा अजून कसा आला नाही, बाप मेलाय तर यायला नको का, अशा अनेक तक्रारी ऐन अंत्यसंस्कारांच्या गडबडीत होत राहतात. भाचे मंडळी नीट प्रथा पाळत नाहीयेत म्हणून मामाच्या तक्रारी. जावई आपला जावईपणा सोडायला तयार नाहीत. धाकटी जाऊ आली नाही म्हणून तिच्या मागे तिची निंदा करणाऱ्या तिघी जावा. हे सगळं अनेक कुटुंबांमधून पिढ्यान पिढ्या रंगणारं नाट्य. या अनिवार्यपणे होणाऱ्या संवादांमधून आपापसातले हेवेदावे, मत्सर, ईर्ष्या, राग, लोभ आणि जैविक नात्यातून ठिबकणारा जिव्हाळा, अशा मानवी भावभावनांचे सगळे सूर आळवले जात राहतात. पिढीनुसार प्रत्येकाच्या दुःखाचं प्रमाण ठरतं. तरुण नातवंड उंडारत राहतात, लहानग्यांना काय चाललंय ते कळत नाही. भेटायला येणारे परिचित कसं झालं म्हणून आम्हाला, म्हणजे रामप्रसाद यांच्या पत्नीलाच विचारत राहतात. तीही शोकग्रस्त सुरात, अहो रात्रीच जेवले होते, इथपासून सगळा घटनाक्रम अनेक वेळा सांगत राहते. दोघं तरुण नातू आपापसात त्या प्रकाराची खिल्लीही उडवतात. धाकटा मुलगा निशांत मुंबईहून येतो सर्वात शेवटी. त्याची बायको सीमा अंत्यसंस्कार झाल्यानंतर येते. ती आल्यानंतरही तिची पाठ वळताच कुत्सितपणे खिदळणं चालूच राहतं. या प्रकारानं सीमा आणखी चवताळते. अस्थिविसर्जनासाठी चौघे भाऊ जातात तेव्हा काही काळ तेही आपल्या बालपणात जातात आणि पित्याच्या आठवणींनी हळवे होतात, पण पुन्हा वर्तमान डोकं काढतोच. आता आईचं, घराचं काय करायचं, वडिलांचं कर्ज कोणी फेडायचं, यावरून उणीदुणी काढली जातात. जबाबदारी झटकली जाते. निशांत अलिप्तच असतो. अम्मा हे सगळं उदास नजरेनं न्याहाळत राहते. जीवाभावाची सगळी भोवताली असूनही आपण एकाकी आहोत असं तिला वाटतं. वर्षश्राद्धाला सगळे येतील की नाही या आपल्या मनातल्या प्रश्नाला तिचं उत्तर म्हणून, जे काही श्राद्ध उरकायचं ते आत्ताच उरका, लवकरात लवकर त्यांना मुक्ती द्या, असं म्हणून ती निर्णय घेते. आईचं, घराचं आणि कर्जाचं काय हे प्रश्न अनुत्तरित ठेवूनच सगळे निघू लागतात. निशांत आणि सीमाच आपापसात ठरवतात, कर्जाची जबाबदारी घेतात. आजवर अलिप्त राहिलेली सीमा जाताना घरातल्या भिंतीवरची वाकडी झालेली फ्रेम सरळ करते आणि सासूला खऱ्या उत्कटपणे मिठी मारून तिचा मूकपणे निरोप घेते. ही असते सुराची सही पहचान. आता रामप्रसादच्या घरात रामप्रसाद संगीत विद्यालय सुरू झालंय. अम्मा मायेनं छोट्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतेय. 13 दिवसांची ही कुटुंबकथा म्हणजे दिग्दर्शक सीमा पहावा यांनी उपरोध आणि करुणेच्याही नजरेतून घडवलेलं, गंभीर प्रसंगाचं खिळकर शैलीतून घडवलेलं मनोरंजक दर्शन म्हणता येईल.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत रामप्रसाद की 13वी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in

0: मी पुन्हा सांगतो, https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे.
1: माझा आभार, माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.

यांची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र. श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवा

0: हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत, असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत, तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक, शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं जात आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्यं.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे, तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे, तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता मस्कर.
0: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आयुएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाढलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा

अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1,500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन याप्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम एमडी ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि 1 वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: was the top in the mouse pad.
1: ते पेक्षा देवा दाल दाल सुलतानचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय

करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना? डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झ, FM 103.6 मेगाहर्ट्झ आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी। सकाळचे 7:22:17 होत आहेत। ऐकूया दिनविशेष। आज 9 मे, आजच्या दिवशी आपल्या देशामध्ये 1874 साली मुंबईमध्ये पहिली घोड्यांची ट्रॅम सुरू झाली। आजचे महत्त्वाचे जन्मदिवस, थोर समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक आणि गोखले, गोपाळकृष्ण गोखले यांचा आज जन्मदिवस, साल 1866। तर सन 1540 मेवाडचे पराक्रमी सम्राट महाराणा प्रताप यांची आज जयंती। तसंच मराठी आणि इंग्रजी व्याकरणकार, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ज्यांना म्हणतात ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांची आज जयंती, साल 1814। तर केशवराव जेदे, थोर स्वातंत्र्य सैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते यांची आज जयंती आहे, 1886 साली। तर कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि थोर शिक्षण तज्ञ यांचा आज यांची आज पुण्यतिथी आहे, साल 1959। तर 1919 साली नारायण वामन टिळक, प्रसिद्ध मराठी कवी यांचं आजच्या दिवशी दुःखद निधन झालं, आज त्यांची पुण्यतिथी आहे। तर हे होते आजचे दिनविशेष।

माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही, याची तरतूद नेमकी कशी आहे, हा एक भाग. आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो, तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो?
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे. म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 मध्ये पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ऍक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे, त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती, माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमा अंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार?
1: अच्छा,
2: म्हणजे आरटीआय ऍक्ट मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती.
1: बरं,
2: तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे ह्यासाठी.
1: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात सर दुसरा की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाययोजना आपण काय केले?
2: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत, म्हणजे टीव्ही झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे. प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत. तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले. ह्या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही, म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सर जसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर, याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
2: प्रामुख्याने जनगणनेचा परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल

0: शिक्षकांना असतो, तर त्यांची निवड आपण करतो. आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील ह्यांची आस्थापना कार्यालय आहेत, यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे 2007 त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना संबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतोय आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन नाहीये.
0: कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं लॅपटॉप किंवा PC उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही
1: असं अजिबात नाहीये. पण याच्यात सर जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देत प्रत्येकाच्या तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडून मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे कुठलेही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाही. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळे काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणने अंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात, परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणने अंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं. त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्वाची असते. त्यासाठी आपण बघितलेलं असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्वाची आहे.

0: आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपये पर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम अशी चुकीची माहिती दिल्याचे होऊ शकतात.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 मेगाहर्ट्स, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही।
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात। 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानिटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ।
2: श्रोते हो, आकाशवाणी 890 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत।
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही सूरगौरव संध्या।
0: सात वाजून 40 मिनिटं होत आहेत, प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस।
3: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: श्रोते हो नमस्कार, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। हेल्थ कोच विक्रम मेहंदाळे आपल्यासोबत गप्पा मारायला, गुड मॉर्निंग विक्रम।
5: श्रोते हो नमस्कार।
4: आता ही जी केस फाईल आहे त्याच्यावरती नाव आहे विश्वास कोरगावकर, 55 वर्षांचे आहेत हे। आता यांचा प्रॉब्लेम असा होता की हे फिट होते, म्हणजे 10 किलोच यांचं वजन जास्त होतं असं लिहिलंय, आणि कॉन्शियस होते मात्र भरपूर, म्हणून जसं 85 च्या पुढे गेले तसे त्यांनी 6 तासच झोपायला सुरुवात

0: केली, खाणं कमी केलं आणि व्यायाम भरपूर करायचे.
1: yes.
0: पण काही फरक पडला नाही, वजन उलट वाढलंच 2 किलो.
1: right.
0: आता तुझ्याकडे एनरोल केले 3 महिने झाले, 8 किलो वेटलो असेल.
1: yes. आता पहिली गोष्ट म्हणजे ह्या केसला धरून मला एक 2-4 गोष्टी अशा सांगायच्या की आपल्या शरीरामध्ये जो इंटेलिजन्स असतो, म्हणजे आपण जो डोक्याने विचार करतो की आपण किती खाल्लं पाहिजे, आपण विविध पद्धतीने आपलं खाणं मोजत असतो, व्यायाम मोजत असतो, कॅलरी इनटेक आउटपुट सगळं मोजत असतो. या सगळ्याच्या पुढे आपल्या शरीरामध्ये एक इंटेलिजन्स असतो आणि तो इंटेलिजन्स मायामध्ये कधीच आपल्याला चुकीची दिशा दाखवत नाही. फक्त आता प्रॉब्लेम असा होतो की आपण आपल्या मनाचं करतो आणि आपण आपल्या शरीराचं जे ऐकायला पाहिजे ते आपण ऐकत नाही. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पहिली गोष्ट म्हणजे यांची प्रकृती ही अत्यंत व्यवस्थित होती. 8-10 किलो ओव्हरवेट ऍट द एज ऑफ 55 म्हणजे काही फारसं नाही. आता व्यायाम त्यांचा बघायला गेलं तर मायामध्ये 20-25 जोर ते मारत होते, थोड्याशा बैठका करत होते, सूर्यनमस्कार घालत होते, चालायला जात होते, हे सगळे प्रकार करत होते. इथपर्यंतही ठीक आहे. आता त्यांचा प्रॉब्लेम कुठे झाला की त्यांचं असं एक म्हणणं होतं की माणसाला 6 तास झोप पुरते. आता हे भरपूर लोकांचं म्हणणं असतं, पण आता ह्याच्यामध्ये असं आहे की काही काही लोकांना 6 नाही, काही काही लोकांना 4 तास पुरते झोप, काही काही लोकांना 8 तासाची झोप लागते. त्याचं कारण मी आता ब्रेक नंतर सांगेन.
0: नक्कीच. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 9011-325-00, 90-111-32-500. सो विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी तू सांगत होतास की प्रत्येकाच्या झोपेचं टायमिंग वेगळं असू शकतं.
1: एक्झॅक्टली,
0: म्हणजे झोपेची गरज.
1: एक्झॅक्टली, मी जसं नेहमी म्हणतो की काही काही लोक म्हणतात पाणी किती पिलं पाहिजे. मी आता किती पाणी पिलं पाहिजे हे आपण नाही ठरवायचं, हे शरीराला ठरवू दे. तुम्हाला तहान लागेल, फक्त जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या.
0: बरोबर.
1: तसंच झोप हा एक जो प्रकार आहे, काही काही लोकांना कमी झोप पुरते, कारण का काही काही लोकांची डीप स्लीप ची म्हणजे डीप स्लीप मध्ये जाण्याची टेंडन्सीच लवकर असते आणि त्यांना आपोआप जाग येते. 4 तासांनी असेल, 5 तासांनी असेल, 6 तासांनी असेल आणि काही काही लोकांना 8-8 तास झोप ही लागते. आता त्याच्यामध्ये आपण डिसाइड करणं, आपण ठरवणं की मी 6 तास झोपलं पाहिजे म्हणजे त्याला एक डिसिप्लिन लागेल, तर हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. तर ते बेसिकली ते करत होते की 6 तास झोपायचं, झोप कम्प्लीट नाही झाली तरी अलार्म वाजला की उठायचं, व्यायाम करायचा, आणि याच्यामुळे त्यांना थोडासा स्ट्रेस लेवल त्यांची वाढलेली जाणवत होती. मी त्यांना सांगितलं तुम्ही कॉर्टिसॉल ची टेस्ट करून घ्या, त्यामध्ये कॉर्टिसॉलही त्यांचं वाढलेलं आलं होतं आणि वजन तर त्यांना जे काय 8-10 किलो कमी करायचं होतं ते तर अजिबात उतरत नव्हतं आणि कमी खाण्यामुळे अजून म्हणजे एनर्जी लेवल कमी वाटायची वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे चालू झाले होते. तर त्यांना मी पहिली गोष्ट म्हणजे हेच कन्व्हिन्स केलं की तुम्ही शरीराच्या विरुद्ध या एस्पेशली 50 आणि 55 वयाला तुम्ही शरीराच्या विरुद्ध कुठली गोष्ट करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर खा. तुमच्या शरीराला ठरवू देत की तुम्हाला आज किती भूक लागली आणि तुम्हाला किती खायचंय. खाण्याची पद्धत मी सांगतो, म्हणजे उदाहरणार्थ मी त्यांना सांगितलं की एका पोळीबरोबर एक वाटीभर भाजी गेली पाहिजे, पण आता किती पोळ्या खायच्या हे तुम्ही ठरवा. कधी कधी आपल्याला वाटतं की 1.5 पोळी बास आता म्हणजे, पण कधी कधी आपल्याला 3ही पोळ्या जातात. तर हे शरीराला डिसाइड करू दे की त्याला किती आपल्याला खाणं हवंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांनी फॉलो केल्या. त्यांनी अलार्म न लावता झोपायला चालू केलं, त्याच्यानंतर त्यांचा जो व्यायाम होता तोही थोडासा रेग्युलेट करून दिला. रिझल्ट आपल्या समोर आहे. 3 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी झालं आणि एनर्जी लेवल्स वाढल्यात आणि ओव्हरऑल त्यांना जे चांगलं वाटतंय ते शरीराच्या विरुद्ध न गेल्यामुळे, शरीराचं ऐकल्यामुळे हा रिझल्ट बेसिकली त्यांना मिळाला.
0: याच मुद्द्यावर इथंच थांबूयात. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 9011-325-00, 90-111-32-500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:45 आणि 22 सेकंद होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TV केला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमल बजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, यूएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1,000 कैद्यांची

0: अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेनं चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनेजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 MHz अर्थात 558 KHz, FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी. आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये 8:40 आणि 39 सेकंद होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला पौर्णिमा मोडक यांच्या स्वरात मधुकर कुलकर्णी यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार कानू घोष.

0: या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजले आहेत. अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंके यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही उद्यापासून प्रसारित करणार आहोत. त्या अनुषंगानं आज ऐकूया अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करणारी विशेष मुलाखत. त्यांच्याशी बातचीत करताय शैलेश माळोदे.
2: नमस्कार. पक्का मुंबईकर काय असतो याचं जर उदाहरण आणि एक रसायन असं दोन्ही एकत्र बघायचं असेल तर त्या व्यक्तीशी संवाद साधताना जी मजा येईल ती मजा आज आपण सर्वजण या मुलाखतीतून ऐकणार आहोत. हो, मी सुरुवातीला सांगतोय की ही मुलाखत एका अशाच पक्क्या मुंबईकर माणसाची आहे आणि त्या मुंबईकर माणसाशी दुसरा मुंबईकर माणूस म्हणजे मी शैलेश माळोदे संवाद साधणार आहे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई दोन अशी दोन पुस्तकं या व्यक्तीने लिहिलेली आहेत. मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली ही दोन पुस्तकं, ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ती अज्ञात मुंबईविषयीची आहेत आणि ही लिहिणारे

0: अशी अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई दोन सारखी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आता तिसरं पुस्तक पण ते लिहित आहेत आणि ते पुस्तक आहे KM इस्पितळाविषयी. आज आपण चर्चा करणार आहोत ती अज्ञात मुंबई, कहाणी मुंबईच्या ऐतिहासिक पाऊल खुणांची या संदर्भामध्ये. मुंबईचं कुतूहल हे कोकणी माणसाच्या, विशेष करून मालवणी माणसाच्या रक्तातच भिनलेलं आहे. तर याचा उगम, नितीनजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत केल्यानंतर कसा झाला हे विचारणं माझं प्रथम कर्तव्य ठरतं.
1: या मुंबईविषयी जे कुतूहल होतं त्याचं बीज लहानपणीच माझ्या मनात पडलं होतं, आजवळ माझं लालबागचं.
0: अच्छा, म्हणजे टिपिकल मुंबई आणि मध्यम वर्गीय मुंबई.
1: मालवणी मुंबई.
0: मालवणी मुंबई, खरे.
1: म्हणजे ती मालवणी एवढी होती की एखादा पश्चिम महाराष्ट्रातली किंवा कोल्हापूरकडे जी भाषा बोलायला लागला तर लहानपणी वाटायचं हा कोणतरी वेगळा माणूस आहे. तर त्या मालवणीमध्ये माझी आई, मावशा, मामा हे जे गप्पा मारत बसायचे ना, त्यांच्या गप्पांमध्ये जुनी मुंबई. मामा ब्रिटिश कंपनीत कामाला होता, त्या मामाच्या अनुषंगाने जे तिकडचं मामाच्या गप्पांमध्ये यायचं तेव्हा माझ्या डोक्यात ते बीज पडलं होतं. सुप्तावस्थेत होता बरेच काळ आणि तिथेच एक पडलेलं बीज हे लालबाग. लालबाग हे नाव कसं आलं हे तेव्हाच पण आमच्या इकडे प्रश्न विचारायचे कोणाला. बंदी नव्हती पण विचारायचं कोणाला ही भीड होती. तसं डोक्यात राहिलं होतं, विसरलं नव्हतं ते.
0: अच्छा, म्हणजे मामांकडून पण तुम्हाला कळलं नव्हतं?
1: नाही, मी कोणाला विचारलंच नाही, विचारायची धाडसच नव्हतं कधी. पण ते कुतूहलामुळे मी हळूहळू हळूहळू आकर्षण निर्माण होत गेलं मग. आणि त्यातनं जेव्हा संधी मिळाली पुढे बराच काळाने, ज्याला जवळपास माझी गोष्ट सांगतोय 10-12 वर्षाचा असताना, त्याच्यानंतर मी पुस्तक पहिलं लिहिलं 50 असताना. 40 दशकांचा काळ हा मुंबई माझ्या डोक्यात भिनवत होती. हळूहळू ते वाढतही होती, जशी समज आकलन वाढत होतं तसं नवनवीन गोष्टी डोक्यात येत होत्या, कुतूहल वाढत होतं, आकर्षणही वाढत होतं.
0: म्हणजे 4 दशकं तुमच्या अंतर्मनात सतत घुसळण,
1: सतत सुरू असायचं ते माझ्यामध्ये. की एखादी वास्तू बघितली एखाद्या रस्त्याने चालताना की हे ते काय काय घडलं असेल इथं, कारण वाचन त्या अनुषंगाने माझं बदललं. वाचनाची आवड होतीच पण एक काही ठराविक वेळेनंतर आहे ना, 30-31 वर्षानंतर मी फक्त मुंबई विषय घेऊनच वाचायला सुरुवात केली.
0: अच्छा, पण मग ही जी प्रक्रिया आहे वाचनाची, तर हे वाचन मुंबईच्या संदर्भात फोकस्ड ते साधारण केव्हा सुरू झालं?
1: सुरुवात झाली लोकसत्तेमध्ये, तेव्हा डॉक्टर अरुण टिकेकरांची एक लेखमाला चालायची, स्थलकाल नावायची. त्यात बदलत्या मुंबईचा त्यांनी वेध घेतलेला असायचा. ते मला आवडायला लागलं.
0: त्यांनी म्हणजे डॉक्टर अरुण टिकेकरांच्या संदर्भात म्हटलं जातं की जे शहरांचा लोकल हिस्ट्री, ज्याला
1: लोकल हिस्ट्री हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर टिकेकरांनी सांगलेला आपल्या इथं. त्यापूर्वी मला डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचायला खूप आवडायचं. त्या ज्या कादंबऱ्यातनं मुंबईची वर्णने यायची, ते रस्त्यांची नावं, त्या इमारतींची नावं, राजमहालांची नावं यायची, गाड्यांची नावं इव्हन, तर तिथून ते मला वाचनाची सवय लागली. तिथे थोडीशी मुंबई दिसली होती, टिकेकरांकडनं ती तपशीलवार समजत गेली.
0: म्हणजे पर्स्पेक्टिव्ह मिळाला.
1: मुंबईच्या संदर्भात मैकावतीची बखर, इतिहासाचार्य विकार राजवाडे यांनी जी लिहिलं, ऍक्च्युअली ती बखर वेगळी आहे, इतिहासाचार्याने ती आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित मांडलेली आहे, उलगडून दाखवलेली. हे पुस्तकही माझ्या वाचनात आलं. त्याच नावाचं अशोक सावेंनी लिहिलेलं पुस्तक आहे, फक्त त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तिथे वेगळा आहे, राजवाड्यांचा वेगळा आहे. पण ह्यातनं बरीचशी मुंबई समजते. म्हणजे राजा बिंब, मुंबईचा जो पहिला राजा, पहिली राजधानी स्थापन करणारा राजा, हा एक की दोन, ही अनेक अभ्यासकांना हे प्रश्न असतात. ते बऱ्यापैकी त्या पुस्तकात सुटते. म्हणजे मुंबईवरती अभ्यास करू इच्छिणाऱ्या कोणालाही मैकावतीची बखर हे पुस्तक टाळता येणार नाही. ते वाचल्यावरच मला अधिक चांगल्या पद्धतीने मुंबई समजत गेली. मग नंतर गोविंद नारायण मडगावकर वाचले, मुंबईचं वर्णनवालं, त्याचीच सुधारित आवृत्ती पुढे, त्याच पुस्तकावर आधारलेलं नंतर तुमचं मुंबईचं वृत्तांत वाचलं आचार्यांचं, शिंगणे आचार्य. नंतर मुंबई नगरी वाचली मी नरफाटकांची. पण मी बघितलं की तीच पुस्तकातनं तेच वर्णन थोडस जास्तीची माहिती देऊन येत होतं.
0: म्हणजे हे मराठीमधून वाचत होतो.
1: मराठीमधनच वाचत होतो मी.
0: पण मुंबई ही इंग्रजांनी स्थापलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भातली बरीचशी इंग्रजी पुस्तकं त्याच्या वेळचे राज्यकर्ते असतील, प्रवासी असतील, त्यांनी लिहिली असतील. मग त्यांचा शोध कधी लागला तुम्हाला?
1: त्यांचा शोध मी खूप नंतर घ्यायला सुरुवात केली सर, कारण माझ्या हातात काय झालं, मला हातात गॅझेट लागली. SM एडवर्ड्सने लिहिलेली 1903 साली ती प्रसिद्ध झाली, 2 या 3.

0: चालेल, तर ती गॅझेट इंग्रजीमध्ये आहेत. तर बघितलं, गॅझेट ही अधिकृत माहिती असते गॅझेटमध्ये, पण ती गॅझेटमधली माहिती खाली त्यांनी टिपा दिलेल्या असायच्या, संदर्भ दिलेले असायचे, कुठना घेतली कुठना घेतली. त्यात जी पुस्तकांची नावं होती ना, ते मी इंटरनेट तोपर्यंत मी हाताळायला शिकलो होतो बऱ्यापैकी. इंटरनेटवरती मी शोध गेलो, पण
1: ही केव्हाची घटना असेल साधारण?
0: साधारणतः सांगतो तुम्हाला मी 2016-17
1: म्हणजे 8-10 वर्ष.
0: हो, कारण पहिलं पुस्तक लिहायलाच मला 6 वर्ष लागली आहेत. कारण ती पुस्तकं शोधणं, सगळीच पुस्तकं एक सोप्या भाषेत नसतात, ती क्लिष्ट. तेव्हाचं इंग्रजी व्याकरण, तेव्हाची लिहिण्याची जी पद्धत, स्वल्पविरामाची पद्धत खूप होती तेव्हा. ते वाक्य तोडून तोडून वाचणं, हे मला थोडंसं समजायला वेळ लागायचा. आणि सर, मी अजून एक म्हणजे अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की मी ही पुस्तकं जरी मी लिहिलं असं म्हणत असेल, तरी मला याला अनंत लोकांनी मदत केलेली आहे.
1: पण आपण त्याच्याकडे येऊया. पण पहिल्यांदा ही जी प्रक्रिया तुम्ही सांगत होतात की तुम्हाला इंग्रजी पुस्तकांचं वेध घेण्याची आणि ती उपलब्ध होण्याची जी प्रक्रिया आहे, ती जरा त्याच्यावरती प्रकाशात थोडं टाका. कारण लंडन सारखं शहर, म्हणजे जे आपण लोकल हिस्ट्रीचाच उल्लेख केला म्हणून मुंबई आणि लंडनची आपण नेहमी तुलना करतो. लंडनला पूर्वीच्या काळी जागतिक आर्थिक राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई. तर लंडनवरती 25-30 हजारापेक्षा जास्त पुस्तकं लिहिली,
0: अजूनही येत आहेत
1: येत आहेत. मुंबईच्या संदर्भामध्ये इंग्रजी पुस्तकांचा जेव्हा वेध घ्यायला लागला, तेव्हा तुम्हाला या संदर्भातला काय क्वालिटेटिव्ह डिफरन्स जाणवला मराठीतला आणि इंग्लिशमधला?
0: खूप. ही मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. आणि तेव्हा जी म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्त आहे सर. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, ते काय ऐतिहासिक पुस्तक नव्हे प्रवास वर्णन, पण तेव्हाच्या मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच. मग ती माझ्या हातात लागत गेली, मला अनेकांनी मदत केली, बाबा इथे मिळतील इथे मिळतील इथे मिळतील. मग एशियाटिकचा मी मेंबर झालो, एशियाटिक सोसायटी मुंबईचा, तिथे तर खजिन आहे
1: खजिन आहे.
0: आणि मग ते सर काय, आता मला शब्दही सुचत नाहीत की मी लिहायला जाताना ना, की मी माहिती लिहायची असते त्याच्या अनुषंगाने वेगळीच माहिती मिळत जाते. मी तो विषय तिथे राहतो, मी त्या माहितीच्या मागे जातो. एवढा अफाट साठा आहे माहितीचा, पण फार कमी आपल्यापर्यंत आलेल्या मराठी भाषेतनं. तो म्हणजे माहिती मिळाल्यावरती मला जो आनंद व्हायचा ना, तो आनंद म्हटलं माझ्यासारखे जिथेही कोणते असतील ना अनेक लोक मुंबईवरती प्रेम करणारे, कुतूहल असणारे, माहिती हवी असणारे, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. म्हणून मला जे मिळालं ते मी ते त्यांच्यापर्यंत.
1: ही जी तुमची या संदर्भातली जी मनोवस्था आहे, ही मनोवस्था तुम्ही म्हणालात की हे 6 वर्ष लागली पुस्तकाला, मग 6 वर्ष सतत ही अस्वस्थ मनोवस्था राहील?
0: हो, अस्वस्थ म्हणजे काय, मला झोप लागायची नाही. आणि एखादी माहिती मिळाली, आणि हे साधारण इतिहास हा विषय असा आहे विज्ञानासारखा, आपण शोधायला एक जातो सापडतं दुसरंच काहीतरी, असं अनेकदा घडलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये. मग तो विषय बाजूला राहतो, त्या विषयाचा शोध. म्हणून मला ती 6 वर्ष लागलेली. मी पहाटे 6-6 वाजता उठून लिहायला बसलेलो आहे एखादा विषय. काय असतं, अनेक गोष्टींना डॉट असतात, सलग गोष्ट नाही असते कधी. तर ते डॉट जोडणं आणि त्यातनं अर्थ निघतो आणि तो कुठेतरी क्लिक होतो, हाच अर्थ बरोबर आहे. म्हणजे गावांची नावं जेव्हा मी शोधायला सुरुवात केली, ती हीच प्रक्रिया डोक्यात सातत्याने सुरू होती.
1: अच्छा, पण हे आता पुस्तकाला तुम्ही 6 वर्ष लागले असं म्हणालात, पण हे पुस्तक ठरवून तुम्ही लेखन केलं मुंबई विषयात का त्याच्या आधी काही लेखन घडलंय?
0: सांगतो सर, म्हणजे मला या प्रश्नाचं उत्तर मनापासून आवडेल द्यायला, प्रश्नच आवडला मला. लहानपणापासून पुस्तकातलाच असल्यामुळे, म्हणजे समजायला वाचायला यायला लागल्यापासून, माझं स्वप्न लेखक व्हायचं होतं सर, पण त्या दिशेने प्रयत्न काहीच करत नव्हतो मी. मुंबईचा जेव्हा मी वाचायला सुरुवात केली, नी ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे असं वाटायला लागलं, तेव्हा पुस्तक विषय नव्हता डोक्यात माझ्या. जेव्हा सोशल मीडियाचं युग सुरू झालं, मी गेलो त्या सोशल मीडियामध्ये, तेव्हा मला जे सापडलं ते मी लिहायला सुरुवात केली. जवळपास 3-4 वर्ष ती प्रक्रिया सुरू राहिली आणि प्रचंड ऍप्रिसिएशन मला मिळालं, प्रचंड. म्हणजे मी कल्पनाही केली नव्हती, कदा इतरांसाठी ते छोटं असेल, माझ्यासाठी खूप मोठं होता ते. आणि मग त्यातूनच अशोक राणे, आमचे वर्ल्ड सिनेमामध्ये जे काम करतात समीक्षक, त्यांनी सुचवला गणेश नितीन याचं पुस्तक करू आपण.
1: अच्छा, म्हणजे गणेश हे तुम्हाला परिवारात म्हणजे ओळखीच्या मित्रांमधलं नाव?
0: मला गणेश म्हणतात अनेक लोक मला, आणि नितीन हे माझं अधिकृत नाव आहे. तर त्यांनी मला सुचवलं आणि ते माझ्या मागे लागले की हे तू कर, पुस्तक कर, पुस्तक कर. आणि तेव्हा आमच्या एका डॉक्युमेंटरीचं आम्ही काम करत होतो, पुन्हा ती गिरणगावाची डॉक्युमेंटरी यट अनदर मोहन जादोरो म्हणून, की 1854 ते 1982 या दरम्यान ज्या मुंबईमध्ये गिरण्या उदयाला आल्या आणि गिरण्याच्या आजूबाजूला जे गाव वसत गेलं बहुभाषिक बहुसांस्कृतिक, तर ते कसं 1982 संपानंतर ते हळूहळू हळूहळू संपत गेलं, त्यावर एक आम्ही डॉक्युमेंटरी राणेसाहेबच करत होते. मी त्यांना इतिहासाच्या अनुषंगाने मदत करत होतो. तेव्हा मग एक मनविकास प्रकाशनचे पाटकर संपर्कात आले आमच्या,
1: अरविंद
0: पाटकर. नुकतंच त्यांचं निधन झालं. तर त्यांनी इंटरेस्ट घेतला कारण ते पण कट्टर मुंबईकर, हाडाचे मुंबईकर, त्यात गिरणी कामगारांचे नेते. त्यामुळे ते म्हणाले तू करच पुस्तक घ्यायचं. त्यामुळे पहिलं पुस्तक जे माझं अज्ञात मुंबई आहे ना, हे उत्साहाच्या भरात झालेलं आहे. काही हसबास नव्हतं मला पुस्तक होईलच, स्वप्न होतं, पण एवढ्या पटकन तेही मनोविकास सारख्या प्रकाशनाकडनं होईल हे मला कल्पना नव्हती.
1: याच्यासाठी म्हणजे सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांचे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती लिहिणं एक वेगळी गोष्ट आहे, पण एखादं पुस्तक म्हणजे जे एक ऑथेंटिक एक डॉक्युमेंटेशन बेस्ड हे होतं, त्याच्यासाठी बरेचसे संदर्भ, त्याची तपासणी आणि हे करणं फार गरजेचं असतं. तर हे कसं काय केलं? आणि मुख्य म्हणजे हे पुस्तक साकारताना तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये देखील लिहिलेलं आहे की तुम्ही जी वेगवेगळी अज्ञात मुंबई आहे ना आहेत, अज्ञातांचा शोध घेण्यासाठी जी गवसणी आहे, अज्ञातांची गवसणी कशी झाली त्याच्यावर प्रकाश टाकला तर छान.
0: अज्ञात मुंबई हे नाव देण्यामागचं एक कारण असं होतं की मी जरी मुंबईकर मला म्हणत असलो किंवा अनेक जण म्हणतात मी मुंबईकर आहे, पण हे साधारण दिव्याखाली अंधारासारखं असतं. मुंबईची माहिती नसते, दोष त्यांचाही नसतो, कारण आपण पोटापाण्याच्याच मागे एवढे जात असतो. ते आपल्या आवड कशात आहे किंवा कुतूहल शमवणं हा आपल्या त्या वेळापत्रकात बसतच नाही,
1: तो मागे पडत जातो,
0: तो मागे पडत जातो सगळ्यांच्याच. ते हे अज्ञात मुंबई नाव देण्यामागचं कारण हेच आहे की मुंबई आहे, पुस्तकातनं लिहिली गेलेली आहे, तिची अनेक वर्णनं आहेत, अनेक लोकांनी करून ठेवलेली अर्थ इंग्रजीमध्ये आहे ती, तर ही कुठेतरी ज्ञात करून देणं मुंबईकरांना. माझा तर अनुभव आहे मुंबईच्या विषयी कुतूहल मुंबईच्या बाहेरच्या अधिक आहे, कारण माझी पुस्तकं बाहेर खूप विकली गेलेली आहेत आमच्या प्रकाशकांचा जो म्हणणं आहे त्यानुसार. म्हणजे कितीतरी विस्मयकारक गोष्टी आहेत जे माहीत नाही आहेत आपल्याला.
1: आता तुम्ही अज्ञात मुंबई या शीर्षकाचा उल्लेख केलाच आहे आणि संदर्भ साहित्याच्या साठी वेगवेगळ्या पुस्तकांचा तुम्ही मागोवा घेतला, त्यातलं वाचन केलं, नंतर ते तपासून बघितलं आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणांच्या स्वरूपामध्ये ती हे पुस्तक साकारलं गेलंय आणि लवकरच आकाशवाणी म्हणजे ही या संदर्भातलं एक मालिका या पुस्तकाच्या वाचनाच्या संदर्भातली वाचन मालिका म्हणूया ती येऊ घातलेली आहे. तर मला हे सांगा की ही जी अज्ञाताची जी गवसणी आहे ती करताना असे काही उदाहरणं सांगू शकाल की अमक्या ठिकाणी तुम्ही बघायला गेलात आणि त्याच्यातून तुम्हाला नव्यानेच गोष्ट अशी काही ठळक उदाहरणं सांगता येतील का आपल्याला?
0: नक्की सांगतो. मी पुन्हा ते पुन्हा लालबागकडेच येतो. लालबाग हे नाव कसं पडलंय कुतूहल माझ्या मनात अगदी लहानपणापासून. तो भागच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याला लागतं मध्य रेल्वेवरचं चिंचपोकळी स्टेशन. चिंचपोकळीच्या पश्चिमेला आर्थर रोड येतं आणि लगेच बाहेर पडलात की लालबाग सुरू होतो. छोटासा भाग आहे. हे नाव कसं पडलं? जनरली आपण अंधेरीला राहतो तर अंधेरी पूर्व पश्चिम म्हणतो आपण, तसं चिंचपोकळी ह्या वेगळं आहे. दोन्ही नावं वेगवेगळी आहेत पूर्व पश्चिमेची. त्यात लालबाग हे माझं आजोळ आणि प्रेमाचं ठिकाण. लालबागला मला लाल काहीच दिसायचं नाही. तेव्हा ते कम्युनिस्ट पक्ष जोरात होता तेव्हा लाल झेंडे, पण ती समज तेव्हा नव्हती मला. पण बाग दिसाय बाग तर शक्यच नव्हतं, कारण गिरण्यांची धुरांडीत होती सगळी आणि समोर गॅस कंपनी, सतत कळवणलेलं आकाश. म्हटलं लाल कुठनं आलं? हा शोध जवळपास मी सांगतो वयाच्या 30-35 मध्ये येईपर्यंत थोडासा शांबला. सयाजीराव गायकवाडांवरती बाबा भांडांनी लिहिलेलं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि त्यात लालबाग एक बंगला होता. लालबाग हा एक उल्लेख मला सापडला. बाग एलिमिनेट झाली तर लाल रंग आणि बंगला होता एवढं कळलं मला. पण नुसता होता, त्याचं लोकेशन एक्झॅक्टली कुठं हा शोध सुरूच होता. पुन्हा मला एका इंग्रजी पुस्तकात मला तो विषय सापडला की जे लालबाग नावाचा बंगला होता तो आलिशान बंगला होता आणि तो वाडिया नावाच्या माणसाचा होता.
1: अच्छा, पारशी
0: पारशी अर्थात पारशी तो भागच पारशांचा होता. लवजी नसरवांजी वाडिया त्यांचं जे मूळ घर होतं ते गव्हर्नमेंट हाऊस म्हणजे आत्ताच हाफकिन इन्स्टिट्यूट म्हणून आपण, त्याच्या शेजारी त्याच्यापेक्षा मोठं ते वाडियाचं घर होतं आणि ती अख्खी जमीनच त्यांची होती. तर त्यातला एक हिस्सा ह्या वाडियाकडे आला होता. त्याचा तो बंगला होता. आता होता बंगला, नाव समजलं पण लोकेशन कळत नव्हतं. ते मला वाडियानेच लिहिलेलं एका पुस्तकामध्ये दिसलं की इथे तर तो बंगला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल माळोजी साहेब, त्या बंगल्याचा काही हिस्सा अजूनही आहे.
1: हो का?
0: अजूनही आहे. जवळपास 200-100 वर्ष झाली असतील.
1: वा,
0: खूप बदललाय, मुलाग्र बदललाय तो भाग. पण ती एक इमारत छोटी छोटी म्हणजे तेवढा हिस्सा आहे त्याचा, त्या काळच्या खिडक्या आहेत त्याला अजूनही.
1: अच्छा.
0: बरं, हाच बंगला कशावरना आता? हा पुन्हा मला स्वतःलाच प्रश्न पडतात आणि मी त्याची उत्तरं

0: शोधत जातो त्यातनं ते पुस्तक आलेलं आहे. म्हणलं आता ह्याचा अधिकृत पुरावा पाहिजे, हात चाहतो बंगला. आता अधिकृत पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड्स, 7-12 प्रॉपर्टी कार्ड, सरकारी कागदपत्र. प्रॉपर्टी कार्डवरती उल्लेख सापडला आणि सर मला जो आनंद झाला ना, तो ह्या क्षणी पण मी अनुभवू शकतोय.
1: वा,
0: हे लालबागचं एक उदाहरण झालं. चिंचपोकळीचं सेम उदाहरण. चिंचपोकळी हे नाव एका बंगल्यावरनंच आलेलं आहे.
1: हो,
0: त्याचा पुरावा आहे आपल्याकडे.
1: तसंच तुम्ही पुस्तकांमध्ये पुढे घेताना काळा घोडा,
0: हो,
1: काळा घोडाचं का मी उल्लेख करतो, कारण अजूनही आपण तो म्हणजे काळा घोडा या नावाने काळा घोडा फेस्टिवल हा मोठ्या जोशामध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. तर हे काळा घोडा काय प्रकरण आहे?
0: 1875-76 साली प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे व्हिक्टोरियाचा मोठा मुलगा जो पुढे बनून राजा बनणार असतो, तो पुढे बनला राजा, 7वा एडवर्ड म्हणतो आपण, तो प्रिन्स ऑफ वेल्स असताना आपल्या मुंबईमध्ये आला होता.
1: म्हणजे तोच पिरियड ना ज्योतिबांनी,
0: करेक्ट, 1875-76 तोच पिरियड. तो तेव्हा पद्धत अशी होती की ब्रिटिश कोणी मोठे व्यक्ती आली राजघराण्यातली किंवा मोठे अधिकारी कोण आली, तर त्यांच्या नावाने एखादा रस्ता, एखादी बाग किंवा त्याचा पुतळा, तर तो काळा घोडा हा पुतळा त्याचा येतो. 7वा एडवर्ड नंतर झाला तेव्हा तो प्रिन्स ऑफ वेल्स होता. तो काही काळ इथे हाफकिन इन्स्टिट्यूट, तेव्हा गव्हर्नमेंट हाऊस होतं, मुंबईचे गव्हर्नर तिथे राहायचे परळच्या हाफकिन मध्ये. तेव्हा तर तिथे त्याने मुक्कामही केला होता 4 दिवस, ते अजूनही सांगितलं जातं. तर त्याचा तो पुतळा होता आणि तो होता ब्रॉन्झ मध्ये घडवलेला होता तो, काळपट साधारणतः. तेवढ्या हे माझी कल्पना आहे आता, की राजाचं नाव कसं घ्यायचं आपल्या लोकांना पडलेला प्रश्न असू शकतो. मग तो घोडा बोलायचो, जसं आमची आजी आहे ना, आजोबा नाही म्हणायची, हापीस म्हणायचे. हापीस आलं नाही अजून, हापीस गेलं.
1: हा, म्हणजे असं बरेचदा असलं की पाकोट दिसत नाहीये.
0: एक्झॅक्टली, तसंच मोठ्या माणसाची नावं कशी घ्यायची. तसा तो काळा घोडा होता. तो काळा घोडा एवढा प्रसिद्ध झाला कारण तेव्हा तो घोड्यावरचा एकमेव पुतळा होता मुंबईतला, एकमेव पुतळा. इक्वेस्टेरियन स्टॅच्यू ज्याला म्हणतात ना, एकमेव. त्यामुळे ते खुण्याचं ठिकाणही झालं, जसं इंडिकेटरच्या खाली. आता इंडिकेटर 4-4 असतात, पण तेव्हा एकच असायचं स्टेशनला, कुठे भेटायचं इंडिकेटरच्या खाली. तसा तो काळा घोडा आता परवलीचा शब्द म्हणा किंवा खूण झाली ती भेटण्याची, तर ती प्रसिद्ध झाली. पूर्वी म्हणजे मोर्चेही काळा घोड्याला चढवायचे, जे आता आझाद मैदानात. त्यामुळे एवढा काळा घोडा प्रसिद्ध होता. तो मला वाटतं 1965 साली जेव्हा ब्रिटिशांची प्रतीकं आता नको होत आपल्याला, तेव्हा तो हलवण्यात आलाय. जॉर्ज फर्नांडिस यांचं ते आंदोलन होतं तेव्हा. अनेक जण त्याचं श्रेय म्हणू किंवा त्याचा दोष म्हणा काही म्हणा, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला देतात, पण तसं काही नाही आहे. ते संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन 1960 संपलं होतं, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती, त्यामुळे संयुक्त आंदोलनाचा आणि ते पुतळे हलवण्याचा किंवा नासधूस करण्याचा काही संबंध नाही. ते 1965 साली हलवलेलं आहे, तो राणीच्या बागेत आहे आता बघता येतो. आता जो काळा घोडा आहे तो नंतर बनवून लावलेलं शिल्प आहे. मूळ काळा घोडा त्याचा तसा काही काही त्याचा काही काही संबंधच नाही आहे.
1: हो, ही अशी अनेक उदाहरणं या दोन्ही पुस्तकांमध्ये विखुरलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी, आणि निश्चितच आमच्या श्रोत्यांना याचा आनंद मिळणार आहे या वाचन मालिकेमध्ये. याच्याविषयी काही खरोखर दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण हे पुस्तक म्हणजे अज्ञात मुंबई आलं आणि त्याच्यानंतर अज्ञात मुंबई 2 का आणि कसं आलं ते?
0: पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हा मला कल्पना नव्हती माझ्याकडनं दुसरं पुस्तक लिहून होईल. तसं मगाशी सांगितलं की एक माहिती शोधताना मला दुसरी माहिती मिळत जातील, अशी अनेक माहिती साठत गेली माझ्याकडे, संदर्भ साठत गेले. मग आमचे पाटकर म्हणाले, मग आपण दुसरं आपण पुस्तक करूया, मालवणीत बोलायचो आम्ही. मी बोललो आता नाव काय द्यायचं, तर मुंबईच असा ना, 2 नाव देऊया आपण. म्हणून अज्ञात पुस्तक, अज्ञात मुंबई पुस्तक 1 लिहिलेलं नाही आहे, ते नुसतं अज्ञात मुंबईचं आहे. 2, आता याच्या पुढचं 3-4 येणार, विषय वेगळे वेगळे येतील. दुसरं पुस्तक अधिक शहाणपणाने लिहिलेलं आहे, जसं पहिलं उत्साहाच्या भरात लिहिलं गेलेलं आहे, दुसरं मी अतिशय काळजीपूर्वक लिहिलेलं आहे ते पुस्तक.
1: हा, मी तेच म्हणतोय, मी जेव्हा दोन्ही पुस्तकं जेव्हा वाचन केलं त्याच्यात असं लक्षात येतं की तुमचा त्याच्यातला घेतलेली श्रम हे दोन्ही पुस्तकांमध्ये दिसत आहेत, पण त्यांच्या मांडणीमध्ये मात्र फरक आहे. कारण दोन्ही पुस्तकं एका अभ्यासकाच्या डोळस दृष्टीने लिहिलेली आहे, त्याच्यात भरपूर टिपाई दिलेल्या आहेत. तर एकंदरीतच या टिपांचा उल्लेख वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये जरी असला तरी श्रवणानंदासाठी या टिपा गुंफलेल्या आहेत एकंदरीत सलग वाचन मालिकेमध्येच, आणि तो श्रवणानंद त्यामुळे द्विगुणित निश्चितच होणार आहे. पण परत एकदा याच्याकडे येताना की ह्याच्या टिपा तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे, तुम्ही वारंवार उल्लेख केलाय की एखादी नवीन गोष्ट शोधायला गेल्यानंतर नवीन सापडते, मग आधी सापडलेलं सत्य आणि नंतर परत सत्याचा शोध हा अविरत असतो, अखंड असतो, तो संपत नाही. तर नवीन सत्य

0: याची सांगड तुम्ही लेखनामध्ये कशी घालता?
1: सांगतो लेखनामध्ये सांगड घालताना पहिली गोष्ट मी संदर्भ का देतो तेही सांगतो, टिपा का देतो तेही सांगतो सर. मी जेव्हा पुस्तकं वाचायचो सुरुवातीच्या काळामध्ये तेव्हा मला संदर्भ सापडायचे नाही कुठे, ही माहिती खरी कशावरनं किंवा ही घेतली कुठून, की जेणेकरून मला बी वाचता येईल की त्याचा काही वेगळा अर्थ निघतो का. ही चूक माझ्याकडनं होऊ नये जेणेकरून भविष्यात जे कोणी अभ्यास करतील ना त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी ते संदर्भ आवर्जून दिलेले आहेत. टिप्पा याच्यासाठी की लेखनाचा जो प्रवाह असतो फ्लो म्हणू आपण त्याला, तो तुटू नये म्हणून एखादी माहिती वेगळी माहिती असेल ती टिप म्हणून देतो ती, नाही तर तो फ्लो तुटतो वाचकाचा.
0: बरोबर,
1: ते तुटू नये म्हणून ते एखादी माहिती ऐकीव असते, लोककथेच्या माध्यमातून असते, आख्यायिका म्हणून असते, पण ती देणं मला महत्वाचं वाटतं, पण ती टीप म्हणून देतो याला कारण त्याला तसे पुरावे सापडलेले नसतात.
0: विशेष करून मंदिरांच्या अनुषंगाने या गोष्टी प्रामुख्याने घडताना दिसून येतील. मग ते काळबादेवीचं मंदिर असेल नाहीतर
1: महालक्ष्मी आहे, गोल्फादेवी आहे, प्रभादेवी आहे. कारण इतिहास आपण इतिहासाची पुस्तकं लिहितोय तर ती जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात जावं असा माझा प्रयत्न असतो. अर्थात इतिहास हा आजचं सत्य उद्या ते असेलच असं नाही, नवीन पुरावे येतात, आताचं सत्य बदलतं. हे माझ्या बाबतीतही घडलेलं आहे. का महालक्ष्मीच्या वरळीच्या बांधाचं जे प्रकरण आहे, कारण मी लिहिल्यानंतर वेगळी माहिती हातात आली, तर ती मी पहिली लिहिलेली न माहिती न खोडता दुसरी माहिती दिलेली आहे आणि ते तसं स्पष्ट केलेलं आहे टिपेमध्ये. मी प्रकरणाच्या सुरुवातीलाच तसं म्हटलेलं आहे, टिप आवर्जून वाचा. जेव्हा सुधारित आवृत्ती येईल तेव्हा त्यातनं ते एलिमिनेट करून टाकेन मी आणि नवीन जी माहिती आली ती देईन. हे देणं फार महत्वाचं असतं कारण एखाद्या वाचकाने ना सर पहिलं वाचलेलं असतं पण नवीन ही काहीतरी नवीनच तुम्हीच काय वेगळं वेगळं सांगताय तर ते सांगायला लागतं. कारण इतिहास आहे हा
0: खरोखर,
1: कारण तो वाचणारा श्रद्धेने वाचत असतो ना.
0: हे झालं पुस्तकांच्या लेखनाच्या संदर्भामध्ये. पण आता हे पुस्तक एका ऑडिओ बुक्स किंवा असं रेडिओ बुक्स म्हणूया, त्या रेडिओ बुक्सच्या स्वरूपामध्ये वाचन मालिकेच्या स्वरूपामध्ये उद्यापासून लोकांना श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे एफ एम रेनबो आणि नंतर आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरती दोन्हीवरती. तर ही आकाशवाणीवरील मालिका या संदर्भामध्ये माध्यमांमधला जो फरक आहे तो लक्षात घेऊन काय काय आपण बदल याच्यामध्ये केलेले आहेत मालिकेच्या निर्मात्या ज्योत्स्ना केतकर आणि तुमच्या समन्वयातून?
1: लेखन आणि वाचणं माध्यम वेगळं याची मला कल्पना आहे. वाचायला अधिक सोपं जावं, सोपं म्हणण्यापेक्षा ते आकर्षक असावं आणि सत्यही असावं. त्यासाठी टिपा संदर्भ, आता संदर्भाची पुस्तकाची नावं देऊ शकत नाही पण सगळीच नाही पण काही नावं मी देण्याचा प्रयत्न केला आहे वेगळं माध्यमाच्या गरजेप्रमाणे. मी तसे बदल तथ्यामध्ये बदल नाही, पॅटर्नमध्ये बदल करून दिलेला आहे त्या स्वरूपामध्ये थोडासा. तर ते केतकर मॅडमनी आणि तुम्ही स्वतः मला ज्या काही सूचना केल्यात त्याप्रमाणे मी ते करून दिलंय, करून देतोही आहे. थोडंसं ते अवघड जातं हे डिव्हिजन करणं, कारण मी लेखक असल्यामुळे मी विस्तारवादी आहे
0: खरं
1: आणि इथे
0: थोडंसं
1: मर्यादा आपल्याला पाळाव्या लागतात, त्या माध्यमाचं आपल्याला तेवढं भान ठेवावं लागतं, त्यानुसार मी ते बदल करून देतोय.
0: मग श्रोत्यांनी ही मालिका का ऐकावी याविषयी लेखक, या मालिकेचे लेखक म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: का ऐकावी म्हणजे इंटरेस्टिंग आहे सगळं. मुंबई देशाची लक्ष्मी आहे, महालक्ष्मी या शहराची देवता आहे. पुराणात कथा आहे, समुद्र मंथनातनं लक्ष्मी नावाचं रत्न निघालं. मुंबईचं काही वेगळं नाही आहे, फक्त मंथननं इथे बंधन झालेलं आहे, साती बेटे एकत्र जोडली. तर तिची कथा हे माहिती असावं, या शहराचा जन्म कसा झाला, वाढ कशी झाली, ती समृद्ध कसं झाली, आजही ते क्रमांक एकचं कसं शहर आहे.
0: त्या म्हणजे तुम्ही मुंबईकरांना मुंबई परत भेट देत आहात.
1: मुंबईकरांना भेट देतोय आणि मुंबईच्या बाहेरच्यानं तिच्याविषयीचं कुतूहल म्हणा, आकर्षण म्हणा, म्हणजे वाढीला लागावं यासाठी प्रयत्न करतोय. मुंबईला मी माझी सर आई समजतो, दुसरी आई जन्म देणारी असतेच, हिने मला वाढवलं. पालनपोषण हे शहराने केलंय माझं. तर पूर्वी पद्धत होती ना सर, आपल्या उपास्य देवतेची आपण कथा लिहावी, पोथी लिहावी, तशी पोथी आहे
0: फक्त
1: ती संदर्भाशी तथ्यावर आधारित आहे.
0: श्रोते हो, खरंतर या संदर्भामध्ये एक मुंबईकर म्हणून अज्ञात मुंबई आणि याच्या समविचारी लेखकाबरोबर नितीन साळुंखेंना जाणवलेली मुंबई ही त्या मालिकेतून ऐकणार आहातच. मुंबईकरांना या वाचनाच्या अनुषंगाने त्याची परत गवसणी व्हावी हा एक विचार पण त्याच्यामध्ये आकाशवाणीतर्फे आहे. तेव्हा नक्कीच ही मालिका तुम्ही ऐका, एफ एम रेनबो वरती पण आहे आणि अस्मिता वाहिनीवरती पण ती आपल्याला ऐकायला मिळेल. नितीन साळुंखेंबरोबरचा हा संवाद आता वेळेच्या मर्यादेनुसार आता आपण त्याचा समारोप करणार आहोत. नितीन साळुंखेंनी

0: या संदर्भामध्ये आकाशवाणीबरोबर या एकंदर प्रकल्पाविषयी जे सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आणि निश्चितच आपण ही मालिका ऐकून मुंबईची माहिती आणि मुंबईचं एकंदर अस्तित्व आणि आपलं त्याच्याभोवतीचं अस्तित्व गवसणार आहे. नमस्कार.
1: आणि मला सर, मी आकाशवाणीचे आभार मानतो. मला पोचवल्यापेक्षा मुंबई तुम्ही सर्वदूर पोचवताय, आकाशवाणी मुंबई याचे मी आभार मानतो. म्हणून
2: अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं क्षितिजा सहकारी यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. साडेनऊ वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळी निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे,

0: त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा. त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे. वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे. अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा. कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे. कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस. हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही. तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले.
1: चांदण्याचे एक गाणे. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गुज काही बोलले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाही सहे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। साथ संगत तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे।

संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

0: स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM Rainbow 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

सकाळचे 9:45 होत आहेत. नाट्यपराग नाट्यसंगीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला रजनी जोशी यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांनी रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पटवर्धन या नाटकातलं हे नाट्यपद.

आपण ऐकत होतात रजनी जोशी यांच्या स्वरात पटवर्धन या नाटकातलं नाट्यपद. यानंतर ऐकूया शिवानंद पाटील यांच्या स्वरात संगीत स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी रचलेलं नाट्यगीत नाट्यपद. संगीतबद्ध केलं आहे भास्करबुवा बखले यांनी.

संगीत स्वयंवर या नाटकातील या नाट्यगीताबरोबरच नाट्यपराग कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सकाळचे 10 वाजलेले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. हे गीत जीवनाचे या चित्रपटातलं पंडित सत्यशील देशपांडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. यापुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन.
1: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
0: मामला पोरींचा या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, गीत वंदना विठणकर यांचं आणि संगीत अशोक पत्की यांचं.

हळदी कुंकू या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबडकर यांचं गीत ऐकूया. संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

0: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. यापुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: जानकी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात, सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, आपण ऐकत होतात दे धक्का या चित्रपटातलं माधुरी करमरकर यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत, संगीतकार अजित अतुल आणि समीर यांनी या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

साडेदहा वाजलेले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पुष्कराज कोष्टी यांचं सुरबहार वादन राग बिलावल, त्यांना पखावत साथ विवेक करंगळे यांचे. तर ऐकूया पुष्कराज कोष्टी यांचं सुरबहार वादन राग बिलावल.

पुष्पराज गोष्टी यांनी सूर बहारवर वाजवलेला राग बिलावल श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना पखावजची साथ विवेक करंगले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानिटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

चंदनाची चोळी अंग अंग जाळी या सिनेमातलं हे गाणं होतं श्रोते हो, उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं. जगदीश खेबूडकरांच्या या गाण्याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, याच चित्रपटातली आणखीन दोन गाणी आपण ऐकणार आहोत, त्यानंतर थापाडे या सिनेमातली गाणी ऐकणार आहोत. आता चंदनाची चोळी या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गाणं.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबूडकरांचं हे गीत होतं, चंदनाची चोळी अंग अंग जाळी या सिनेमातलं, आणि सांगितलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, चंदनाची चोळी अंग अंग जाळी हा सिनेमा 1975 साली रिलीज झाला होता आणि व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता आणि अतिशय गाजलेला असा हा सिनेमा होता. मराठी कौटुंबिक असा सिनेमा होता. संध्या आणि अरुण सरनाईक यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात होत्या. यातली गाणी देखील खूप सुपर डुपर अशी हिट ठरली होती.

चंदनाची चोळी अंग अंग जाळी या सिनेमातलं हे गाणं होतं जगदीश खेपूडकरांचं आणि याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. सुपर डुपर हिट असा ठरलेला हा व्ही शांताराम दिग्दर्शित सिनेमा 1975 साली श्रोतेहो रिलीज झाला होता. आणि यातली आत्ता जी मी तुम्हाला सगळी गाणी ऐकवली ती सगळी आगळी सुपर डुपर हिट अशी गाणी झाली होती. आणि अशी जी दुर्मिळ गाणी आहेत, असं जे अभिजात संगीत आहे, अशी जी जुनी गाणी आहेत सगळी, ही फक्त श्रोतेहो तुम्हाला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरच ऐकायला मिळतील 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आणि यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले रहा न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनांना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येत आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: ఏంటారు
1: ఏ ఉన్నా
0: చిడుగు మలో
1: కర
0: అగ్గు పట్ల గడివింతులా
1: నగం

0: 文龙。
1: 原来个大大路，八个拉个来文龙，原来个大大路。人过个的苏特来，大个瑞拉，我那帕特拉查瓦。

0: दुधाच्या एकरीला
1: तू जाऊन ग पाटलाच्या साखरीला
0: संत जोडीन दुधाच्या एकरीला
1: तू जाऊन ग पाटलाच्या साखरीला.
2: थापड्या या सिनेमातलं हे गाणं होतं श्रोते हो, आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं. थापड्या हा सिनेमासुद्धा 1973 साली रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये निळू फुले यांची मुख्य दुहेरी भूमिका होती, म्हणजे ज्याला आपण डबल रोल म्हणतो, तर तशी भूमिका होती. उषा चव्हाण, दिनकर इनामदार, राघवेंद्र कडगोळ यांनी सुद्धा महत्त्वाच्या भूमिका यामध्ये केल्या होत्या. हा ब्लॅक अँड व्हाईट असा सिनेमा होता. प्रभाकर नायक याचे दिग्दर्शक होते. तर अशी सुपर डुपर हिट अशी गाणी या सिनेमात होती. सिनेमेही खूप गाजलेले होते आणि निळू फुले यांचे जितके सिनेमे आहेत त्यातला हा एक अतिशय गाजलेला असा हा सिनेमा होता.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत श्रोतेहो. आणि आता सोंगाड्या या सिनेमातली दोन गाणी तुम्हाला ऐकवणार आहे. 24 फेब्रुवारी 1971 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. दादा कोंडके या सिनेमाचे निर्माते होते आणि गोविंद कुलकर्णी हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते. आणि गोविंद कुलकर्णी यांचा हा मराठीतला पहिला सिनेमा होता जो त्यांनी दिग्दर्शित केला होता. आणि खूप असा गाजलेला हा सिनेमा होता. मुंबईतल्या कोहिनूर टॉकीजमध्ये हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला होता लागला होता तेव्हा त्याने सुवर्ण महोत्सवी मुक्काम केला होता. म्हणजे 50 आठवड्यांपेक्षा जास्त काळ हा सिनेमा मुंबईमध्ये कोहिनूर थिएटरमध्ये चालला होता. तर त्यातली ही गाणी राम कदम यांनी संगीत दिलेलं आहे. मुख्य भूमिका होत्या दादा कोंडके, उषा चव्हाण, निळू फुले आणि गणपत पाटील यांच्या. आणि या चित्रपटाचे संवाद लिहिले होते वसंत सबनीस यांनी. एक सिनेमा आपल्या समोर येतो, गाणी समोर येतात आपल्या, आपल्याला त्यातली फक्त नायक नायिका म्हणजे नट नट्या आपल्याला माहीत असतात, परंतु एक सिनेमा घडवण्यासाठी एक मोठा ताफा राबत असतो, एक मोठी टीम राबत असते आणि या सगळ्यांचा मिळून सिनेमा बनतो, एक कलाकृती बनते. आणि अशी गाणी अशी कलाकृती आपल्या मनामध्ये अनेक वर्ष राहते, आपण तिला विसरू शकत नाही अशी गाणी असतात. कारण की सिनेमा अति आपली आपल्याला वाटायला लागतात गाणी, ते सीन सिनेमातले. कारण सिनेमा खोट

0: असतो, परंतु आयुष्य किती तऱ्हे तऱ्हेनं खरं असतं हे दाखवण्याची कुवत कॅमेरात असते. आणि म्हणूनच सिनेमा, त्यातली गाणी, त्यातल्या नटनट्या ह्या आपल्या प्रत्येकाला आपल्या खाजगी आयुष्याशी निगडीत, आपल्या भावनेशी जुळतील अशा वाटत असतात.
1: माळ्याच्या मळ्या

0: आणि आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक
1: नाही, आधी बजेट तयार करा,
0: मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी,
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्स बाहेर. अपर्णा मयेकर यांना ऐकूया.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत, आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झालीय. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा. लेफ्टनंट पदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रम

0: आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो आहोत?
1: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतात तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या पिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड, गर्वाची फिलिंग आणि हंबलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतका सपोर्ट केला, ही होती.
0: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
1: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युएल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स ह्या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता, त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प्ट व आर्मीचे 2 अटेम्प्ट झाले. या 7 अटेम्प्टमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटन एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि एकदा मेरिट इन झाले. एक वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBAची तयारीसुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल, व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होता. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
0: शिक्षण सुरू असताना हेही करावं, म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामागे?
1: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळं माझा असं त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत, ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है, तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं फौज, प्लस खेळाचा अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ॲप्लिकेशन दिलं.
0: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
1: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी, आजोबा, आई वडील, चुलते, लहान भाऊ बहीण हे मला नेहमी, म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो, आई असू दे नसू दे, ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा, ते खायला घेऊन जा, या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस, ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो, तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे.
0: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
1: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCS ला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. सेवन्थ सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कंप्लीट झाली होती, आणि एट सेम

0: पासून माझं जॉईनिंग होतं, ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला एक वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये. तो सोडायचा निर्णय मी घेतला, त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हा एक वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची निवड प्रक्रिया कशी आहे याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे, आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुलामुलींना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जॉग्रफी बेसिक सब्जेक्ट्स असतात. ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल्स होते, मेडिकलनंतर आपण अकॅडमीमध्ये जातो, खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री AFCAT थ्रू असते, त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झामनंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड, त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा, आणि मेडिकल्स, आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड, त्यांचा इंटरव्ह्यू होतो. डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती, आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात, जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केले कॉमर्स, आर्ट्स, सायन्स तिन्हीमध्ये, किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते, डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, दोन स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची, रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो, आणि ती स्टोरी 10-15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते, आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमध्ये. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट, मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो, आणि तिसरा ग्रुप टास्क, त्याला मनसं, वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात, रिटर्नच असतात सगळे, एकाच जागी बसून आपल्याला 4 च्या 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं ट॑पिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो, त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचं लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला 1/2 तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालंय, काय घडलंय, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्यामागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनिटं पण कॉन्फरन्स चालू शकते, ते आपल्यासोबत डिस्कस करतात, स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशन नंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्या

0: ला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर, इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो. युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष 3 वर्ष जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला SSB मध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची. त्यासाठी वेळ 4 मिनटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात. 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार. जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत. वयोगटात मुली मुले आहेत. प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत. त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंटसोबत मेडल सर्टिफिकेशन कोण घेणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काहीही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोक मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल त्यांना माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाला सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत, तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान 2 टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची 1 वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. NDAमध्ये ती 6 टर्म असते आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून PT, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे IT मध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललं आहे, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो. त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत. त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो. अभ्यास प्लस जर कुठे

0: नवीन टॅक्टिक शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथं करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर 12 किलोमीटर अशी असते आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं. ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40 50 55 जे असेल ते 20 किलो 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूट वरून जायचं असतं. ज्याच्यामध्ये मॅप रीडिंग करतो आम्ही, मॅप रीडिंग थ्रूच एक चेकपॉईंट दुसऱ्या चेकपॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10 ते 15 जणांचा एक एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इतपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रूट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळं माझ्या घरातल्यांना सवय लागली आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्त्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्त्वाची आहे आयुष्यात कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल मुलगी असेल कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच SL पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे, इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत त्यांना देण्यासाठी खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून. त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही, त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बरेचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं, कारण की मला माहित होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते, कारण की माझ्या अवतीभोवती खूप लोक असायचे घरातले आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ओबियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचं फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवलं आहे ते खायला चालू करा, त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण

0: हे गोष्ट करावी तर ती प्लीज आपल्या आई वडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे. ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता. ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार. तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटते ते करत राहा. पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा. म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील? त्यांनी त्यावेळी काय विचार केला? मुलीचं स्वप्न आणि

0: आपली माया या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली याविषयी सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये दिला?
1: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे, कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत, कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्या वेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळं मला ॲक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडं जायचं आहे हे मला सांगायची. अगदी ॲफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे ॲफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हटलं, ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची, त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इवन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती, कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
2: मैत्रिणींनो, आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
3: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही, काय नाही. आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती, खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना, तर तिचे 100% नंबर येणार हे अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे टाळे वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले, आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही, ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार, असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
1: आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्समध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ॲक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाले असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढं आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो, इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार, काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ते मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, कोणतीही असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडं जाऊ नको, फक्त जॉबच कर, असं जर म्हटला तर 100% मुलं

0: असू शकतात, त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्यावेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे, आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
1: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील. आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत, त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा, ऐसी बुद्धी दयानंता, ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी, आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द, बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वर लहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड कधी नंदियाल नंदीतट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग। आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे।
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली। इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग।
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चिले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली।
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे। आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे।
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते। मी साधारण येता 8वीपासून म्हणजे 1961 पासून रेडिओ ऐकतो। रेडिओ ऐकत ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे। आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ती जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृती यांचे प्रतिबिंब आहे। या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन पत्रव्यवहार

0: करून अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे. श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते. त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि कालानुरूप राहते. श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो. आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे.
1: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली. कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे.
2: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं, हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं.
1: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे.
2: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत.
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेकराचं नातं असतं. आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते. त्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे. छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा, कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे. त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
1: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
2: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
2: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
4: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे.

0: पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते, ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले. ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीचे घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते, त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्त्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देवीदास फुलारी.
3: श्रोते हो नमस्कार, मी देवीदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाची डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन एअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितिज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
2: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
4: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्च स्तरीय असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी.

0: मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि एफ एम रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्षात सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत माझी वाहिनी आकाशवाणी आणि एफ एम वाहिनी.
1: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
2: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले,
3: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीचे पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान टवकरतात, मन जागवतं आणि नव्या अशा नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेलं एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान, आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
1: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
2: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
1: लेखकांच्या लेखणीतून
2: आणि श्रोत्यांच्या मनातून
1: निरंतर
2: अविरत.
4: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानिटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांना.

चित्रपट संगीत श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं हुप्पा हुय्या या सिनेमातलं.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता संपला. दुपारचं 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला। भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं। त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत। मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील। प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4

0: शिक्षकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8

0: बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन ॲलन हा टी ट्वेंटी क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण, कामगार दिन साजरा, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 मध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातल्या 28 कर्मचाऱ्यांचा समावेश. खरीप हंगामासाठी खतांचा व्यवस्थित आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी आणि पोलीस पाटलांसाठी 1-दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
2: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील पशुधनाला बसू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष नियमावली जाहीर केली असून जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असताना गोठ्यातील जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. विशेषतः संकरित गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांवर या उष्णतेचा ताण येत असल्याने दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन जगण्यात विस्मृतीत जाणारे तत्वज्ञान जगण्यातील संघर्षासाठी प्रेरणा आणि मानवी जीवनातील विसंगती या कवितेतून भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या कार्यक्रमाची एक पर्वणी मुंबईतील NCPA मध्ये असलेल्या प्रतिबिंब या महोत्सवात अनुभवला आली. जळगावमधील 17 कलावंतांचा हा प्रयोग रसिकांनी खूप भावला. बहिणाबाईची गाणी आणि कवितेची अरे संसार संसार ही सुरेल सांगीतिक मैफल ही चांगल्याच प्रकारे सजली होती. जळगाव शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागातील गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार सन्मानचित्त प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत निष्ठेने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल 28 अधिकारी आणि अंमलदारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक आणि आरोग्य राजकीय संस्थांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भीमचा अखंड जयघोष करत भीमगीतांमधून विचारांना जागर करत असंख्य अनुयायींच्या साक्षीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतलं होतं. यानिमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्याभरात अभिवादन, प्रतिमापूजन, पुस्तक वाटप आदी विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 साठी खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेक दाखल झाली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली. तांत्रिक तपास

0: तपासणी केली. पहिल्या रेकद्वारे एकूण 2650 मेट्रिक टन युरिया खत जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. खतांची विक्री पूर्णतः आधार लिंक करूनच करण्यात यावी असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण स्तरावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. IIM जळगाव शाखेच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर राजीव चौधरी आणि डॉक्टर केदार पाटील यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचा 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया उर्मिला कुलकर्णी यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया रामप्रसाद की तेरवी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: आयुष्य सात सुरांसारखं असतं. जिस दिन सही सूर को पहचान जाओगे जिंदगी आसान हो जाएगी. वयोवृद्ध संगीतकार रामप्रसाद भार्गव आपल्याकडे पियानो शिकणाऱ्या छोट्या सक्षमला सांगतात आणि त्यानंतर काही वेळातच पियानो वाजवायला बसलेले असतानाच त्यांचं निधन होतं. त्यांचे चार मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंड, मुलांचे मामा मामी हे सर्व येऊन पोहोचतात. या सगळ्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे स्वभाव, त्यातले तरेवाईक सूर, असा एक कोलाहल रामप्रसाद यांच्या घरात चालू राहतो. प्रसंगाचं गांभीर्य विसरून कोण आधी आलं, कोणाला यायला उशीर झाला, एकाला विमानानं यायला परवडतं, दुसऱ्याला एसटीशिवाय पर्याय नाही, तिसरा टॅक्सीनं आलाय, चौथा अजून कसा आला नाही, बाप मेलाय तर यायला नको का, अशा अनेक तक्रारी ऐन अंत्यसंस्कारांच्या गडबडीत होत राहतात. भाचे मंडळी नीट प्रथा पाळत नाहीयेत म्हणून मामाच्या तक्रारी. जावई आपला जावईपणा सोडायला तयार नाहीत. धाकटी जाऊ आली नाही म्हणून तिच्या मागे तिची निंदा करणाऱ्या तिघी जावा. हे सगळं अनेक कुटुंबांमधून पिढ्यान पिढ्या रंगणारं नाट्य. या अनिवार्यपणे होणाऱ्या संवादांमधून आपापसातले हेवेदावे, मत्सर, ईर्ष्या, राग, लोभ आणि जैविक नात्यातून ठिबकणारा जिव्हाळा अशा मानवी भावभावनांचे सगळे सूर आळवले जात राहतात. पिढीनुसार प्रत्येकाच्या दुःखाचं प्रमाण ठरतं. तरुण नातवंड उंडारत राहतात, लहानग्यांना काय चाललंय ते कळत नाही. भेटायला येणारे परिचित कसं झालं म्हणून अम्माला म्हणजे रामप्रसाद यांच्या पत्नीलाच विचारत राहतात. तीही शोकग्रस्त सुरात, अहो रात्रीच जेवले होते, इथपासून सगळा घटनाक्रम अनेक वेळा सांगत राहते. दोघं तरुण नातू आपापसात त्या प्रकाराची खिल्लीही उडवतात. धाकटा मुलगा निशांत मुंबईहून येतो सर्वात शेवटी. त्याची बायको सीमा अंत्यसंस्कार झाल्यानंतर येते. ती आल्यानंतरही तिची पाठ वळताच कुत्सितपणे खिदळणं चालूच राहतं. या प्रकारानं सीमा आणखी चवताळते. अस्थिविसर्जनासाठी चौघे भाऊ जातात तेव्हा काही काळ तेही आपल्या बालपणात जातात आणि पित्याच्या आठवणींनी हळवे होतात. पण पुन्हा वर्तमान डोकं काढतोच. आता आईचं घराचं काय करायचं, वडिलांचं कर्ज कोणी फेडायचं, यावरून उणीदुणी काढली जातात. जबाबदारी झटकली जाते. निशांत अलिप्तच असतो. अम्मा हे सगळं उदास नजरेनं न्याहाळत राहते. जीवाभावाची सगळी भोवताली असूनही आपण एकाकी आहोत असं तिला वाटतं. वर्षश्राद्धाला सगळे येतील की नाही या आपल्या मनातल्या प्रश्नाला तिचं उत्तर म्हणून जे काही श्राद्ध उरकायचं ते आत्ताच उरका, लवकरात लवकर त्यांना मुक्ती द्या असं म्हणून ती निर्णय घेते. आईचं, घराचं आणि कर्जाचं काय हे प्रश्न अनुत्तरित ठेवूनच सगळे निघू लागतात. निशांत आणि सीमाच आपापसात ठरवतात, कर्जाची जबाबदारी घेतात. आजवर अलिप्त राहिलेली सीमा जाताना घरातल्या भिंतीवरची वाकडी झालेली फ्रेम सरळ करते आणि सासूला खऱ्या उत्कटपणे मिठी मारून तिचा मूकपणे निरोप घेते. ही असते सुराची सही पहचान. आता रामप्रसादच्या घरात रामप्रसाद संगीत विद्यालय सुरू झालंय. अम्मा मायेनं छोट्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतेय. 13 दिवसांची ही कुटुंबकथा म्हणजे दिग्दर्शक सीमा पहावा यांनी उपरोध आणि करुणेच्याही नजरेतून घडवलेलं गंभीर प्रसंगाचं खिळकर शैलीतून घडवलेलं मनोरंजक दर्शन म्हणता येईल.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत रामप्रसाद की तेरवी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आंब्याचं कलम वर्षभरामध्ये केव्हाही करता येतं, तथापि जुलै ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये जास्त योग्य आणि सोयीचं ठरतं. मे जूनमध्ये आंब्याच्या फळांचा हंगाम संपतो. गावठी आंब्याच्या कोया मुबलकपणे उपलब्ध होतात. या कोया रुजवण्यास 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो आणि जुलै ऑगस्ट या काळात भरपूर खुंट रोपं उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे जूनच्या सुरुवातीला मातृवृक्षांचा फळांचा हंगाम संपून नवीन पालवी येऊन ही पालवी जुलै ऑगस्ट महिन्यात पक्व होऊन त्यावरील डोळेही भरदार झालेले असतात. जुलै ऑगस्ट हा पावसाळ्याचा मध्य असतो. जमिनीत भरपूर ओलावा असतो, त्यामुळे मातृवृक्षावरील काड्या रसदार असतात. हवेमध्ये आर्द्रता भरपूर असते. कलम यशस्वी होण्याचं प्रमाण याच काळामध्ये अधिक असतं. स्टॉक आणि सायन यांचं वयही जवळजवळ सारखंच असतं. जूनमध्ये आलेली पालवी आणि जूनमध्ये उगवलेल्या रोपांचं वय समान असतं, त्यामुळे जोड व्यवस्थित होतो. कलमासाठी कलम काड्या काढताना त्यावरील डोळे चांगले फुगलेले असले पाहिजेत. जे शेंडे सूर्यप्रकाशात आहेत तेच कलम काड्या म्हणून काढावेत. एकाही कलम काड्यावर कुठलाही रोग अथवा कुठलीही कीड असू नये. पावसाळ्यात कर्पारोगाची बुरशी, शेंडा, पोखरणारी अळी आणि मिलीबग तसंच तुडतुडे या रोग किडींची शक्यता असते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मातृवृक्षाची बाग निरोगी असली पाहिजे. ज्या झाडावरून कलम काड्या मिळवायच्या आहेत त्या झाडांची जून महिन्यातच फळांचा हंगाम संपल्यावर निगा राखणं आवश्यक आहे. यामध्ये जमिनीची मशागत करून घेणं गरजेचं असतं. खोडाभोवती चाळणी करून तण काढून वयोमानाप्रमाणे खतं घालावी. खतं घालताना त्यात कंपोस्ट खत तसंच नत्र स्फुरत पालाशयुक्त रासायनिक खत यांचा समावेश असावा. साधारणपणे प्रत्येक झाडास 50 किलो कंपोस्ट खत आणि 5 किलो 19-19-19 हे मिश्र खत घालावं. पाऊस नसेल तर पाणी द्यावं. रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी बोर्डो मिश्रणाची एक फवारणी करावी. तसंच किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारावं. झाडांच्या खोडावर बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावावी. नवीन पालवी आल्यानंतर आणि तिची पुरती वाढ झाल्यानंतर काड्या लवकर तयार होण्यासाठी पानावर लिओसिन हे संजीवक 1000 PPM या तीव्रतेचं फवारावं. या व्यतिरिक्त कलम काड्या काढल्यानंतर त्या बुरशीनाशकामध्ये बुडवून घेऊन ओल्या शेवाळामध्ये किंवा ओल्या बारदानात गुंडाळून घ्याव्या आणि कलम करण्यासाठी लवकरात लवकर वापराव्या. रोपवाटिकेत केलेल्या निवाऱ्यामध्ये कलम करण्याचं काम करावं. कलम करण्याचं काम कुशल माळ्याकरवी करावं. चरातून अंकुरलेल्या कोया निवडून घेऊन त्यावर कोय कलम बांधावं. जी रोपं वाढली आहेत ज्यावरील पानं हिरवी झालेली नाहीत आणि जी रोपं कोवळी आहेत त्यावर सॉफ्टवूड ग्राफ्टिंग करावं आणि जी रोपं उंच झालेली आहेत ज्यांची पानं हिरवी झाली आहेत अशा रोपावर शेंडा कलम पद्धतीनं कलम बांधावं. कलम करण्यासाठी योग्य पद्धतीनं काप घेऊन स्टॉक आणि सायन यांची जुळणी करून जोड व्यवस्थित बांधून घ्यावा. अशी तयार केलेली कलमं पॉलिथिनच्या जाडसर पिशव्यांमध्ये बदलून घ्यावीत. पिशव्या भरताना त्यामध्ये खत मातीचं मिश्रण निवडून आणि चाळून भरावं. तयार कलमांचे गट करून त्यावर क्रमांक देऊन ती आडोश्यास मांडावीत. जुलै ऑगस्टमध्ये तयार केलेली कलम रोपवाटिकेतच पुढच्या जून महिन्यापर्यंत सांभाळावी आणि मग ती लागवडीसाठी अथवा विक्रीसाठी वापरावीत.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं, आणि याचविषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन

0: मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्वला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. तर इंडियन सेटिंगमध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. व्हिटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्वच्या शीत करता. तर व्हिटॅमिन बी 12 ने नर्वची शीत निर्माण होते. तर ते व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्वची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
1: ही दोनच कारण असतात का?
0: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते हे सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतं, जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे एज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
1: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
0: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने, 4 महिने, 5 मध्ये, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण. आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर ते एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाईन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
1: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
0: त्याची कालावधी काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
1: डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी श्यामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला

0: आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धतीसुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
1: तर सर, वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत?
0: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे, जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो, येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
1: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना मृदंगमची साथ PS श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.
0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते। पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या NINRC प्रमुख N रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल K कैलाशनाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला। येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत। उद्या ते बंगळुरुमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील। हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल। यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे। वरंगळ इथल्या PM मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील। त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत। मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील। प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील। नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या। या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या स्थिर

हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी.

मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईच्या AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत होते हो। सुरुवातीला हवामान। राज्यात सर्वत्र हवामान कोरडं स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त होतं। राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद नंदुरबार इथं आणि वाशिम इथं 42.8 अंश सेल्सिअस इतकी झाली। राज्यात येत्या 48 तासात सर्वत्र हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त आणि कोरडं राहील। उष्णतेचे तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हे होतं हवामान वृत्त। AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर श्रोते हो कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करतो। आज वनिता मंडळाचा कार्यक्रम।

मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. ज्ञानेश्वरी या अलौकिक ग्रंथाविषयी अभ्यासक जाणकार मंडळींकडून आपण जाणून घेत असतो. डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी हे आजचे आपले वक्ते आहेत. ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात ते अध्यापन करतात. इंग्रजी आणि संस्कृत विषयात त्यांनी एम ए केलेलं आहे आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये PhD पदवी संपादन केली. ज्ञानेश्वरीतील श्रोतृ संवाद आत्ताच्या काळाशी जोडत सोपा करून ते आपल्याला सांगणार आहेत. ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी भाग 17.

नमस्कार श्रोते हो, ज्ञानेश्वरीतील श्रोतृसंवाद आपण जाणून घेत आहोत. संत ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेला वक्ता हा खरं तर ज्ञानेश्वर एक स्वतःच वक्ता आहेत हे आपण जाणून घेतल्यावर कळतं. विस्तृत वर्णना करता करता ज्ञानेश्वरांनी अनेक ओव्या लिहिलेल्या आहेत. वेळेअभावी सर्व ओव्या आपल्याला उद्धृत करता येत नाही, मात्र काही निवडक ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला वक्ता आणि ज्ञानेश्वर स्वतःच वक्ता असताना ज्या पद्धतीनं बोलले आहेत हे जाणून घेतलं तर आपल्याला संवाद कौशल्याच्या अनुषंगानं वक्ता कसा असावा हे समजून येतं. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की तो बोलत असताना त्याच्या तोंडातून अक्षरे बाहेर पडण्याच्या अगोदर स्नेहभाव पाझरतो, चित्तात अगोदर दया प्रकट होते आणि नंतर कृपेने भरलेले असे शब्द मुखावाटे बाहेर येतात. ती ओवी किती सुंदर लिहिली आहे पहा ज्ञानेश्वरांनी. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाथी. म्हणजे पुढे स्नेह पाझरू लागताय आणि मागून अक्षर येऊ लागतायत आणि शब्द त्याच्या मागे अवतरतो. याचा अर्थ असा आहे की वक्ता अगोदर होता होईल तोपर्यंत बोलत नाही आणि जर कोणी विनंती केली तर असं बोलतो की का नादब्रह्मची मुसे आले की गंगापय असलेले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. या ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी नितांत सुंदर उपमा वापरलेल्या

ज्ञानेश्वर म्हणतात, तो मौनात असतो, मात्र कोणी विनंती केली बोला तेव्हा तो असं बोलतो, जणू सुंदर व मनमोहक असं त्याचं बोलणं ऐकून श्रोत्याला वाटतं की आपले आईबापच बोलू लागले आहेत की काय, इतकं तो आनंददायक बोलतो. जणू काही नादब्रह्म मूर्तिमंत पुढे उभं राहिलंय की काय असं आपल्याला वाटतं, किंवा स्वच्छ आणि पवित्र गंगेचं पाणी अंगावर उसळून यावं, किंवा पतिव्रतेला जणू वृद्धपणा प्राप्त व्हावा अशा प्रकारे तो बोलतो. वक्त्याबद्दल ज्ञानेश्वर खूप सुंदर ओवी वापरतात. वक्त्यानं कसं बोलावं, तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृतांचे. आता ही ओवी आपण समजून घेताना मोठी गंमत आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, साच आणि मवाळ म्हणजे खरं आणि मऊ, मितुले आणि रसाळ म्हणजे परिमित मात्र रसाळ, आणि शब्द जणू काही अमृताचा कल्लोळ आहे असं वाटलं पाहिजे असं वक्त्यांनी बोलावं. आज आपण जेव्हा वक्तृत्व, संवाद कौशल्य इत्यादी गोष्टींचा विचार करतो तेव्हा इतक्या चपखलपणे ज्ञानेश्वरांनी दिलेला सल्ला आज आपल्याला किती उपयुक्त आहे. आपल्याकडे शास्त्रांमध्ये असं म्हटलंय की कसं बोलावं याबद्दल म्हटलंय, वेगवेगळ्या मंडळींनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. एक एक ठिकाणी असं म्हटलंय की प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यंती जंतवाहा तस्मात तदैव वक्तव्यम वचने का दरिद्रता. म्हणजे जर चांगलं बोलल्यानंतर समोरच्याला बरं वाटत असेल तर आपण चांगलंच बोलावं, बोलण्यामध्ये दरिद्रीपणा कशाला दाखवायचा. एके ठिकाणी असं म्हटलंय महाभारतात की सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनहा अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. म्हणजे राजा, अरे नेहमी गोड बोलणारे लोक नेहमी सुलभपणे आपल्याला भेटतात, मात्र अप्रिय परंतु आपल्या हिताचं बोलणारा वक्ता आणि ऐकणारा श्रोता फार दुर्मिळ आहे. आणि शास्त्रांनी असंही सांगितलंय की पुत्रे शिष्य हितम वदेत, म्हणजे आपला मुलगा आणि शिष्य याला हितकर बोलावं भले ते थोडंसं कठोर वाट. ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेला वक्ता हा त्याच्याहून वेगळा आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या ओव्या मी मुळातून उद्धृत करण्यामागचा हेतू असा आहे की आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची गोडी लागावी. आपण सहज कुतूहल म्हणून कधीतरी ज्ञानेश्वरी उघडावी आणि ही ओवी पाहावी. खरं आणि मऊ, परिमित सरळ प्रेमळ असे व जणू अमृताच्या लाटाच आहेत की काय असे वक्त्याच्या तोंडातून शब्द निघतात असं ज्ञानेश्वर म्हणतात. ज्यापासून वाद उत्पन्न होतो, दुसऱ्याला संताप प्राप्त होतो, किंवा चेष्टा कुचेष्टा छळवाद वंचनाकारक आणि दुसऱ्याच्या वरमी झोंबणारे शब्द वक्त्याने टाळले पाहिजेत असं ज्ञानेश्वर म्हणतात. त्याचप्रमाणे ज्याची दृष्टी स्थिर असते व कपाळावर आठ्या नसतात, कारण प्रत्येक प्राण्यात परब्रह्म वस्तू भरलेली आहे, त्या वस्तूला कदाचित माझी दृष्टी खुपेल व त्रास होईल म्हणून तो बहुत करून कोणाकडेच रागाने पाहत नाही. आज आपण ज्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतो, म्हणजे वक्त्याने श्रोत्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहावं जेणेकरून त्याच्या अंतःकरणाचा तळ आपल्याला गाठता येईल, हा एक विचार झाला. मात्र ज्ञानेश्वर वेगळं म्हणतात. ज्ञानेश्वर म्हणतात की सगळीकडे परब्रह्म व्यापलेलं आहे आणि आपल्या कठोर दृष्टीमुळं त्या परब्रह्माला त्रास होईल, खुपेल की काय दृष्टी, म्हणून तो कोणाकडेही रागाने पाहत नाही. ह्या दृष्टांत देताना, हा विचार समजून सांगताना ज्ञानेश्वर महाराज दोन फार सुंदर दृष्टांत सांगतात. एक दृष्टांत आहे चकोराचा आणि दुसरा आहे कासवीचा. चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी कोणाच्या दृष्टीस पडत नसल्या तरी पण चकोर पक्ष्यांना त्या कळतात व त्या अमृतधारांनी ते पुष्ट होतात. आपण असं म्हणतो ना की कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. याचा अर्थ असा आहे की चकोर नावाचा जो पक्षी आहे तो पक्षी केवळ चंद्राच्या बिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धाराच पितो. दुसरा दृष्टांत ज्ञानेश्वर वापरतात कासवीचा. कासवी आपल्या पिलांना आपल्या डोळ्यांनी निहाळते आणि त्या अवलोकनाच्या प्रेमयुक्त पद्धतीने तिची मुलं वाढतात. म्हणजे वक्त्याने श्रोत्यांकडे पाहावे कसे पाहावे, तर चकोरासारखे आणि कासवीसारखे पाहावे असं ज्ञानेश्वर सुचवतात. आता पुढचा एक सुंदर विचार ज्ञानेश्वर मांडतात की वाची बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. खूप सुंदर ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की वाची बरवी कवित्व, वाणीमध्ये बोलत असताना कवित्व हे बरव आहे, कवितत्वामध्ये आपण रसिकत्व जाणून घेणं ते अजून चांगलं आहे, आणि रसिकत्वाला जेव्हा परतत्वाचा स्पर्श होतो तेव्हा ते

खरं अक्षर वाङ्मय आहे तेव्हा खरी रसनिष्पत्ती होते असं ज्ञानेश्वरांना म्हणायचं आहे. रसिकत्वाला परतत्वाचा स्पर्श झाल्यानंतर शब्दाचं व्यापक पण आपल्याला समजून येतं. ज्ञानेश्वर शब्दाची व्याप्ती आपल्याला सांगतात आणि एक सुंदर ओवी वापरतात. ते म्हणतात, भाणुबिंब जरी बचके एवढे प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्याचं बिंब आपल्याला अगदी छोट दिसतं, मात्र सूर्योदय झाल्यानंतर प्रकाशासाठी त्रैलोक्य कमी पडतं. अगदी त्याप्रमाणे शब्द जरी छोटासा असला तरी त्या शब्दाची व्याप्ती, शब्दाचे व्यापकपण हे खूप असाधारण आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला वक्ता हा खूप नम्र असला पाहिजे. ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः ज्ञानी आहेत, मोक्षाचे अधिकारी आहेत, समाधी सुख जाणणारे आहेत व कैवल्य प्राप्ती झालेले एक तत्वज्ञ संत आहेत. मात्र कैवल्य प्राप्ती झाल्यानंतर देखील समाजामध्ये येऊन लोकांसाठी काम करणं, ज्ञानोत्तर भक्तीचा पुरस्कार करणं व सोप्या भाषेमध्ये धर्माचं तत्वज्ञान जनसामान्यांना सांगणं हे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये हृदयंगम संवाद आहे. 18व्या अध्यायामध्ये एका श्लोकावर भाष्य करण्यापूर्वी ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी संवाद साधला आहे. आपण सहज असा विचार करू शकतो की 700 वर्षांपूर्वी जेव्हा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगत असतील तेव्हा त्यांच्या समोर आसपासच्या पंचक्रोशीतील जनसामान्य लोक ऐकायला येत असतील. काही श्रोते ज्ञानी असतील पण काही अगदी निरक्षर अल्पज्ञ देखील असतील. या सर्वांना ज्ञानेश्वर अत्यंत नम्रपणे बोलतात. आई व बालकाचे रूपक सांगून त्यामध्ये असलेली नम्रता सांगतात. ही ओवी फार गोड आहे. ते म्हणतात, बालक बापाची ताटी रिगे, बापा तेच जेववू लागे, मग तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी, तैसा मी तुम्हा प्रती सावटी करीत असे बाळामती. ज्ञानेश्वर म्हणतात, बालक बापाची ताटी रिगे म्हणजे मुलगा आपल्या बाबांच्या ताटामध्ये जेवायला बसतो आणि आपला छोटासा घास आपल्या बाबांच्या तोंडात घालतो. आता हा त्याने जेवू घालण्याचा प्रयत्न वडिलांना आपल्या बाळाच्या इवल्या इवल्या हातांनी घास घेताना किती आनंद होत असेल. अगदी त्याप्रमाणे ज्ञानेश्वर म्हणतात की मी तुमच्यासारख्या ज्ञानी श्रोत्यांना हा ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथ निरूपण करतो आहे, तर मी तुमच्या मुलासारखा आहे. आधुनिक परिभाषेमध्ये संवाद कौशल्य शिकवताना काही वेगवेगळे प्रारूप अर्थात मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन आपण पाहतो, ज्यामध्ये सेंडर, रिसीव्हर, मीडियम, एनकोडिंग, डीकोडिंग, फीडबॅक अशा संज्ञा असतात. सेंडर म्हणजे वक्ता, रिसीव्हर म्हणजे श्रोता. वक्ता जेव्हा आपला संदेश श्रोत्यांपर्यंत संप्रेषित करतो तेव्हा श्रोता त्याच्या बौद्धिक कुवतीनुसार तो संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चेहऱ्यावरून संदेश योग्य पोहोचला आहे की नाही हे कळते. हल्ली सर्व गोष्टींचा फीडबॅक घेण्याची पद्धत आहे. वक्ता जेव्हा आपला संदेश पोचवतो त्या प्रक्रियेला एनकोडिंग म्हणतात. एनकोडिंग ही संज्ञा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आहे. आपल्या मनातील भावभावना योग्य शब्दात व्यक्त करता येणं हे वक्त्याचं मोठं कौशल्य म्हटलं पाहिजे. आयडियाज शुड बी आर्टिक्युलेटेड इन अ प्रॉपर फॅशन. कालिदासानं रघुवंशात म्हटलंय, वागर्थाविव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये. याचा अर्थ असा आहे की वाक आणि अर्थ, शब्द आणि त्याचा अर्थ इतका घट्ट एकमेकाशी बिलगून असतो की बोलणाऱ्या वक्त्याचा अर्थ श्रोत्याच्या मनात परिप्लुत होतो. ज्ञानेश्वरांनी आपला तत्वविचार ज्या रसाळ वाणीने सांगितला आहे त्यामध्ये ते निश्चित यशस्वी झाले आहेत. संवाद कौशल्य, वक्तृत्व इत्यादी गोष्टींचं प्रशिक्षण हल्ली दिल्या जातं. मात्र ज्ञानेश्वरांचा वक्ता हा त्या पलीकडचा आहे. त्याला केवळ आपला संदेश संप्रेषित करायचा नाही तर समोरचा श्रोता व ग्रंथाचा वाचक या दोघांनाही आत्मरसाची शिदोरी द्यायची आहे व त्यामध्ये विद्वत्ता, मार्दव, नम्रता, वक्तृत्व आणि करुणा असली पाहिजे असं ज्ञानेश्वर म्हणतात. मार्दवाबद्दल ज्ञानेश्वरांची एक सुंदर ओवी आहे ती आपल्याला खूप आवडेल. पहा, का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिणांचे. अर्थात एखाद्या मातीचा पोत जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्यावर आलेल्या नवीन कोंबाची लवलव पहा. ती कोंबाची लवलव पाहिल्यावर आपल्याला कळतं की त्या भूमीचं मार्दव किती आहे. अगदी त्याप्रमाणे बोलणाऱ्या वक्ता त्याच्या वाणीतनं, त्याच्या शब्दातनं त्याचं मार्दव आपल्याला लक्षात येतं. जे संवाद चतुष्पतीचे गणेश झाले अर्थात संवाद सदृश पथावरील गणेश झालेला श्रोता आणि वक्ता या दोघांनाही ज्ञानेश्वरांनी सम्यकपणे रेखाटलेले आहे. वक्त्याला आपल्या शब्दाचा नेमकेपणा व अचूक शब्द योजना करता आली म्हणजे झाले. आपल्याला जे बोलायचे आहे ते नेमके

कल्पनानं योग्य शब्दात बोलता येणारा खरा वक्ता. ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट असं शेक्सपियरने म्हटलंय. अर्थात विद्वत्तेचं लक्षण हे मितभाषी असणं असं आहे. व्याकरणशास्त्रात सुद्धा सूत्रशब्दाची व्याख्या करताना अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम असं म्हटलं. याचा अर्थ अल्पाक्षर आपला संदेश हा अत्यंत अल्पाक्षरात असावा, असंदिग्ध असावा आणि विश्वमुख असलेला असावा, ज्याला ज्ञानेश्वरांनी मितुले आणि रसाळ या ओवी मध्ये रेखाटलं आहे. ज्ञानेश्वरांचा वक्ता हा असा आहे, साच मवाळ मितुले रसाळ बोलणारा आणि बोलताना जणू अमृताचा कल्लोळ आला आहे असं वाटणारा.

ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेमध्ये वक्ता कसा असावा याविषयी डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांनी केलेलं निरूपण आत्ताच आपण ऐकलं.

उत्तरा केळकर यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम श्रोते आपण ऐकता आहात. आता कार्यक्रम स्वस्थ भारत पुन्हा प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी 8 मे या दिवशी जगभरात थॅलेसेमिया दिवस पाळला जातो. याच अनुषंगानं आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले डॉक्टर विजय रामनन यांना. डॉक्टर विजय रामनन हे भारतातील एक कुशल क्लिनिकल होमिओटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. वैद्यकीय क्षेत्रात 24 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉक्टरांनी अनेक आंतरराष्ट्रीय पेपर्स आणि संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकांसाठी लेखन केलेल्या डॉक्टरांना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टरांशी आज आपण थॅलेसेमिया या आजाराविषयी संवाद साधणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी थॅलेसेमिया म्हणजे काय आणि हा आजार होण्याची कारणं काय असू शकतात?
2: आता हा थॅलेसेमिया आजार एकंदरीत एक अनुवंशिक आजार आहे आणि थॅलस आणि इमिया या दोन शब्दामधनं आलेले आहे. थॅलस म्हणजे ब्लॅक सी, म्हणजे काळा सागर आपला. त्याच्या जवळ जे लोक राहायचे त्यांच्यात अनिमिया होता, त्याच्यामुळे हा शब्द तिथनं आला.
1: अच्छा.
2: तर आपले पूर्वज जे तिथनं इथे आले ते तिथनं म्हणजे पाकिस्तानमधलं सिंध आहे तिथे येऊन मग आपल्या देशात आले. त्या त्या लोकांमध्ये जास्त हे जीन अणू सापडतात. तर कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नसतं, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. तर थॅलेसेमिया हा एकंदरीत मायनर म्हणजे चालता फिरतं डॉक्टर, उदाहरण मी पण मायनर आहे, तर थॅलेसेमिया मायनर कोणी पण असू शकतो आणि तो जीवनात काही पण करू शकतो. ॲथलेटिक्स असू किंवा अभ्यास असू, कशातही निपुण असू शकतो. पण टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लग्ना अगोदर केली तर उत्तम, नाहीतरी मुलाचं जन्म होण्या अगोदर आई वडिलांनी दोघांनीही टेस्ट करावी.
1: बर, या आजाराची कारणं काय सांगू शकाल?
2: एकंदरीत जीन्स जिथनं आले, आपल्या आई वडिलांनी स्वतःची टेस्टिंग न करता लग्न केलं, त्याच्यानंतर मुलाला जन्म घालायचा निर्णय घेतला, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो.
1: बर, म्हणजे जनुकीय दोषांमुळे हा आजार होतो.
2: जनुकीय आजार आणि त्याबरोबर अज्ञान.
1: आता या आजाराची प्रामुख्यानं लक्षणं काय सांगता येतील?
2: लक्षण म्हणजे ह्या आजारामध्ये मायनर, उदाहरण मी मायनर आहे, तर माझं हिमोग्लोबिन MBBS करताना 9 आणि 10 होतं आणि आता 10.5-12 पर्यंत जास्त जास्त जातं. मी रक्तदान करू शकत नाही कारण 12.5 वरती कधीच गेलो नाही. तर हे सोडलं तर माझ्या जीवनात काही मोठा प्रॉब्लेम घडलेला नाही. पण जर मी कुठल्या मायनरशी लग्न केलं असतं आणि मला माहिती राहिलं नसतं तर 25% चान्सेस होते की माझ्या मुलाला थॅलेसेमिया मेजर झाला असता. जर ते थॅलेसेमिया मेजर झाला असता तर 6व्या महिन्यापासून रक्त लावायची गरज पडली असती, कारण 6व्या महिन्यापर्यंत पोटातला जो हिमोग्लोबिन असतो फिटल हिमोग्लोबिन तो शरीरामध्ये तयार होत असतो. 6व्या महिन्यात स्विच ऑफ होऊन जातो तो. स्विच ऑफ झाल्यामुळे मुलाकडे काहीच रक्त राहत नाही, म्हणून ते 2-3 ग्रामवर रक्त लावायला सुरुवात करतात. जे रक्त लावायला सुरुवात केली की त्यांना शेवटपर्यंत रक्त लावावं लागतं आणि रक्तामुळे होणारे बरेचसे कॉम्प्लिकेशन आपण चर्चा करणार आहोत, पण ते सगळे त्यांना होत जातात.
1: बरं, साधारण आणि लक्षणं यात कोणती कोणती होतात?
2: दम लागणे, पायावर सूज येणे, जेवण न करणे, पोट सुजणे, कारण ह्याच्यात पांथरी आणि लिव्हर दोन्ही सुजतात आणि तोंड सुजून जातो आणि रात्रभर रेडत राहतो बच्चू, बिलकुलच खात नाही, जुलाब होतात, ताप येतो, हे सगळ्या गोष्टी घडू शकतात.

0: अच्छा, तर थॅलेसिमियाचं मुख्य लक्षण म्हणजे अॅनिमिया, म्हणजेच रक्ताची
1: रक्तक्षय.
0: कमतरता.
1: हो.
0: तर यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत?
1: आता थॅलेसिमियामध्ये जे जुना उपचार पद्धती, जेव्हा 1960 मध्ये कळालं की हे आजार आहे, डेव्हिड वेदरॉल नावाचे एक मोठे व्यक्ती होते, त्यांच्या नावानेच पुस्तक आहे, इंग्लंडमध्ये अंदाजे 300-400 पेशंट आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी रिसर्च केला. तर पहिला ट्रीटमेंट जो त्यांनी शोधला तो होता रक्त देणे. त्यांनी कळालं की रक्त दिल्यावर हे मुलं चांगले होतात. पहिले त्यांनी प्रयत्न केला 5 ग्रामवर द्या, 6 वर द्या, 6 पर्यंत ठेवा, हळूहळू 8, 9, 10 ग्रामपर्यंत ते रक्त ठेवायला लागले. पण एक एक गोष्टी घडत गेल्या, ग्रोथ वाढायला लागली, तोंड त्यांचा एक विकृत होऊन जातो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, तर तो विकृतपणा पण कमी व्हायला लागला. तर हे डॉक्टर डेव्हिड वेदरॉलमुळे हे रक्त द्यायची पद्धत आली. 1980-85 मध्ये एसरो म्हणून ठिकाण आहे इटलीमध्ये, तिथे ट्रान्सप्लांट केलं गेलं. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे तेव्हा कळायला लागले की क्युअर होऊ शकतात. त्यांनी मिडल ईस्ट म्हणजे आपले बहरेन आणि ह्या सगळ्या ठिकाणांमधले पेशंटचे ट्रान्सप्लांट इटलीमध्ये केलं. इटलीमध्ये स्वतःहून थॅलेसिमिया नाही आहे, बाहेरनं जे सिरियन आणि हे सगळे जे जातात त्यांच्यामुळे तिथे आलं. आपल्या देशात 1987 मध्ये पहिला ट्रान्सप्लांट झाला थॅलेसिमियाचा. तर ट्रान्सप्लांट दुसरा पर्याय आहे ज्याच्यात क्युअर होऊ शकतात, म्हणजे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आता राहिले दोन अजून उपचार पद्धती जे आता गेल्या 15 वर्षात आलेले आहेत. त्याच्यातले एक ट्रीटमेंट मीच शोधून काढली होती, ज्याला नॉव्हेल थेरपी आम्ही नाव दिले. गेल्या 14-15 वर्षात अंदाजे 15,000 मुलांचं रक्त लावायचं बंद केले, बरे नाही झाले, रक्त लावायचं बंद केले. म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितले की पहिले 6 महिन्यात एक ब्लड निर्माण होतो, फिटल हिमोग्लोबिन म्हणतात, ते आम्ही रिजनरेट करतो, त्याला म्हणतात फिटल हिमोग्लोबिन इंडक्शन, हे सायंटिफिक नाव आहे. तर ह्याच्यात बरेचसे औषधं असतात देतो, ज्याच्याने मुलांचं हिमोग्लोबिन 7, 8, 9, 10, 12, 13 पर्यंत ब्लड न लावता पण टिकवता येतं. ही झाली तिसरी पद्धत. चौथी पद्धत ज्याची वाट खूप वर्षापासून आम्ही बघत आलो आहे, ती म्हणजे जीन थेरपी, म्हणजे जनू बदलणे, जीन थेरपी. तर ती येईल कदाचित 5-7 वर्षात येईल. पेशंटचा जो जीन डिफेक्टिव्ह आहे त्याला चेंज करून टाकायचं, म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल निर्माण होईल. हे झाले 4. जे तिसरी जी गोळीची पद्धत होती त्याच्यात अजून नवीन नवीन औषधं येतात. एक लुस्पाटर्सेट नावाचं इंजेक्शन उपलब्ध झाले, महाग आहे, वर्षाला 6 लाख वगैरे लागतात, पण थोडे लोकांना फरक पडतो. तसंच मिटापिवाट नावाची गोळी आहे आणि मिनी हेप्सिडिन्स नावाचे औषध आहेत. बरेचसे औषध आहेत, खूप महाग आहेत. तर त्याच्या जागेवर रक्त लावणे जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात हे आम्ही जे गोळ्या सुरू केले त्याच्याने लोकांना फायदा व्हायला लागला.
0: आणि या त्रास पण त्यामुळे होणारा कमी होत असेल.
1: बिलकुल, रक्त लावल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, रक्तामधला लोह, प्रत्येक पिशवीमध्ये 250 मिलीग्राम लोह असतं. आता 250 मिलीग्रामचा अर्थ सांगतो तुम्हाला, आपण रोज चांगलं जेवण केलं तर 1 ते 2 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे वर्षभरात 365 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो. पण रक्त घेताना आपण 250 मिलीग्राम एकदमच घेतो, तर 12 महिने तुम्ही 250 गुणले 12 तेवढे मिलीग्राम जास्त आयरन घेणार, लोह घेणार. लोह वाढल्यामुळे तुमचं लिव्हर खराब होतो, हृदय खराब होतो, हाड खराब होतात, वाढ होत नाही, मुलींना पिरियड्स येत नाही आणि मुलांना बाकी मुशे येत नाही, हाडं एकदम ठिसूळ असल्यामुळे फ्रॅक्चर खूप होतात, हे सगळ्या गोष्टी घडतात. तर लोह न वाढण्यासाठी आता गव्हर्नमेंटमुळे आणि बाकी गोष्टीमुळे एनजीओसमुळे गोळ्या मिळायला लागलेत, ज्याच्यामुळे आज ह्यांची लाईफ वाढली आहे ब्लड लावताना. पहिले 10-15 वर्षापूर्वी ब्लड लावल्यानंतर ससूंचाच डेटा होता, 12 ते 13 वर्ष जगायची मुलं. आज हेच मुलं अंदाजे 25-20-25 वर्षापर्यंत जगतात. असं म्हणता येणार नाही की त्यांचं जीवन एकदम सुधरलंय ब्लड लावून, पण ऍटलीस्ट
0: पण
1: कालावधी वाढली. बरोबर
0: डॉक्टर, आता या आजाराचे काही मुख्य प्रकार आहेत असं आपण सांगितलं, तर या प्रकारांमध्ये काय फरक आहे?
1: ह्याच्यात 3 मुख्य प्रकार आहेत, मायनर, इंटरमिडिया आणि मेजर. मायनर म्हणजे मी माझं उदाहरण दिलं, ज्यांना त्रास होत नाही, कळत नाही, हिमोग्लोबिन जरा कमी राहतं. आपल्या देशात कुठल्याही व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी झालं की आपण लोह द्यायला सुरुवात करतो, पण लक्षात ठेवा लोह पहिले चेक करा, लोह नॉर्मल असेल तुम्ही थॅलेसिमिया मायनर असू शकाल, त्याला एचबी इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट करून घ्या. इंटरमिडिया म्हणजे ज्यांना 3-4 वर्षापर्यंत रक्त लागत नाही, ताप आला म्हणून रक्त लावावं लागतं आणि कधीतरी वर्षातनं 3-4 वेळा रक्त लावावं लागतं, त्याला इंटरमिडिया म्हणतात. मेजर म्हणजे ज्याला पहिले 6 महिने त्रास होत नाही, पण 6 ते 12 महिने त्रास होतो आणि ब्लड लावायला एकदा सुरुवात केली की थांबवलो की हिमोग्लोबिन कमी होऊन जातो, त्यांची ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही, हे सगळ्या गोष्टी होतात. ते मेजरमध्ये हे 3 मुख्य गट आहेत.
0: एकूणच विकासावर त्याचा खूप
1: परिणाम होतो. आणि ब्लड स्टार्ट करताना 28 दिवसात एकदा लावतात, मग 21 दिवस, मग 15 दिवस. माझ्याकडे असे पण पेशंट आले ज्यांना 3 ते 5 दिवसात लावायची गरज पडत होती.
0: म्हणजे एकंदरीतच लहान मुलांना खेळण्याच्या वयात त्यांना या हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतात.
1: वारे करावं लागतात, टोचावं लागतं, रक्तवाहिनी मिळत नाही, त्यांचा सॅम्पल घ्यावा लागतो, मग डोनर मिळत नाही, मग

0: ब्लड बँक म्हणते आमच्याकडे ब्लड नाही आहे, हे सगळ्या गोष्टी होतात. लक्षात ठेवा, हे सगळं वाढत असताना एच आय व्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी असे व्हायरसेसचं संक्रमण पण होऊ शकतो. तो एक वेगळा मोठा प्रॉब्लेम
1: आणि
0: झाला.
1: त्या रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने पण हे तणावाचं आहे एकंदरीतच
0: हो,
1: सगळं.
0: आपल्या देशात कसं असतं, कॅल्क्युलेट करताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईनमध्ये सांगितलं की अशा मुलांना रक्त लावण्यासाठी प्रत्येक मुलाला वार्षिक खर्च 3 लाख रुपये येतो.
1: बापरे.
0: त्याच्यात आपण 3 लाखमध्ये मुलाच्या वडिलांचं किंवा आईचं कामावरचं जे लक्ष हटून जातं, त्याच्यामुळे त्यांना होणारे नुकसान,
1: मानसिक त्रास.
0: मानसिक त्रास आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागते त्याचा प्रॉब्लेम, हे सगळं कोणी कॅल्क्युलेट करत नाही.
1: आता रुग्णाला रक्ताची कमतरता असते त्यामुळे सतत रक्त चढवण्यात येतं, तर साधारण किती दिवसांनी द्यावं लागतं हे रक्त?
0: सुरुवातीला 21 दिवसांनी द्यावं लागतं, 21 ते 28 दिवसांनी द्यावं लागतं. हळूहळू शरीराला सवय होते, पांथरी वाढत जाते, पांथरी रक्त खायला सुरुवात करते, त्या परिस्थितीत कधी कधी आम्हाला 5, 10, 15, 20 दिवसांनी द्यावं लागतं.
1: बरं. आता या आजारात सतत रक्त चढवण्याच्या उपचार पद्धतीमुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं असं आपण आता सांगितलं, तर याचे काही दुष्परिणाम होतात का आणि त्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत?
0: तर ह्याचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे हृदय फेल होणं, ते अंदाजे 20-25 च्या वयावर होतं.
1: बापरे.
0: लिव्हर लिव्हर फेल होणं ते पहिले व्हायला सुरुवात होते. आपल्या देशात आता काय झालंय की आपण खूप कार्बोहायड्रेट किंवा अशा गोष्टी खातो, वडापाव असू किंवा पाणीपुरी असू किंवा
1: जिभेचे चोचले पूर्ण.
0: चोचले आणि त्याच्यात फिंगर चिप्स, बटाटा जिथे आला तिथे शरीरामध्ये फॅटी लिव्हर नावाची गोष्ट होते. तर मी बघतोय की ह्या मुलामध्ये 80-90% लोकांना फॅटी लिव्हर आहे, कारण आई वडिलांना वाटते ह्यांना इतका त्रास होतो, ह्यांना जे आवडते ती गोष्ट द्यावी, तर त्यांना आवडणारी गोष्ट त्यांच्या शरीरासाठी चांगली नसते हे कोणाच्या डोक्यात येत नाहीये. त्याच्यामुळे लिव्हरमध्ये चरबी पण जमा होते, त्याबरोबर लोह पण जमा होऊन जातो.
1: अच्छा.
0: तर एकंदरीत आई वडिलांनी आपल्या जुन्या पद्धतीने कडधान्य जास्त देणे हे सगळं केलं तर लिव्हर पण साबूत राहील आणि मुलगा पण चांगला राहील, पेशंट पण चांगला राहील. तर हा दुसरा अवयव आहे ज्याच्यावर हल्ला होतो लोहमुळे. तिसरा मी जे मुख्य बघितलं म्हणजे बोन्स, हाडामध्ये लोह साठल्यामुळे हाडामधला कॅल्शियम बाहेर निघून येतो, तर मग कॅल्शियम लघवी वाटे बाहेर निघून जातो. तर हाडामध्ये लोह साठलेले आणि आपण जेव्हा लोह कमी करतो तर फ्रॅक्चर व्हायला सुरुवात होते. तर आमचा एक मोठा पेपर पब्लिश आहे ज्याच्यात आम्ही दाखवले की भारतातले मुलांमध्ये हातामध्ये फ्रॅक्चर होतात आणि जे युरोपमधले मुलं आहेत थॅलेसिमियाचे त्यांच्या पाठीत फ्रॅक्चर होतो.
1: पण याची काय कारण आहे
0: ते कोणाला समजलेलं नाही. एकंदरीत आपले मुलांमध्ये कॅल्शियम कदाचित साबूत पाईनमध्ये राहतं, त्याच्यामुळे तिथे फ्रॅक्चर होत नाही. आपलं भाग्य आहे, कारण तिथे फ्रॅक्चर व्हायला लागलं तर पायावरची पॉवर वगैरे कमी होऊ शकते. तर एक नक्की आहे की त्यांचे हात वीक असतात आपल्या मुलांचे, म्हणून हाताचे व्यायाम करणे हे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात बसणे, सकाळी उठून संध्याकाळी रात्री डी व्हिटॅमिन घेणे, चालणे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज केलं तर सगळ्यांचं जीवन चांगलं राहील.
1: एकूणच संतुलित आणि चौरस आहार आणि योग्य जीवनशैली ही खूप महत्वाची आहे.
0: आजारी असताना नक्कीच महत्वाची, त्यांच्या आईवडिलांनी पाळावं, नक्कीच मुलं पण पाळतील.
1: आता या आजाराचं निदान कोणत्या चाचण्यांद्वारे केलं जातं?
0: मायनरसाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाची साधी तपासणी आहे, 800-900 रुपयाला होते, ती करून घ्यावी. आता उदाहरण तुम्हाला माहिती असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये एक पेशंट आहे, सगळ्यांनीच करावं टेस्ट. त्याला कॅस्केड स्क्रीनिंग म्हणतो, म्हणजे पाणी पडल्यावर कसं खाली खाली येतं, सगळ्यांनी करावं. तुम्हाला कळालं कुठून कोणातरी आहे तर करून घ्यावं. जसं मी माझं केलं, कारण माझ्या आत्याच्या नातलं झालं होतं म्हणून मी माझं स्वतः केलं, मी मायनर निघालो. तसंच सगळ्यांनी करावं, कोणाचं मी जसं म्हणलं कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नाही, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. ते झालं मायनर शोधण्यासाठी. एकदा पेशंट असेल त्याला थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस, जनूच्या जेनेटिक टेस्ट आहे, ती उपलब्ध आहे, महाग आहे पण उपलब्ध आहे, जीवनात एकदाच करावं लागते, ती करून घ्यावी. ते केलं तर 100% कन्फर्म होईल. आजच माझ्याकडे पेशंट बंगालवरनं आला होता, मला वाटत होतं तो मायनरच आहे पण त्याला कोणीतरी रक्त लावत बसले. एक लक्षात ठेवा, उदाहरण डॉक्टर रमणनला पण ब्लड लावलं कोणी 2-3 वेळा, माझं हाडामधला मूस बोन मॅरो म्हणेल की मी कशाला काम करू, ते बंद होऊन जाईल. तर मायनरला पण ब्लड लावल्यावर कधी कधी तो मेजर सारखा बिहेव्ह करतो. तर म्हणून थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस म्हणून टेस्ट आहे, ती नक्कीच सगळ्यांनी करावी. आणि त्याच्याने क्लिअर होऊन जातो की आपला मुलगा मेजर मध्येच बसतोय का इंटरमिडियामध्ये का मायनरमध्ये, हे क्लिअर होऊन जातो.
1: आणि त्यानुसार उपचार पद्धती,
0: उपचार पद्धती, जीवन पण सुधारू शकतं.
1: आता आहाराची काही पथ्य पाळावी लागतात असं आपण म्हटलं, तर एकूणच ही पथ्य काय पाळावी लागतात आणि जीवनशैली साधारण कशी असावी?
0: पहिले म्हणजे आहाराबद्दल, कारण रक्त दिल्यावर लोह वाढत जातं, लोहयुक्त खाऊ नये. आपल्या इथे सगळे येऊन सल्ला देतात, बीट खा, डाळिंब खा, हे सगळे खावं पण थोडं थोडं प्रमाणात खावं, पण लोखंडी तव्यात काही बनवू नये. आयुर्वेदिक औषधामध्ये लोहाशयत दिलं जातं आम्ही बघितलेले, आणि बरेचसे आता आमच्याकडे ईस्टमधनं ओरिसामधनं पेशंट येतात, त्यांना सगळ्यांना लोह लावलेलं असतं, पहिलेच

0: शरीरामध्ये रक्तामुळे वाढते, तर तुम्ही बाहेरनं लोह घ्यायची गरज नाही, तुमच्याकडे जास्त आहे, हे लक्षात सगळ्यांनी ठेवावं. आणि लोह कसं कमी करायचं, आम्ही सगळ्यांना म्हणतो कोरा चहा किंवा कोरी कॉफी, साखर टाका जर तुम्हाला डायबिटीस नसेल, जेवल्यानंतर घेतलं की लोह कमी राहतं. आणि साधा पान जे आपण पहिले जेवणानंतर खायचो त्याच्यात पण चिलेशन म्हणतो, लोह सोसून घ्यायची शक्ती असते,
1: ऍब्झॉर्ब
0: करायची आणि ते ऍब्झॉर्ब करून बाहेर घेऊन जातो, शरीराला लोहमुळे त्रास होत नाही. तर ते साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. जेवणामध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो की रात्रीचं जेवण जैन पद्धतीने ठेवावं, म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर न खाता अगोदरच खावं. आणि साखर आपल्याला खूप आवडते ते कमी करावं, कारण मी आताच म्हणालो की लिव्हरमध्ये साठतं आणि चरबी तिथे साठल्यामुळे प्रॉब्लेम होतो. सगळ्यांनीच जर साखर कमी केली तर भारतातले डायबिटीसचे पेशंट काय सगळेच आजारांचे पेशंट कमी होऊन जातील. आणि एक माहितीसाठी, थॅलेसेमिया संबंधित नाही पण आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक चमचाच साखर असते. तर आजच सकाळी कोणतरी भेटले म्हणलं मी एकच चमचा टाकते, मी म्हणलं दोन चमचे झाले, एक चमचा तुमच्या आत आणि एक चमचा तुम्ही आत टाकलं, शरीराला किती काम पडत असेल लक्षात घ्या.
1: प्रमाणात घेणं खूप गरजेचं,
0: कमीत कमी घ्यावं, म्हणजे अमृतला विष्तुल्य नका बनवू.
1: अच्छा.
0: आणि जेवणामध्ये त्यांनी संतुलित आहारामध्ये प्रोटीन खाणे आणि व्यायाम नक्की करणे. आम्ही सगळ्यांना सूर्यनमस्कार करायला सांगतो. आमचा एक अनुभव आहे की सूर्यनमस्कार केल्यानंतर त्यांची पांथरी छोटी होते, पांथरी छोटी झाल्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन जास्त राहतं आणि रक्त कमी लागतं. तर आम्ही साधे सूर्यनमस्कार करायला लावतो. आणि असं म्हणतो की सूर्यनमस्कार हा शब्दाला टेक्निकली घेऊ नका, कधीही करू शकता. त्याला 11 स्टेपचा जो स्ट्रेच आहे तो तुम्ही कधीही पण करू शकता. मला सकाळी 6 शाळेला जावं लागतं म्हणून तुम्ही संध्याकाळी 6 करा,
1: आपल्या सोयीनुसार
0: नक्कीच करा. योगा, प्राणायाम, कुंभक हे सगळं केल्याने कोणाचंही नुकसान झालेलं नाही, नक्कीच फायदा होतो.
1: बर, आता थॅलेसेमिया या आजारातून बरं होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी ठरू शकते आणि यामध्ये जोखीम किती आहे?
0: आता त्यात नक्कीच जोखीम आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये उदाहरण पेशंट आहे त्याचा भाऊच मॅच झाला तर 85% चान्सेस आहेत की तो बरा होऊ शकतो. लोह वाढण्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्ही 10-15 वर्षाच्या वयाच्या पुढे गेले तर लोह वाढत जातो, लिव्हरमध्ये साठलेला असतो, हृदयामध्ये साठलेला असतो, मग तो प्रॉब्लेम करतो, मग तेव्हा जीवाला धोका 20% होऊ शकतो जरी फुल मॅच असला. आणि तसंच आता हॅप्लो आयडेंटिकल आम्ही पण केलेले 12-13 वर्षापूर्वी हाफ मॅच मदरकडनं आईकडनं, तर अशा ट्रान्सप्लांटमध्ये 30-40% धोका आहे, म्हणजे 100 पैकी 40 मुलांना जीवाला धोका होऊ शकतो. हे लक्षात घ्या, म्हणजे सगळ्यांना वाटते की 95% बरे होणार आहे, असं काही नाहीये. जर फुल मॅच असेल तर 85%, जर हाफ मॅच असेल तर 60% बरे होणार आहेत. आणि जगात तुम्हाला फुल मॅच डोनर सापडला तो पण 60%. बरेचसे पेशंट मला कॉन्टॅक्ट करतात त्या सेंटरला चांगले झाले, मी त्यांना म्हणतो जे खराब झाले त्यांची यादी पहिले घ्या, कारण चांगले झाले तुम्हाला चांगलेच बोलणार. पण एक लक्षात घ्या, ट्रान्सप्लांट करत असताना अगेन्स्ट नेचर आहे, प्रकृतीच्या विरोधात आपण करतोय, दुसरे सेल आपल्यात टाकतोय, त्याच्यामुळे हल्ला आपल्यावर होतो, म्हणजे पेशंटवर होतो, ज्याच्यात त्याला ग्राफ वर्सेस होस्ट डिसीज नावाचं नाव आहे, मोठं नाव आहे, त्याच्यामुळे जीवाला धोका होतो. आणि सेकंड म्हणजे जे कधी कधी पेशंटचे सेल्स डोनरचे सेलला फेकून टाकतात ग्राफ फेल्युअर, त्याच्यामुळे पण रिस्क होते. आणि तिसरा जो रिस्क आहे म्हणजे किमोथेरपी दिली जाते, त्याच्यामुळे किमोथेरपीमुळे दगवू शकतात किंवा किमोथेरपीमुळे नंतर जाऊन कॅन्सर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना कॅन्सर होऊची शक्यता 1-2% पण ट्रान्सप्लांट झालेल्या मुलाला 5-6%. हे आमच्याकडे बरेचसे पेशंट आहेत ज्यांचा मेंदूचा कॅन्सर झालाय ट्रान्सप्लांट नंतर, तर अशा गोष्टी घडू शकतात, ही जाणीव ठेवावी. खर्च असतोच, सगळ्यांनी पैसे आणले तरी ते पेशंट एकदम बरा होईल याची काही गॅरंटी नसते, हे लक्षात ठेवावं. आणि तुम्ही जर गुगल केलं तर सर्वात जास्त डेंजरस ट्रान्सप्लांट जर बघितलं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. किडनी ट्रान्सप्लांट नाही, हार्ट ट्रान्सप्लांट नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट नाही, पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हे लक्षात ठेवावं.
1: अतिशय गुंतागुंतीची
0: प्रक्रिया आहे, ह्याच्यात रिस्क पण इन्वॉल्ड आहेत, पण लोकांना वाटते की मी एवढं आणलं तर रिस्क कमी होऊन जाईल, असं काही नाहीये. रिस्कला एक्सेप्ट करावं लागतं, मग आपण पुढे जातो त्याच्यात.
1: बरं, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट या जोखीमीविषयी आता आपण बोललं, तर ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी होऊ शकते याविषयी काय वाटतं?
0: बिलकुल, आता आपल्याकडे डोनर आहे, पैसे आहेत, आणि आपण रिस्कला एक्सेप्ट केले, लॉटरी लागली तर आपण 85% आलो तर नक्कीच चांगलं होतं, तर असे मुलं पुढे जाऊन नॉर्मल जीवन जगू शकतात. पण आम्ही काय बघितलंय की हे ज्यांचं ट्रान्सप्लांट होतं ते किमोथेरपीमुळे त्यांचे शुक्राणू तयार होत नाही, तर ते मुलं होतील याची संभावना कमी असते,
1: पुढचे
0: धोके
1: निर्माण होऊ शकतात.
0: हो, म्हणजे फॅमिली लग्न होईल पण मुलं तुम्हाला अडॉप्ट वगैरे करावं लागेल, दत्तक घ्यावं लागेल.
1: पण साधारण कालावधी वाढतो त्यांचा वयाचा?
0: हो, नक्कीच वाढेल, कारण रक्त न लावल्यामुळे लोह साठत नाही, लोह न साठल्यामुळे तुमचं जीवन वाढतं, म्हणजे तुम्ही 50-60 नक्कीच जगू शकाल.
1: अच्छा. आता थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे जो आई

0: वडिलांकडून मुलांना होऊ शकतो, तर पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी कोणती काळजी घेणं खूप गरजेचं आहे?
1: पहिले म्हणजे आई वडिलांनी थॅलेसिमियाची टेस्टिंग करावी, आणि थॅलेसिमियाची टेस्टिंग करून जर कळालं की मी वाईनर आहे तर मी लग्न करताना नॉर्मल व्यक्तीशी लग्न करावं. म्हणजे आजकाल वरवधू मिळणं पण एक लॉटरीसारखं झालेलं आहे. तर तुम्ही प्रेमात पडले ते व्यक्ती आणि एकदम चांगले व्यक्ती आहे, तर तुम्ही लग्न केलं आणि ते पण मायनर निघाले, तर लक्षात ठेवा प्रेग्नन्सीच्या 8व्या आठवड्यात आपल्याला टेस्ट करता येते. पुण्यात उपलब्ध आहे, सगळ्याच शहरामध्ये आता उपलब्ध आहे, ज्याच्याने आपल्याला कळतं की आपल्या जो आत बच्चू आहे तो नॉर्मल आहे का मायनर आहे का मेजर आहे. नॉर्मल असण्याची शक्यता 25%, मायनर असण्याची शक्यता 50%, आणि 25% तो मेजर असेल. तर 75% चान्स आहे की तो नॉर्मल किंवा मायनर असेल. तसं असेल तर आपल्याला अबॉर्शन करायची गरज नाही आहे, पण जो जर तो मेजर असेल तर अबॉर्शन करून घ्यावं. 8व्या आठवड्यात 10व्या आठवड्यात केलं तर आपल्याकडे नियमानुसार आपल्याला 2-4 आठवडे राहतात, कारण आपण 20व्या आठवड्यानंतर करूच शकत नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही दोघंही मायनर असाल, नक्कीच लग्न करा, तुमच्या गायनेकॉलॉजीच्या संपर्कात राहा, 8व्या आठवड्यात टेस्ट करून घ्या, आणि जो आतला अपत्य जर मेजर असेल तर प्लीज अबॉर्शन करून घ्या.
0: एकूणच म्हणजे होणाऱ्या अपत्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर.
0: आता लग्नाआधी किंवा गरोदरपणात थॅलेसिमिया हा आजार आहे का हे समजण्यासाठी आताच आपण रक्ताच्या चाचणीविषयी सांगितलं, याचं महत्व याविषयी काय सांगाल?
1: लग्न आपण करत राहिलो त्याच कम्युनिटीमध्ये ते वाढत जातात. पण आम्ही असे पण लग्न बघितले ज्याच्यात एक बंगालीनी पंजाबीशी लग्न केलं आणि त्यांना थॅलेसिमिया मेजर झाला. तर म्हणून मी म्हणतो की काय ते समाजाचं काही घेणं देणं नाही, कारण जी अणू यायचं असेल तर तुम्हाला कुठे माहिती, सांगून थोडी येणार आहे. तर टेस्ट केलेली बरी, आणि टेस्ट जर सापडलं, मी जसं म्हणालो एक मायनर असेल तर टेन्शन घेऊ नका, दोन्ही मायनर असेल तर टेस्ट करून तुमचं टेन्शन कमी करा.
0: बरोबर. आता या आजारात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे मानसिक ताणातून जावं लागतं, तर रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना काय सल्ला द्याल?
1: रुग्णांची काळजी घेणाऱ्या लोकांना मी एवढंच सल्ला देईन की तुम्ही तुमचं जीवन बदला, कारण गोष्टी बदलणार नाही आहे, आणि टेन्शन घेतल्याने स्ट्रेस घेतल्याने ती गोष्ट काही चेंज होणार नाही आहे. तर तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही जेवण व्यवस्थित करा, आणि मन शांत ठेवा, आणि काय लागलं रेडक्रॉस किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना रक्त लागते फ्रीमध्ये आम्ही ते आम्ही देऊ, तुम्हाला गोळी जेवढी जमेल तेवढी आम्ही देऊ, आणि आपण सगळे मिळून एकजूट होऊन सगळ्यांसाठी काम करू. कारण जे एक लक्षात ठेवा, इतके मुलं आहेत भारतात, सगळ्यांनी एकजूट झाले तर गव्हर्नमेंट पण आपल्याला मदत करेल, त्यांना पण सोपं जाईल आपल्याला मदत करण्यासाठी.
0: एकंदरीतच या आजारात सगळ्यांनी एकत्र येणं आणि त्यासाठी जनजागृती करणं हे सुद्धा खूप महत्वाचं वाटतं. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर श्रोत्यांना काय संदेश द्याल?
1: खचू नका. थॅलेसिमिया पेशंट असाल किंवा तुमचे आई वडील असाल, पालक असाल, तुम्ही खचू नका. सगळ्या गोष्टी आहेत, एक एक करून रक्त बंद पण करता येते, बरं पण करता येते, आणि रक्त पण मिळू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात उपलब्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत, आणि ह्या गोष्टी आपलं राज्य खूप पुढे अग्रेसर आहे. तर ह्या गोष्टीला जास्त टेन्शन घेऊ नका, पण एकंदरीत जनजागृती करा. कारण एक पेशंटचं तुम्ही उदाहरण सगळ्यांना दाखवा, म्हणजे बाकींना कळेल की बाबा असं होऊ शकतं, आणि सगळे टेस्ट करतील
0: आणि त्यातून कुठेतरी प्रेरणा मिळेल. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि या गंभीर आजाराविषयी इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आता चित्रपट संगीत.

0: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादरकर्ते हर्षवर्धन गवई. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग 13.
1: निराशेचे दुःख सभोवार सद्भावनेची गाऊ महती मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.

0: हा नंबर जो अनेक बालकांचं आयुष्य बदलवणारा ठरला आहे. हे परिवर्तन कुठलं, ते कसं करता येणं शक्य आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, अफाट लोकसंख्येचा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. या पाहण्यात अनेक प्रश्नचिन्हही असतात. लोकसंख्येचा वाढता आकडा आणि त्याला अनुसरून उद्भवणाऱ्या अनेक समस्या, त्यापैकी काही समस्यांवर उपाययोजना होत गेल्यामुळे त्यांचं निराकरण झालं, तर काही नव्या समस्यांचा जन्मही झाला.
1: यापैकी एका समस्येच्या जन्माचं आणि एकूणच जन्मदराचं जवळचं नातं. गरिबी, बेकारी, शेतकऱ्यांची दुरावस्था याचा थेट परिणाम यातून उदयाला आले ते बालकामगार, अर्थात आज भेडसावणारी फार मोठी समस्या. दैनंदिन जीवनात अनेक लहान मुलं काम करताना आपण पाहतो, कित्येकदा कामालाही लावतो. खरं पाहता हा गुन्हा आहे. त्याविषयी तक्रार केली तर त्यासाठी दंड आणि सजाही ठरवली गेलीय. असं असूनही हा गुन्हा सराईतपणे सर्वत्र घडताना दिसतो. म्हणूनच कागदाची नाव करून पाण्यात सोडणारे, भोवरा फिरवणारे, गिल्ली दांडू खेळणारे हात हॉटेलमधल्या उष्ट्या भांड्यांवर फिरताना, वयाच्या वजनाच्या दुप्पट ओझ उचलताना आणि बुटा चपलांना पॉलिश करताना दिसतात. हे थांबवणं आणि त्या चिमुकल्या हातांना बालपणीचा निर्भेळ आनंद सोपवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी फार काही करायचंही नाही. करायचाय तो 1098 या नंबरवर एक फोन. कुणाचा आहे हा नंबर? बालकामगारांच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी कुठल्या संस्था कार्यरत आहेत, शासनाच्या काय योजना आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. भेटूया सचिन घाटे ह्यांना.
2: नमस्कार, मी चाइल्डलाईन अकोल्याचा जिल्हा समन्वयक. चाइल्डलाईन 1098 ही महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचा उपक्रम आहे. ही 0 ते 18 गटातील मुलांकरिता कार्य करणारी, 24 तास मोफत आपत्कालीन सहायता करणारी राष्ट्रीय फोन सेवा तसेच आउटरीच सेवा आहे. सर्वप्रथम चाइल्डलाईनची सुरुवात मुंबईत जून 1996 झाली. सध्या चाइल्डलाईन ही भारतभर 255 शहरांमध्ये आणि 25 राज्यात अविरतपणे मुलांकरिता कार्य करणारी हेल्पलाईन आहे. चाइल्डलाईन म्हणजे फोनद्वारे राबविण्यात येणारी सेवा. चाइल्डलाईन ही अनाथ, बेवारस, शोषित मुले तसेच घरून पळून आलेले, वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेले, हरवलेली बालमजूर तसेच सांभाळ आणि सुरक्षितेची गरज असणाऱ्या प्रत्येक मुलांकरता 24 तास चालणारी फोन सेवा आहे. अकोल्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेलफेअर नागपूर शाखा अकोला या संस्थेच्या अंतर्गत 22 नोव्हेंबर 2010 याची सुरुवात झाली. आजपर्यंत अकोला चाइल्डलाईनद्वारे 282 केसेस हाताळण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला अशी मुले आढळल्यास 1098 या क्रमांकावर अवश्य फोन करा. आपले नाव गुपित ठेवण्यात येईल.
0: या समस्येला अनेक पैलू आहेत. जसं की घरातील दारिद्र्याला कंटाळून आई वडीलच मुलांना मजुरीसाठी पाठवतात. सुटलेली शाळा अन फुटलेली पाटी, हाती खुडखुडतात ती नाणी, यातूनच गुटखा, तंबाखू, बिडी अन पुढे जाऊन दारू ही व्यसनांची मालिकाही सुरू होते. त्यामुळे वेळीच या समस्येचं निराकरण होणं महत्वाचं ठरतं. कसं ते ऐकूया श्री प्रशांत बांबटकर यांच्याकडून.
3: नमस्कार, मी टीम मेंबर चाइल्डलाईन अकोला. ज्या वेळेस आम्हाला 1098 या फोन क्रमांकावर एखाद्या काम करणाऱ्या मुलाविषयी फोन येतो, त्यावेळेस आम्ही सारखं त्यावर 2-3 दिवस लक्ष ठेवून तो मुलगा खरंच त्या ठिकाणी काम करतो की नाही हे आम्ही बघतो.

0: आणि त्या मालकाला आम्ही त्या मुलाला कामावर न ठेवण्यासाठी 8 दिवसाची आम्ही अशी एक वॉर्निंग देतो. कायद्याने कामावर मुलगा ठेवणं हे गुन्हा आहे हे त्याला सांगण्यात येतं. आणि जर का त्यांनी 8 दिवसानंतर जर तो मुलगा तसाच कामावर ठेवला तर मग आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त आणि परिवीक्षा अधिकारी महिला व बालविकास यांना याची माहिती देऊन त्या दुकानावर कारवाई करण्यात येते. आणि नंतर त्या मुलाला तिथून सोडवणूक करण्यात येते. आणि जर त्याचे आईवडील याच ठिकाणी असेल तर मग अकोला येथील जे बालकल्याण समिती आहे यांच्यामार्फत त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात येतं. आणि जर तो मुलगा बाहेर राज्यामधला असला तर तिथली जी बालकल्याण समिती राहतं किंवा जे आमचं ऑफिस राहतं चाईल्डलाईन यांना आम्ही त्या मुलाबद्दल माहिती देतो आणि त्या मुलाला तिथे पाठवण्यात येतं. जर सपोज एखाद्या वेळेस समजा आईवडील नसतील आणि मुलं जर काम करत असेल तर याच्या या मुलाच्या पुनर्वसनासाठी शासकीय बालगृह जे असतं त्या ठिकाणी त्यांना ठेवून त्याला रेग्युलरली शाळेमध्ये सुद्धा टाकण्यात येतं. आणि त्या मुलांना समाजाच्या प्रभावामध्ये यावे याकरता त्यांच्या शिक्षणासाठी शासनाद्वारे मदत केली जातं. काम करणाऱ्या मुलांची सुटका केल्यानंतर त्याला शाळेमध्ये टाकल्यानंतर आम्ही दर 10-10, 15-15 दिवसांनी त्याच्याकडे जाऊन त्या मुलातून रेग्युलरली शाळेत जातो की नाही याकरता आम्ही फॉलोअपसुद्धा घेत असतो. बरेचदा असं होतं की आईवडील आपल्यापर्यंत येतात किंवा सांगतात हा स्वतःच शाळेला न जाता कामावर जातो. मग अशा मुलांना आम्ही समुपदेशन करून रेग्युलरली त्याला शाळेमध्ये पाठवण्यात येतो.
1: या प्रश्नाची दुसरी बाजू अशी की व्यावसायिकांना नफ्याच्या दृष्टीनं बालमजूर अधिक सोयीस्कर ठरतात. शिकलेला किंवा समज असलेला मजूर वर्ग अधिक मजुरीची मागणी करतो. लहान मुलांकडून मात्र कमी मोबदल्यात अधिक काम करून घेणं सहज शक्य असतं. या अन्यायकारक गोष्टीला पूरक असणारी बाब म्हणजे समाजाची उदासीन वृत्ती. हे बदलायला हवं.
2: श्रोते हो, आपण ऐकलं की चाइल्ड लाईनच्या सहयोगाने मुलाच्या कपाळावरचा कामगार हा शिक्का पुसून त्यांना त्यांचं बाल्य परत करता येतं. पण एखाद्या समस्येवर मलमपट्टी करून भागत नाही तर ती समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी कुठे कसं आणि काय केलं जातं हे जाणून घेऊयात. सेव्ह द चाइल्ड या अकोला शाखेच्या संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर अर्थात प्रकल्प प्रबंधक श्री प्रदीप अवचार यांच्याकडून.
3: नमस्कार. सेव्ह द चिल्ड्रेन आणि त्यांची पार्टनर एनजीओ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ यूथ वेलफेअर नागपूर शाखा अकोला, याला अकोल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी इथे काम पाहतो. या प्रोजेक्टसाठी आम्ही 120 लोकांची आमची संपूर्ण चमू इथे अकोल्यात कार्यरत आहे. मुळात अकोला जिल्हा विदर्भातील हा प्रमुख कापूस उत्पादक म्हणून गणला जातो. मग याच माध्यमातून बरीचशी मुलं, संख्येनं हा आकडा जवळपास 6,220 एवढा आहे या 4 वर्षातला, ही बालमजूर म्हणून काम करतात. आता ही मुलं शेतात काम करत असल्यामुळे शालेय गळतीचे मोठे प्रमाण आपल्या ह्या भागामध्ये आहे. अशा वेळेस या मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य ह्या संस्थेमार्फत राबविले जाते. या प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यातील 47 गावं आणि मूर्तिजापूर तालुक्यातील 53 गावं अशी एकूण 100 गावं आमच्याशी जुळलेली आहेत.
2: या सर्व गोष्टींना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृतीचीही तेवढीच गरज आहे. त्यासाठी काय केलं जातं ऐकूया पुन्हा प्रदीप अवचार यांच्याकडून.
3: बालसंरक्षण याच्या अंतर्गत मुलांचे प्रश्न गाव पातळीवरच सोडविणे, म्हणून मग या दृष्टिकोनातून गाव पातळीवर विविध बालगट स्थापन होतात. बाल संरक्षण समिती स्थापन या माध्यमातून केले जाते आणि बालगटाच्या माध्यमातून मुलांचे हक्क आणि अधिकाराविषयी व्यापक जनजागृती आमच्या माध्यमातून केली जाते. ही लहान मुलं बालसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून आमच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीनं सहजगत असे कार्य करतात. इवन मग बालविवाह रोखण्याच्या दृष्टिकोनातून यांचे प्रयत्न असोत का शेतात काम करणारा एखादा बालमजूर असो, आतापर्यंत जवळपास 3,285 मुलं जी शाळेच्या प्रवाहात नव्हती अशी मुलं या माध्यमातून कार्यान्वित करता आली. मग ही मुलं काम का करतात? कारण आर्थिक

0: व्यसन भासते म्हणून.
1: समाज हा सुदृढ राहावा, समृद्ध असावा याकरिता व्यक्तिगत ते शासकीय अशा सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात. समाजात उद्भवणारे प्रश्न हे त्या त्या घटकापुरते मर्यादित राहत नाहीत. बालकामगारांसाठी शासनाकडून कायद्याद्वारे काय उपाययोजना आखल्या गेल्या आहेत हे जाणून घेऊयात प्रदीप अवचार यांच्याकडून.
0: डिस्ट्रिक्ट कोअर कमिटी हा एक महत्त्वाचा भाग जिल्हा पातळीवर असतो. ही डिस्ट्रिक्ट कोअर कमिटी मुलांचे प्रश्न मग अकोला शहरातील असो किंवा मग ग्रामीण भागातील असो, ही प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असते. मग एखाद्या वेळी मुलांचे लैंगिक शोषण जर होत असेल किंवा शारीरिक शोषण होत असेल, शाब्दिक शोषण होत असेल, तर ह्या शोषणाच्या विरुद्ध लढा देण्याचे कार्यसुद्धा आपल्या ह्या टीमच्या माध्यमातून सुरू असते. या माध्यमातून शासकीय यंत्रणासुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आमच्याशी जुळलेली आहे. स्मार्ट एज्युकेशन ज्याला आपण म्हणू शकतो, तर शिक्षकांना हसत खेळत शिक्षण ही एक पद्धती विद्यार्थ्यांमध्ये चाइल्ड फ्रेंडली ॲटमॉस्फियर निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशिक्षण दिल्या जातात.
2: श्रोते हो, बालकामगार या समस्येशी आपली प्रत्येकाची नाळ जुळलेली आहे आणि असावीही. उद्याच्या भारताची धुरा ज्या पिढीच्या मजबूत खांद्यावर असणार आहे ते हात बळकट करण्याचं कर्तव्य आपण पार पाडायचं आहे. प्रत्येक बालकाला त्यांचं बालपण उपभोगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो त्याला मिळायलाच हवा. तो हिरावण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला, अगदी आई वडिलांनाही नाही. त्यामुळे यापुढे कुठेही बालकामगार दिसलेत तर जाणीवपूर्वक थांबून त्याच्या चेहऱ्यावर, खांद्यावर असलेलं जबाबदारीचं ओझ उतरवून देऊन त्याचं हरवलेलं बालपण त्याला परत मिळवून द्या. कारण श्रोते हो, एका शायरनं म्हटलेलंच आहे, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यू कर ले किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. आजूबाजूच्या खेळणाऱ्या, बागळणाऱ्या, शाळेत दप्तर घेऊन जाणाऱ्या, आई वडिलांबरोबर बगीचात हुंदडणाऱ्या इतर बालकांना पाहून मूक रुदन करणाऱ्या बालकामगारांच्या ओठी हसू आणण्याचं काम नव्हे ही पूजा आपण करायलाच हवी.

आपण ऐकत होतात रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. सादरकर्ते होते हर्षवर्धन गवई आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार, शुभ संध्या। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे। 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आजच्या आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत। हे प्रसारण आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता। थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी मनीषा देवणे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील। व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल।

0: प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज ईडीनं त्यांचं कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 48 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यात मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन ऐकाल, राग सिंहमेद्र मध्यम आणि वसंत. दोन्ही राग रूपक तालात निबद्ध आहेत. मृदंगम व साथ आहे NS कल्याणरमणी यांची. तर ऐकूया मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन राग सिंहमेद्र मध्यम आणि वसंता.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णमोहन यांचे वीणावादन आपण ऐकलं. राग होते सिंहमेद्र मध्यम आणि वसंता. त्यांना मृदंगम साथ केली होती NS कल्याण रमणी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत. प्रसारित करीत आहोत युववाणी.

0: पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी कशी करायची? उगाच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले, वालचंद कॉलेजचे इंजिनियर, या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजे सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे त्याची सुरुवात आता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 पासून कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्या समोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा.
1: हो बरोबर. हा,
0: आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी प्रांतमध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे. म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांची आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला त्यावेळी लोक ज्यावेळी यायचे त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. एक 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं, त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशातनं करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा पण विचार होता की मग बीएससी अग्री करू की बीएससी काम इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन 12वीनंतर होते. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं मॅथ्स चांगला आहे आणि मॅथ्सला माझा 10वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यानंतर 12वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड ठरवलं. कारण ग्रॅज्युएशन मॅटर करणार नाही आपल्याला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं आणि चांगल्या मार्काने मला वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. एक मी म्हणजे इतकं सुदैवी आहे की चांगलं वातावरण मला वालचंद कॉलेजमध्ये भेटलं की जे माझे माझ्याबरोबर जी विद्यार्थी माझ्या ब्रँचमध्ये होते त्यांच्यासुद्धा माझ्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडला आणि माझं मोटिवेशन आणि परत बिल्डअप झालं, त्यामुळं चांगलाच माझा निर्णय होता त्यावेळी.
0: मग आता स्पर्धा परीक्षा करायचं हे तुम्ही बऱ्यापैकी आधीपासून ठरवलं होतं.
1: हो.
0: नियोजनपूर्वक जी तयारी असते
1: हो.
0: ती कशी सुरू केली? क्लासेस लावले, स्वतः अभ्यास केला, कशावर भर दिला?
1: कारण कन्फ्युजन पहिला सुरुवातीला हे होतं की आपण सुरुवात युपीएससीने करावी किंवा एमपीएससीने करावी. 2015ला म्हणजे फायनल इयरला 2016 मी फायनल इयरला होतो, त्यावेळी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळी 14 एप्रिलच होतो आय थिंक मला आठवते असं की त्यावेळी आमच्याच कॉलेजचे पासआउट झालेले अभयसिंह मोहिते पाटील यांना जे राज्यात प्रथम आले होते एमपीएससी मधून त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भाषणातून एक क्लिअर झालं की आपण एमपीएससी करू लवकर क्लिअर असं वाटायला लागलं. मग आपण एमपीएससी करू, त्यानंतर क्लिअर केल्यानंतर युपीएससीचा ऑप्शन आपल्याकडे आहेच असा विचार होता. आणि तिथं थोडं क्लिअर आउट झालं की बाबा ठीक आहे, आपण निर्णय घ्यायला मोकळं झालो मी की बाबा राज्यसेवेचा अभ्यास आपण चालू करू, त्यामुळे मी अभ्यास तिकडे चालू केला. आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मी पुण्याला गेलो, पुणे गाठलं. पुण्यामध्ये ते ऍक्च्युली वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षेचं काय आहे, कितपत कॉम्पिटिशन आहे, काय अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या किती किती मुलांनी किती मेन्स दिलेले आहेत, किती मुलाखती दिलेल्या आहेत, सिलेक्ट झालेले अधिकारी सुद्धा असतात तिथे, मग हेच पूर्ण वातावरणात आलो होतो सुरुवातीला. थोडं ओरिएंटेशन कळालं मला, क्लासेस सुद्धा केले 5-6 महिने मी प्रीलियम्स ओरिएंटेड, पण एक रिअलाइज झालं की क्लासेस करून काय होणार नाही. मिन बिटवीन मग मी थोडस हेल्थ इश्यूज मुळे मला मी घरी आलो किंवा मला पुणे मानवलं नाही, मग मी घरीच अभ्यास केला. कारण मला रिअलाइज झालं होतं की बाबा कॉम्पिटिशन काय आहे, काय अभ्यास केला पाहिजे, काय लेवलचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, कॉम्पिटिशन कुठल्या मुलांच्या बरोबर तुम्ही करत आहात, ह्याचं एक रिअलायझेशन चांगलं भक्कम झाल्यामुळे मी घरी येऊन अभ्यास चालू केला.
0: बरं,
1: जेणेकरून फायनान्शियल घरातल्यांना पण स्ट्रेस नको, चांगले घरातलं वातावरण एक आहेच इचलकरंजीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची एक लायब्ररी इचलकरंजी महापालिकेची लायब्ररी जी विनामूल्य आहे,
0: अरे वा,
1: त्याचा फायदा मला झाला. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रेसही नव्हता कुठला, कुठला हेल्थ इश्यू पण नव्हते, जास्त वेळ मला अभ्यास सुद्धा करता आला, फ्लो मध्ये आलोच मी पुढच्या टप्प्यात.
0: आता जसं स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच प्रकारची स्पर्धा असते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण स्पर्धा चालली आहे की काय?
1: बरोबर.
0: कारण जसं आता तुम्ही म्हणालात एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच बँकेच्या पण परीक्षा असतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, बऱ्याच प्रकारच्या असतात. मग यामध्ये पण तुम्ही काही असं ठरवलं होतं का की या परीक्षा मी देणारच, या मी देणारच नाही, असं काही तुम्ही स्वतः ठरवलं होतं?
1: हो, त्या बाबतीत क्लिअरिटी होतीच माझी. कारण एकच मी ध्येय ठेवलं होतं, कुठलीही करायचे हा इश्यू पहिला सुरुवातीला नव्हता, किंवा कुठली तर मिळू दे आणि काय तर करू हा सुरुवातीच्या फेजमध्ये नव्हता. नाही नाही, आपल्याला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टर व्हायचाय किंवा तहसीलदार व्हायचा, ह्या जिद्दीनं मी अभ्यास सुरुवात केला होता. जर बाकीचा दुसरा जर भाग म्हणा गेला की टेक्निकल फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये का उतरला नाही किंवा ह्याच्यामध्ये का गेलं नाही, ह्याच्यापाठी मग ह्या एक रिझन होतं की ग्रॅज्युएशनच्या काळात मी इतकं टेक्निकल माझं अभ्यास मी एवढा जोर लावून कधी केला नव्हता, त्यामुळे त्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कमी होता किंवा मी टेक्निकलचा अभ्यास करून मी तिकडे तिथल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरीन आणि चांगलं यश मिळवेन. एक होता की आपलं इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे 12वीपर्यंत, बाकी मला एन्व्हायरमेंटची आवड होती, अर्थशास्त्र राज्यशास्त्र ह्या गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी एकच फिक्स केलं की माझा हे स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्यामुळे आपण इकडंच आपण लवकर जाऊ पुढं.
0: बरोबर. आणि या विषयांचा ओढा सोशियोलॉजीकडे थोडा जातो, तुम्हाला तो आपला कल आहे,
1: कल तुम्हाला जाणवला की माझा कल तो नाही आहे. टेक्निकल भले मी टार्गेट ठेवून जरी वालचंद सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी घेतलं असलं, पण ग्रॅज्युएशनच्या दिवसात कल माझा क्लिअर झाला की मला माझा कल ऍक्च्युली तिकडे आहे करिअरमध्ये, त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं त्या ह्याच्यामध्येच आलो. कारण
0: बरोबर, नियोजन करायला सोपं गेलं.
1: हो, नियोजन करायला आणि स्वतःला ओळखायला म्हणता येईल.
0: बरोबर,
1: क्लिअर झालं.
0: हेच महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर तो पहिला टप्पा आहे की मला काय करायचंय काय करायचं नाही हे पण कळायला पाहिजे. म्हणजे आपला वेळ पण वाचतो, शक्ती पण वाचते, पैसा पण वाचतो, आणि एक ध्येय ठरलेलं.
1: हा, तो एक आहे की मुलांचं कसं होतं की ज्यावेळी कोणते करिअर ऑप्शन ते कोणताही मुलगा किंवा विद्यार्थी निवडतात, त्यावेळी त्या फील्डमध्ये का जायचं आहे आपल्याला, ह्याचं उत्तर कदाचित ते त्या फील्डमध्ये गेल्यानंतर 5-6 वर्षानं मुलांना कळतं की अरे मी ह्या फील्डकडे का आलो, कदाचित मला ही आवड होती, काय माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला इकडे आणलं, काय मित्रांच्याकडे बघून मी इकडे आलो, हे का, ह्याचं उत्तर मुलांना कळलं पाहिजे की मी त्या क्षेत्राकडे का जाणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा का करणार आहे, हे काच उत्तर जेवढ्या लवकर सापडेल मुलांना तेवढा त्यांचा करिअर पाथ सुलभ आणि प्रोडक्टिव्ह होऊन जातो, कमी कालावधीत ते यशस्वी होतात.
0: आपण काय बघितलेलं असतं की अधिकारी त्यांचा तो रुबाब बघितलेला असतो, त्यांना मिळणारा मान सन्मान बघितलेला असतो, पण प्रत्यक्षात नोकरी करत असताना, प्रशासकीय सेवा करत असताना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे बाहेरून आपल्याला कळत नाही. आणि त्या एका ग्लॅमर पोटी बरेच जण जातात आणि मग नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याला जमेल की नाही, मग ती धाकधूक तुमच्या बाबतीत होती?
1: हो, कारण जसं बाकीचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तसाच मी सुद्धा आहे.
0: बरोबर.
1: मला सुद्धा भावना आहेत, माझे सुद्धा इमोशन्स आहेत, मला सुद्धा वाटतं की बाबा मी सक्सेसफुल होईन की नाही. स्पर्धा परीक्षा ही फील्डच इतकं अनिश्चिततेच आहे की तुम्ही सांगू शकत नाही की ह्यावेळी पोस्ट घेतली म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूर्वपरीक्षा पास करालच की नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे इतकं हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, त्यामुळे माझ्यात सुद्धा ती धाकधूक होतीच. 2 ते 3 प्रिलियम माझ्या अशाच फेल झालो होतो मी.
0: म्हणजे
1: एमपीएससीच्याच, युपीएससीची प्रिलियम्स मी तशी दिली नाही कारण टार्गेट क्लिअर होतं, कारण सिलेबस मध्ये खूप डिफरन्स होता ना एमपीएससीचा त्यावेळेचा, 14 पासून जो सिलेबस होता एमपीएससीचा. ज्यावेळी पहिल्यांदा 3 प्रिलियम्स माझ्या फेल झालो होतो मी, म्हणजे पूर्ण अभ्यासानिशी करून सुद्धा मी फेल झालो, त्यावेळी मी डिप्रेस झालोच होतो. असं वाटायला लागलो की अरे आपण एवढे 3 वर्ष घातले, प्रिलियम सुद्धा आपली पास झाली नाही, मग आपण काय करावं, मग थोडीशी स्वतःवर डाऊट घेण्याची परिस्थिती आली होती. पण मग मी काय केलं की गटबवर फोकस करू, आपण गटबचा थोडा सिलेबस कमी आहे ते होऊन जाईल आपल्याला, मग मी तिकडे फोकस केला. म्हणजे माझं फाउंडेशन आहेच म्हणजे के आतापर्यंत केलेल्या मुख्य परीक्षेचं राज्यसेवेच्या फोकस जरा शिफ्ट केला की आपण इकडं पण थोडं पॉझिटिव्ह राहू, गट बची एखादी निघली तर आपण त्याच्या आधारावर आपला

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ॲक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग

0: अभ्यासाच्या जोरावर पुढं आणि एक्झाम देऊ. आणि तसंच झालं की जे इन बिटवीन लॉकडाऊन सुद्धा होता, त्या लॉकडाऊनमध्ये मला स्वतःला रिअलाइज करायला थोडंसं मदत झालं, मदत झाली. कारण सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती अभ्यास केला, किती मटेरियल्स गोळा केले, सिलेबसचं किती अनालिसिस केला, क्वेश्चन पेपर किती सोडवले, अभ्यासाचं नियोजन कसं केलं, ह्याच्याही पलीकडे जाऊन बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठा रोल प्ले करतो ते तुमचं सेल्फ अनालिसिस. तुमच्या काय वीक पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, तुमचं माइंड किती फोकस्ड राहते, किंवा खरोखर तुमचा किती पॅशनेटली तुम्ही आहे त्या गोलबद्दल आहे, पॅशनेटली किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि ज्यावेळी सेल्फ अनालिसिसमध्ये मी ह्या गोष्टी मला रिअलाइज व्हायला लागल्या, ह्या सेल्फ अनालिसिस सुरुवातच झाली की चांगल्या सवयीमुळं, व्यायामाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लावली, योगा थोडा थोडं करायला लागलो, चांगली एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं वाचायला लावली, ह्याच्यामुळं थोडीशी आणि पर्सनॅलिटी आम्ही माझी मोल्ड व्हायला लागली. मग रिअलाइज व्हायला लागलं की नाही, आपला अभ्यास तर आहेच भरपूर, फक्त आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम केलं नव्हतं, जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी गरजेची एक पर्सनॅलिटी असत्या, जे स्ट्रेस ज्याला हँडल करायचं आहे, त्याचं एक कुठंतरी एक फाउंडेशन माझं म्हणजे मजबूत झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग माझी गट ब ची पहिली प्रिलियम चांगल्या मार्कानं, म्हणजे खूपच चांगले मार्क होते त्यावेळी मला, त्या तेवढ्या मार्कानं माझी पास झालो. आणि तो कॉन्फिडन्स जो बूस्ट झाला माझा, ते 2020 कंबाईंड गट ब मध्ये माझी 29 रँक आली होती राज्यात. त्यावेळी सहायक कक्षा अधिकारी म्हणून वेटिंगला माझं नाव होतं. इन बिटवीन राज्यसेवा 21 सुद्धा रिझल्ट लागला, कारण त्यावेळी मुख्य परीक्षा सुद्धा दिली होती आणि मुलाखत सुद्धा झाली होती त्याच्या आधीच, म्हणजे जी गट ब ची मुख्य परीक्षा होण्या अगदी. आणि त्याच्या रिझल्टमध्ये मला माझी रँक 215 आली होती त्यावेळी. आणि क्लिअर झालं होतं की आपल्या क्लास 2 गॅझेटेड आपल्याला भेटणार त्यावेळी. मग मी इकडे जॉईन केली सर्व्हिस ऍज अ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राज्यसेवा 2021 मधून. मग हा फायदा होता की सेल्फ अनालिसिस केल्याचा फायदा, जितकं स्वतःला तुम्ही ओळखाल तेवढा तुमचा प्रवास सुखकर होतोय, तेवढं तुम्हाला तुमच्या डूज अँड डोंट्स हे क्लिअर व्हायला लागतात. तुम्ही एक्झॅक्ट जिथं हातोडा मारायचा तिथंच मारणार.
1: आता स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जे आहे ते अलीकडच्या काळात खूप बदललंय, आणि गणित हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा होऊन बसलाय. तुमचा ओढा एकूणच असा थोडासा विश्लेषणात्मक सोशियोलॉजी या दृष्टीने दिसतोय. इंजिनिअरिंग मधली पदवी जरी असली तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गणितावर विशेष भर द्यावाच लागला असेल. तुम्ही कसं नियोजन केलं?
0: हा, गणित बुद्धिमत्ता, लॉजिकल रिझनिंग आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स हे स्पर्धा परीक्षेचा भागच आहे.
1: बरोबर,
0: 100% त्यात काही हे नाहीच आहे. मुलांचा असा एक भ्रम आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये की मी बी ए बॅकग्राऊंडचा आहे, मी बी कॉम बॅकग्राऊंडचा आहे, मी बी एस सी बॅकग्राऊंडचा आहे, मग इंजिनिअरिंगची मुलं किंवा बी एस सी मॅथमॅटिक्स केलेली मुलं ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये टिकल का, किंवा हे जसं मुलं मॅथ्समध्ये फुड आहेत हे तसं आपल्याला एज भेटेल का नाही, पण हे हा गैरसमज आहे. गणित पूर्ण आलंच पाहिजे तरच स्पर्धा परीक्षा पास होईल असं काही नाही आहे. तो एक भाग आहे, पूर्ण गणित असं नसतं ह्याच्यामध्ये. गणिताची काठिण्य पातळी एक्झाम वाईज बदलते तुमची, म्हणजे तुम्ही जर गट क गट ब ह्या एक्झामसाठी जर एमपीएससीच्या करत असाल तर तिथं गणिताचा थोडासा भाग आहे. गणित हे आलंच पाहिजे असं नाही की तुम्ही गट साठी करताय म्हणून तुम्हाला गणित महत्वाचं नाही असं नाही, तो भाग आहेच. कारण पूर्व परीक्षेमध्ये गणिताचा रोल आहे, ज्याच्यामध्ये आपण सीसॅट जो भाग आहे, सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामध्ये तुमचे मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, जनरल ॲप्टिट्यूड आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला तिथे सोडवावं लागतात. पण आताच्या नेचर जे एक्झामचं आहे ते क्वालिफाईंग आहे सीसॅट, जे तुम्हाला 66 म्हणजे अनावर 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात, त्यामुळे तो क्वालिफाईंगचा भाग आहे. तिथं काय तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे असा काही भाग नाही, फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं. बाकी तुमचा अनालिटिकल अप्रोचेस नंतर मेन्सला चेक केला जाणार आहे.
1: आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी काही विशेष तयारी कशी केली?
0: ओव्हरऑल मी एमपीएससी राज्यसेवेचं पर्टिक्युलर माझं सांगतो की ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 4 जनरल स्टडीज होते, म्हणजे आता सिलेबस बदललेला आहे, म्हणजे माझ्या जुन्या सिलेबस बद्दल बोलतो मी. 4 जनरल स्टडीज, GS1, GS2 आणि GS4, त्यानंतर लँग्वेज, असे 5 टप्पे आहेत. लँग्वेजमध्ये एक पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागतो, आणि एक लँग्वेजचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये ग्रामर, तुमचे व्होकॅब्युलरी सगळं वगैरे चेक केलं जाणार 100%. आणि 4 GS मध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते त्या 4 GS मध्ये मर्ज केले, म्हणजे GS1 मध्ये इतिहास, भूगोल, कृषी भूगोल, अंतराळ विज्ञान वगैरे हे GS1 मध्ये, म्हणजे ते सामान्य ज्ञान, 4 ह्याच्यामध्ये फोडलेलं सामान्य ज्ञान तसं GS1 मध्ये आलं. GS2 मध्ये तुमचं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भारतीय संविधान, राजकारण, कायदे हे 2 मध्ये, 3 मध्ये मानवी हक्क, मानव संसाधन विकास, इतर आंतरराष्ट्रीय संघटना, इतर जे कायदे GS3 मध्ये, आणि GS4 मध्ये अर्थशास्त्र, नियोजन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, इतर कृषी अर्थशास्त्र, असा सामान्य विज्ञानाच्या 4 टप्प्यामध्ये विभागणी केली होती 4 मुख्य पेपरमध्ये. तर ते 150-150 मार्काचे 4 पेपर आणि राहिलेले लँग्वेज असं हे सामान्य. ह्याच्यासाठी काय, तर तुमचं 10वी 12वी पर्यंत

0: तुमचं जे काय आतापर्यंत नॉलेज आहे
1: बर
0: हे तुमचं क्लिअर पाहिजे. जनरल स्टडीज आहे, नावातच जनरल स्टडीज आहे. 10वीपर्यंत तुम्ही जे इतिहास इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, तो भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र जे आतापर्यंत वाचलेलं, नागरिक शास्त्र वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पहिला पाहिजे. 10वी 12वीपर्यंत जे वाचलेलं आहे, कारण ह्याच्यावरच तुम्हाला तुमची पुढची इमारत उभी करायची आहे. कारण तेच फाउंडेशन आहे खरं. त्यासाठीच म्हटलं जातं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, एनसीईआरटी वाचा. तर ते सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं शालेय लेवलचं जे सामान्य ज्ञान आहे ते तुमचं पुरेसं आहे काय, हीच पहिली अट आहे की स्पर्धा परीक्षेला उतरण्याच्या आधी हे तुमचं क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये स्पेशलायझेशन मध्ये काय ओळखणार, तुम्ही पहिला सिलेबसकडे जाणार, एक्झामची डिमांड काय, तर ते सिलेबस सांगणार की सिलेबसमध्ये काय म्हणतोय की इतिहासामध्ये हे हे मुद्दे आहेत, भूगोलामध्ये हे हे मुद्दे आहेत, मग त्यातल्याच महाराष्ट्राच्या भूगोलावर किती फोकस आहे, अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय, विज्ञान तंत्रज्ञानमध्ये काय म्हणते, म्हणजे हे सिलेबस तुम्हाला सांगणार एक्झामची डिमांड काय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की क्वेश्चन पेपर, एखादं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर ते युद्धनीतीमध्ये काय डावपेच आहेत तिथं, त्याची जाणीव ही तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये होते. क्वेश्चन पेपर जो पण तुम्ही अनालिसिस करत नाही, त्याचं वाचन करत नाही, क्वेश्चन काय विचारले गेले आहेत, क्वेश्चनची डेप्थ काय आहे, क्वेश्चन विचारण्याचा पद्धत काय आहे, काय अपेक्षित आहे अभ्यास करणं, तुम्ही त्या सिलेबसला धरून क्वेश्चन कसा आलेला आहे, फॅक्च्युअल नॉलेज किती अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या आहे त्या नॉलेजवरनं तुमचं तुम्हाला उत्तर देता येतात का नाही, पूर्णच भाग आहे तो क्वेश्चन पेपर मधूनच अभ्यासातून आपल्याला कळतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्वाचा आहे. आणि राहतो भाग तो आपला वेळेचं व्यवस्थापन आणि राहिलेला म्हणजे सोर्स तुम्ही सोर्स कुठले वापरता.
1: एक्झॅक्टली,
0: तर सोर्स हा तिसरा टप्पा आहे. हा 3 नंबरला का म्हटलो ह्यासाठीच की हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे सोर्स. सोर्स तुम्ही काही वापरू शकता. जोपर्यंत तुमचं अनालिसिस, सिलेबस डिकोडिंग आणि क्वेश्चन पेपर डिकोडिंग अनालिसिस हे जोपर्यंत पॉवरफुल होत नाही, तुम्ही सोर्स कडे जाण्यात काहीच अर्थ नाही.
1: सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये?
0: म्हणजे मला तर खूप पर्सनली इंटरनेट म्हणतो मी, सोशल मीडियाचा माझा वापर तसा जास्त केला नाही मी, म्हणजे होतो मी. इंटरनेट जर वापर जो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तो मला वाटते आता सध्याच्या काळात अनिवार्य आहे, तो केलाच पाहिजे प्रत्येकानं. स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर काय घडामोडी घडत आहेत, काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, जग कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, जगासमोर काय आव्हाने आहेत, पर्यावरण असेल, जागतिक राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा. कारण ज्यावेळी मी सिलेबसचं ज्यावेळी डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट मी इंटरनेटवर चेक करायचो की एमपीएससीने हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016 मुख्य परीक्षेला, 17 मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन GS3 विचारलेला आहे, समथिंग ह्या ह्या पॉलिसी किंवा ह्या ह्या कायद्यावर ह्या धोरणावर क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळी मी विचारलं क्वेश्चनचे अनालिसिस करत होतो, त्यावेळी मला सगळ्यात हेल्प इंटरनेटचीच होत होती की त्या काळात काय काय घडामोडी घडत होती काय, इंटरनेटवर जाऊन मी बघत होतो की हा 17 ह्या ह्या घडामोडीवर क्वेश्चन पडलाय, मग त्यावेळी काय कुठला स्पेशल इव्हेंट होता काय की एमपीएससीने हाच त्यावेळी क्वेश्चन विचारला, मग मी त्या इंटरनेटचा वापर करून त्यावेळेची घडामोडी वाचून काढायचो, न्यूज पेपर काढायचो, आर्टिकल कुठले आहेत काय, कुठल्या जे त्याच्या संबंधित संदर्भ ग्रंथ हे काय आहे, तर इंटरनेटचा रोल आहे. तर त्यामुळे इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण, मला असं वाटतं. कारण इंटरनेटच्या आधारावरच माझी प्रोडक्टिव्हिटी वाढत होती. प्रत्येक मुद्द्याचा सिलेबस डिकोडिंग करताना एक्स्ट्रा मला माहिती घ्यायची आहे. समजा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला टिश्यू कल्चरचा अभ्यास करायचा आहे, तर टिश्यू कल्चरमध्ये मला सिलेबसचा पॉईंट वाचला, मी रिअलाइज झालं काय आहे, त्याच्या मी थोडाफार अभ्यास केला, क्वेश्चन पेपर बघितला, क्वेश्चन पेपरमध्ये कसा क्वेश्चन विचारला आहे मेन्सला ते विचारला, त्यानंतर जे एक्स्ट्रा बुक्स माझ्याकडे आहेत त्याचा अभ्यास केला. त्यानंतर ज्यावेळी एक्स्ट्रा ज्यावेळी बघत असतो अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, तिथे इंटरनेटचा रोल आहे. आता राहतो विषय सोशल मीडिया, तर सोशल मीडियाचा वापर मला वाटते थोडासा कमीच असावा, चांगलाच वापर करावा, ते शॉर्टमध्ये न्यूज वगैरे सोशल मीडियाचा वापर करावाच, अतिरेक होता कामा नये. इंटरनेट म्हणजे कसं आहे, जे काय म्हणतात त्याला समुद्र आहे तो, मग आपण त्यात सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्याचा किती सुज्ञपणे आणि किती प्रुडंटली वापर केला पाहिजे, अभ्यासामध्ये असेल, तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये असेल.
1: कारण इतक्या जाहिराती येत असतात आणि प्रत्येक जण सांगत असतो की आपण जे देतो ते स्मार्ट मटेरियल आहे, हे तुम्ही वाचलं की तुम्ही लगेचच क्लास 1 होणार. मग नवीन विद्यार्थ्यांना हे निवडणं अवघड जातं, माहीत नसतं, मग त्यांचा मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की आपण सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की थोडस बॅकग्राऊंडचा पण अभ्यास करा, इंटरनेटवरून तुम्ही सिलेक्टिव्ह साईटना जा आणि तिथून तुम्ही लक्षात घ्या की कुठलं मटेरियल वापरणे योग्य आहे. आता आत्ताच्या तरुणाईचा एक कल बघितला, तुम्ही पण तरुणच आहात आणि अगदी तरुण वयात तुम्ही खूप मोठ्या पदावर रुजू झालेल्या आहात प्रशासकीय सेवेमधूनच. आत्ताच्या तरुणाईचा कल बऱ्याचदा सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
0: मी असं म्हणणार नाही तरुणाईला की तुम्ही हे फील्ड घ्या किंवा सरकारी सेवेतच या किंवा तुम्ही पोलीस भरतीच करा किंवा आर्मीच मध्ये जा किंवा हे, हा चॉईस तरुणाईचा आहे. स्पर्धा परीक्षा एक फील्ड आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जसं एक करिअरचं म्हणू शकतो एक फील्ड आहे ते, तसं दुसरं काही करिअरचं फील्ड असू शकतं. एखाद्याला काहीतरी व्यवसाय करून काहीतरी उद्योजक व्हायचं असेल, एखाद्याला चांगल्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पॅकेजची नोकरी करायची असेल, किंवा एखाद्याला ज्याचे काही एखादी हॉबी असेल ते हॉबीच्या माध्यमातून त्याला काही व्यवसाय करायचा असेल, सोशल मीडियावर काही व्यवसाय करायचा असेल, ई कॉमर्समध्ये उतरायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी. आता विषय राहतो की त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला त्याला कुठला कल त्याचा काय आहे तो ओळखणं गरजेचं आहे. की असं होता कामा नये की माझा मित्र ह्या ह्या फील्डमध्ये करतोय किंवा ह्या ह्या स्पर्धा परीक्षा करतोय किंवा तो पोलीस भरती करतोय आर्मी भरती करतोय म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे असं नाही. तर हिथं थोडी गल्लत होऊ शकते मुलांची, किंवा आई वडिलांचा सुद्धा हिथं रोल खूप महत्वाचा आहे, पालकांचा किंवा पालकांचं पण कसं असतं मुलांच्याकडून अपेक्षा असतात 100% असल्याच पाहिजेत, पण मुलांचा कल सुद्धा त्याने आई वडिलांनी सुद्धा ओळखला पाहिजे पालकांनी की माझ्या लहान ज्यावेळी आपण शालेय जीवनामध्ये ज्यावेळी मुलगा असतो आपला की त्याचा कल काय आहे बाबा, हे सगळ्यात जवळून कोण कुणाला पाहता येतं ते पालकांना पाहता येतं, तर तिथंच त्याची जडणघडण सुरुवात होऊ शकते. समजा एखादा मुलगा खरोखरच जर गाणं म्हणत असेल चांगलं आणि जर त्याला तुम्ही फोर्सफुली म्हणत असेल की तू डॉक्टरच हो किंवा तू इंजिनियरच हो, हे जर त्याला फोर्सफुली थोपवत असेल तर तो चांगला कदाचित इंजिनियर बनणार पण नाही, इंजिनियर बनेल तो पण चांगला इंजिनियर बनणार नाही. तर हेच होईल, कदाचित तो गाणे म्हणणार, त्याचे आवाज चांगला आहे, त्याला सुराची चांगली पकड आहे, त्याला लहानपणापासून तो ऐकत आलेला आहे किंवा शाळेमध्ये काही म्हणत आला आहे, तर त्याचा कल जर तिथं त्याला हे क्लिअर झालं असेल की मला हे आवडते आणि हेच मला करायचं आहे, तर त्याला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्या फील्डमध्ये तो टॉपला जाईल. मी फील्डबद्दल माझे हे सांगेन की मुलांनी तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा
1: असं काही
0: असं नाही. आणि मी इव्हन माझं सुद्धा सांगेन की ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला का माझा कल क्लिअर होता मला की माझा मला फील्ड मला माहित होतं की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार हे मला माहित होतं 100%, मला विश्वास होता की मी 100% क्लिअर करणार, हे अनिश्चिततेचं फील्ड आहे. त्यामुळे मी माझ्यासमोर एक ऑप्शन होता की मला प्लॅन बी सुद्धा केला पाहिजे, प्लॅन बी खूप महत्वाचा आहे या फील्डमध्ये, तर तो विचार सुद्धा माझ्यात आला होता की प्लॅन बी काय ठेवायचं. मग आपण मग प्लॅन बी मध्ये माझा होता की आता मी इचलकरंजीमधून येतोय, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला टेक्सटाईलमध्येच काहीतरी करायचं होतं.
1: बरं,
0: हेच सुद्धा नियोजन होतं माझ्याकडं की आपण नाही जर नाही अजून थोडं आपल्याकडे शक्य थोडं करू नाही तर नाही जर यात यशस्वी झालो तर आपण उद्योजकच बनायचं टेक्सटाईलमध्ये, मग त्याचा सुद्धा प्लॅन बी माझ्याकडे होता. म्हणून मला सांगायचं एकच आहे मुलांना की काही तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येत असाल तर प्लॅन बी असावा.
1: बरोबर,
0: कारण हे फील्डच इतकं अनिश्चिततेच आहे की जर तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी नसेल तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये तुमच्याकडे एक सिक्युरिटी येत नाही, पर्याय आहे, त्यामुळे मी करू शकतो. एखादा अटेम्प्ट फेल जरी झाला तरी ते चिल मध्ये जे अभ्यास करणं जे म्हणतात ना ती फेज येणं खूप गरजेचं आहे, निवांतपणे अभ्यास करण्याची जी फेज आहे तरच आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळवू शकतो. त्यात जर आपण फुल कॉम्पिटिशन आहे मला आता नाहीच यावेळी नाहीच झालं तर ती फेज डिप्रेस करून घेऊन जाणारी फेज आहे, ती मुलाला कदाचित डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जाईल. त्यामुळे थोडस आपणच आपल्या अभ्यासाच्या प्रवासाला ह्या वेगवेगळ्या वाटा करून दिल्या पाहिजे तरच आपला प्रवास हा चांगला होतो.
1: सर, सध्या तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत
0: आहात,
1: या पदाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे?
0: ज्या पदावर मी सध्या आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग. तर या विभागाचे चार विंग आहेत मेजर, त्यामध्ये पहिलं विंग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय, आणि एक आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, तिसरा आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, आणि एक आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जो आयटीआयची विंग आहे. अशा पॅरल चार विंग आहेत आणि मी त्यामध्ये आयुक्तालयाचा भाग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय. हे डिपार्टमेंटचा उगम आमचा जो आहे तो सेवायोजन कार्यालय, म्हणजे जे आधीचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, जे ज्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 नंतर जे केंद्राचा CNV ऍक्ट आला, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज, की ज्या जे आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, त्यांना डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठं भरतीची संधी आहेत का, त्यासाठी ऍक्च्युली डिपार्टमेंटचे ओरिएंटेशन झालं होतं. आणि त्यासाठी त्यानंतर या डिपार्टमेंटचा 1959 कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सी ऍक्ट आला, की ज्याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत सरकारी कार्यालयातल्या असतील, खाजगी यंत्रणेतल्या असतील, तर त्या नोटिफाय शासनाला करणं असा कायदा होता. आणि त्या कायद्यानंतर मग डिपार्टमेंटचं खरं ओरिएंटेशन चालू झालं आणि 2015 आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.
1: मग या विभागातर्फे युवा वर्गासाठी काही महत्त्वाचं काही करतात?
0: आता मी थोडं कामाकडे येतो. आता डिपार्टमेंटकडून काय काय कामं चालतात, तर पहिले महत्त्वाचं म्हणजे चालतं ते कौशल्य विकासाचं. कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत, राज्य पुरस्कृत योजना आहेत, जिल्हा नियोजनच्या DPDC ज्याला आपण म्हणतो, जिल्हा नियोजन समिती यांच्या ज्या कौशल्य कार्यक्रम आहेत त्यांच्या योजना त्या राबवल्या जातात. त्याचं इम्प्लिमेंटेशन जिल्हा लेवलला ऑफिस मार्फत केलं जातं. त्यानंतर आहे रोजगार मेळावा, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, ही एक डिपार्टमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे की ज्याच्यामध्ये रोजगार मेळावे कंडक्ट केले जातात डिपार्टमेंटकडून. उद्योग आस्थापना आणि विद्यार्थी त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं काम हे शासन हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतं, त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं. कारण जे डिपार्टमेंटचं आमचं जे महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर रिक्त पदांची जे नोटिफाय केले जातात, रिक्त पद आहेत किती त्यांचे कर्मचारी काम करत आहेत, आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी असते बेरोजगार विद्यार्थ्यांची की त्यांना कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज तिथं आहेत अवेलेबल, तर त्या तिथं पोर्टल थ्रू सुद्धा ते अप्लाय करू शकतात. त्याच्याच ऑनलाईनचं माध्यम हे झालं, तर ऑफलाईन माध्यम म्हणून आम्ही रोजगार मेळावा घेतो. तिसरं एक महत्त्वाचं आहे की सेवा सोसायटी म्हणून जो एक आहे की सेवा सोसायटी म्हणजे बेरोजगार युवकांच्या ज्या सेवा सोसायटी आहेत सहकारी सोसायटी, तर यांना काम वाटप सुद्धा केलं जातं. म्हणजे जे शासनाचे विविध विभागांची कामं असतात, म्हणजे पीडब्ल्यूडीचं काही काम आहे, डेटा एंट्री ऑपरेटर काय पाहिजे आहेत, किंवा काही चालक पाहिजे आहेत, किंवा काही मल्टीस्किल टेक्निशियन पाहिजे आहेत, तर याचं काम वाटप आम्ही सेवा सोसायट्यांना करतो. तर त्यांना दरपत्रकं घेऊन त्यांचे हे एक काम आहे. त्यानंतर ER1 एम्प्लॉयमेंट रिटर्न्स भरून घेणे, सरकारी ऑफिसेस असतील 25 वरचे जे आस्थापन आहेत त्यांचे ER रिटर्न्स. म्हणजे एम्प्लॉयमेंट रिटर्न्स म्हणजे काय, तर सरकारला माहिती देणं रोजगाराची सद्यस्थिती, म्हणजे एखाद्या आस्थापनामध्ये किती काम करणारे कर्मचारी संख्या किती आहे, रिक्त पदे त्यांची किती आहेत, सध्या किती काम करतायत, पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, तर ह्याचं क्वार्टरली रिटर्न भरून घेणे आणि त्याची माहिती शासनाला देणे. आणि एक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, एक आहे की जे स्वायत्त महामंडळ आहे की जे ऍक्च्युली ते महामंडळ म्हणजे मराठा कुणबी समाजासाठी कर्जाची सुविधा देण्यासाठी गट कर्ज व्याज योजना परतावा योजना आहे, वैयक्तिक व्याज कर्ज परतावा योजना आहे. त्यानंतर आहे आमची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी आता सध्या आपण ज्याला लाडका भाऊ आता ते म्हटलं जाते, स्टायपंडरी स्कीम जी आहे इंटर्नशिप, की ज्याच्यामध्ये शासन तुम्हाला एखाद्या आस्थापनेमध्ये उद्योग आस्थापनेमध्ये असेल किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये ज्यावेळी तुम्ही इंटर्नशिप करणार तुम्ही तिथे, आणि त्याचं जे विद्यावेतन आहे तर ते कम्प्लिटली शासन देतं. ज्याच्यामध्ये जर पदवी तुम्ही असाल तर त्यामध्ये 10,000 दिलं जातं, डिप्लोमा होल्डर असाल तर तुम्हाला 8,000 भेटलं जातं, आणि 12वी IIT असेल तर 6,000, अशा प्रकारे विद्यावेतन दिलं जातं. याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की मुलांनी जास्तीत जास्त उद्योग आस्थापन आहे त्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हावं, ऍक्च्युली काय वर्क कल्चर आहे, स्किल त्यांचं इम्प्रूव्ह व्हावं, आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभवाच्या माध्यमातून त्यांची रोजगार क्षमता वाढावी. हा एक स्कीमचा चांगला मोटो आहे आणि चांगल्या प्रकारे ती स्कीम आता रन झालेली आहे. एवढ्या मेजर स्कीम्स आहेत आमच्याकडे. फील्डमध्ये पण भरपूर काम चालतं, त्यामध्ये सुद्धा आपले प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान ह्याच्यामध्ये अंतर्गत विविध स्कीम्स आहेत.
1: तर मग फ्रेंड्स, सूरज तेबाजे सरांकडून आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे. स्पर्धेमधली कामगिरी चमकदार कशी असावी याविषयी माहिती आपण घेतलीच आहे. आणखी त्यांनी कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांचा प्रवास कसा असणार आहे याविषयी आपण माहिती घेणारच आहोत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. आजच्या युववाणी या कार्यक्रमाच्या या भागात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते. नमस्कार. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: युवावाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता ऐकूया बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं आकर्षिता सिंह. शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगाल के नए मुख्यमंत्री बन गए हैं. राज्य में पहली बार भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है. भाजपा ने विधानसभा चुनाव में ऐतिहासिक जीत दर्ज करते हुए तृणमूल कांग्रेस के 15 साल के शासन का अंत कर दिया है. कोलकाता के ब्रिगेड परेड ग्राउंड में राज्यपाल RN रवि ने श्री शुभेंदु अधिकारी को पद और गोपनीयता की शपथ दिलाई. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह सहित देश के कई राज्यों के मुख्यमंत्री शपथ ग्रहण समारोह में शामिल हुए. दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू और निशीत प्रामाणिक ने मंत्री के रूप में शपथ ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी को बधाई दी है. सोशल मीडिया पोस्ट में श्री मोदी ने कहा कि श्री अधिकारी ने जनता से गहराई से जुड़े रहने और उनकी आकांक्षाओं को करीब से समझने वाले नेता के रूप में अपनी पहचान बनाई है. प्रधानमंत्री ने पांचों मंत्रियों को बधाई दी है. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने कहा कि डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी के आदर्शों पर आधारित राजनीतिक दल को किसी प्रमाण की आवश्यकता नहीं होती. श्री अधिकारी ने कहा कि गुरुदेव की जयंती के शुभ अवसर पर पार्टी ने शपथ ग्रहण समारोह का आयोजन किया.
4: आज का दिन बहुत महत्वपूर्ण है देश के लिए, बंगाल के लिए. इसलिए प्रधानमंत्री का इच्छा था नया सरकार रविंद्र जयंती का दिन अपना कार्यकाल शुरू करे. इसलिए हम लोग प्रधानमंत्री जी का नेतृत्व में गोभी गुरु को प्रणाम करते हुए आज संविधान

कार्यक्रमात यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गीत. गीत गुरु ठाकूर यांचं आहे आणि संगीत पुन्हा एकदा अजय अतुल यांचं.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातला झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली.

सात बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐकावं.

0: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानिटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
2: यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या चार पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37,00,000 रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजार मूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 मध्ये जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 मध्ये राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगलदेशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी

0: मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग एक मधील दुरुस्ती तसंच भाग दोन भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, कार्व्हर लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय, याची मला काहीही कल्पना नाही. मी ते सांगत होते मुलांना, मुलांना गोष्टी रूपात तो कार्व्हर चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा, कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंजत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असंच आपण कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया. तर असं ते होत होत एक ती वही भरली, तेव्हा ती मी एका ज्या बीएडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षकाने आणि ते म्हणाले किती छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही हे थोडक्यात लिहिलंय, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले, तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आहेत किंवा एकच एक पिकलं नुकसान ह्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले, म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येतंय, तर ते निबंधासारखं होतंय, कोरडं होतंय, त्याचं एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे, काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय वाटतं की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं, तेव्हा जे आमच्या त्या बीएडचे शिक्षकाने ते म्हणाले हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफू काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया. आपण आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररीन होते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून. मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती, पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन ते जे मी वाढवत गेले, लिहित गेले, त्याचं कुठेतरी ते जे होतं माझी तळमळ म्हणा किंवा माझी काय मागची इच्छा, ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो, असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्यावेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं लोक ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः, आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय, आपलं कसं होणार, अशा त्याच्यात एक थोडंसं नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला, कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, परवा त्याचं लाऊड रिडिंग करायचंय, सामूहिक वाचन व्हायचं. याच्यातून येस आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागत. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असा. तेव्हा असं जाणून की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं, तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
0: विणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेडे दोघंही नवरा बायको, तर हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक विकायला रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉलवरती आम्हाला माझ्या मिस्टरांना कारवरचे जॉर्ज डब्ल्यू कारवरचे चरित्र छोटस मिळालं. तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं हे मुलांना सांगितलं पाहिजे की हे कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे. तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो, मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार आहेत याचा विचार आम्ही न करता आम्ही त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो, त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही, तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली. तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावंसं आम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यास नव्हता पण तू अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा ग्रांथिक शब्द होईल पण कष्ट करायला कमी न पडणं, आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे ते जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात करतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही, हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल, तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हात

0: घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतात म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतात म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एका ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला ह्याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाढली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा, ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माज हाय चुकीचा पण वापरू पण तोच शब्द की जो एक माणस जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो, तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवडची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे ही भेट ही अशी होती.
1: वीणाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कारवर ही व्यक्ती नाहीये, तो एक विचार आहे. कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडले, ज्या व्यक्ती निवडल्या आहेत त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते, विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते, आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडा स्कडर जरी परदेशी होती तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे, जी त्यांची वृत्ती आहे, ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असतानाही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते, स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातली कुठल्या आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो, ते स्वतःच्या प्रयोगातून स्वतःच्या विचारातून स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरवून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय, ते कुठेही ते लागू पडेल सगळे, मग त्याच्यात तुम्हाला स्थलकालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडा स्कडरचं लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळे पण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीचा एका समस्येचं उकल झालेलं असतं किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. तसंच 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवर हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजत आहे. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 म्हणजेच 9 मे 2026. ऐकूया हवामानाविषयी. उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानुसार ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रोतेहो, आता आजच्या माझा आवार या माझे शिवार या कार्यक्रमाविषयी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शेळी पालनातील पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी बोलणार आहोत. शेळी पालन हे आपल्याकडे अगदी पूर्वापारपासून केलं जात आहे. छोट्या प्रमाणामध्ये असणारे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे मर्यादित स्वरूपामध्ये शेळ्यांचं पालन केलं जातं. परंतु आजकाल आपण बघतो की शेळीपालन हे मोठ्या प्रमाणावर बंदिस्त असेल किंवा अर्धबंदिस्त असेल अशा पद्धतीने सुद्धा हे शेळीपालन केलं जातंय. पण या शेळीपालनामध्ये काही वेळेला समस्या येत असतात. मग या समस्या टाळून आपण त्यांचं चांगल्या प्रकारे कसं नियोजन, व्यवस्थापन, निगा कशी राखू, या सगळ्याच गोष्टी या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा शेळीपालनाच्या दृष्टीने खूप महत्वाच्या ठरत असतात. तर नेमकी काय आहे ही शेळीपालनाची पंचसूत्री, काय त्याचं महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सलील हांडे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता जेव्हा आपण ही पंचसूत्री म्हणतोय तर नेमकी काय आहे ही पंचसूत्री, काय सांगाल?
2: हां, शेळीपालन आता हा जो आपण बघितलं की अल्पभूधारक किंवा भूमिहीन अशा लोकांनी बऱ्यापैकी हा व्यवसाय आत्मसात केला किंवा उदरनिर्वाहासाठी शेळीपालन करतायत.
1: बरोबर.
2: परंतु जसजसं ह्या शेळी पालनातील महत्व आणि त्याची वाढती मागणी लक्षात आली किंवा मांस उत्पादनासाठी अतिशय चांगलं शेळीपालन हा एक व्यवसाय आहे.
1: बरोबर.
2: तर या व्यवसायाकडे अनेक जण आकर्षित झालेले पाहायला मिळतात. परंतु बऱ्याचदा काय होतं, काही

0: आयक्यू माहिती किंवा अनेक सामाजिक माध्यमे आहेत यांच्यापासून बऱ्याचदा
1: हां, त्याच्यावर पाहिलं जातं आणि
0: पाहिलं जातं, आणि त्याच्यातून मग एक शेळी पालन व्यवसाय चालू करायचा, याच्यामुळे बरेच मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होतात.
1: बरोबर.
0: मात्र बऱ्याचदा काही गोष्टींचा त्यांना नक्की उलगडा होत नाही, आणि काही भ्रामक किंवा कमी माहिती
1: बरोबर.
0: यांच्याद्वारे मग त्याच्यातून हा शेळी पालन व्यवसाय चालू तर करतात, परंतु बऱ्याचदा मग त्याच्यामध्ये तोटा होतो किंवा मग तो परवडेनासा होतो,
1: बरोबर आहे.
0: आणि अपेक्षित असं त्यांना जे उत्पन्न मिळायला हवं ते मिळत नाही.
1: मिळत नाही.
0: आणि मग या शेळी पालनाकडे जर आपल्याला नक्की

0: अभ्यास करून आणि मग हा शेळी पालनाचा व्यवसाय चालू करावा असं आहे. तर या शेळी पालनाच्या जे पाच आपण सूत्रे म्हणूया पंचसूत्री, याच्यामध्ये ठळक बाबी म्हणजे शेळ्यांच्या जातींची निवड, नंतर त्यांचं आहार व्यवस्थापन, तसेच त्यांचं गोठा बांधणी व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापन,
1: बरोबर
0: या पाच महत्वाच्या बाबींचा समाविष्ट होतो.
1: नक्कीच बरोबर आहे. आता सर तुम्ही म्हणालात की जातींची जी निवड आहे तर ही करताना खर तर म्हणजे खूप काळजी घेणं पण गरजेचं आहे नाही का?
0: हो नक्कीच. कारण काय बऱ्याचदा आपण बघतो नवनवीन जाती किंवा संकर करून नवीन जातींची निर्माण केली जाते अधिकाधिक वजनवाढीसाठी वगैरे, अशा बऱ्याच म्हणजे बाजारात जाती उपलब्ध आहेत. परंतु शेतकरी बांधवांनी जेव्हा शेळी पालन व्यवसाय चालू करायचं ठरवलं तर आपला जो भाग आहे तो कुठल्या हवामानात येतो,
1: बरोबर
0: तिथलं हवामान कसं आहे आणि त्या हवामानास जी जात योग्य ठरेल,
1: बरोबर
0: तिचं योग्य संवर्धन होऊ शकेल अशाच जाती आपण निवडाव्यात,
1: बरोबर
0: जेणेकरून मग पुढे जाऊन त्या शेळ्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये काही आपल्याला धोका किंवा त्यांच्यामध्ये आजार पसरतात किंवा योग्य ती वजन वाढ मिळत नाही अशा पद्धतीने मग आपल्याकडे आपण बघतो
1: व्यवस्थापनामध्ये म्हणजे अडचणी येतात.
0: हा अडचणी येतात किंवा अपेक्षित असं वजन वाढ होत नाही, त्यांच्यापासून मग पुनरुत्पादन
1: समस्या
0: होत नाही. मग अशा प्रकारे जर हवामान अनुसरून जर जातींची निवड आपण केली
1: बरोबर
0: तर ते अतिशय चांगलं आहे. म्हणजे असं एक उदाहरण आपण घ्यायचं ठरवलं की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे, हा थोडासा उष्ण कोरडा प्रदेश आहे, मग त्या ठिकाणी उस्मानाबादी ही एक अतिशय चांगली शेळीची जात आहे. त्याच्यानंतर मग आपण काही दुसरा भाग पाहिला इकडे नाशिक वगैरे भाग, तिथली जी स्थानिक जात आहे तिथे संगमनेरी जात आहे,
1: बरोबर
0: किंवा कोकणात मग कोकण कन्याळ आहे. या प्रकारचा अभ्यास आपण जर केला आणि स्थानिक जातींची निवड केली,
1: बरोबर
0: आता यातून जर उस्मानाबादी शेळीबद्दल आपण बोललं तर शेळीची जात पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण तिची योग्य चालू शकते, म्हणजे तिचं चांगलं संगोपन आपण करू शकतो. म्हणजे या जे आपण बाहेरून शेळ्या आणतो किंवा इतर राज्यांमध्ये आहे ते त्या त्या हवामानाला पोषक आहे, त्यामुळे निश्चितच जातींची निवड ही एक अतिशय महत्वाचा भाग या शेळी पालनातील आहे. आता जातींची निवड तर झाली पण या जातींमधील जेव्हा आपण शेळ्या निवडतो म्हणजे मादी आणि नर ह्या सुद्धा खूप अचूकपणे निवडाव्या
1: लागतात.
0: कारण पैदाशीसाठी जे आपण प्राणी निवडतो किंवा शेळ्या निवडतो यांची एक वेगळी अंगकाठी आहे किंवा त्यांचा मजबूत बांधा, त्यांचे सर्व अवयव एकदम चांगले असावेत, म्हणजे जेणेकरून पुढची पिढी किंवा त्यांची पिलं जी जन्माला येतील ती चांगल्या दर्जाची येतील, त्यांचं वजन झटपट वाढेल आणि व्यवसाय आपला हा तर त्यांच्या वजनावर किंवा मांस उत्पादनासाठी करत असल्यामुळे आणि निश्चित दुधासाठी पण काही शेळ्या आपण पाळतो तर त्याच्यामध्ये मग त्या पद्धतीच्या जाती आपण
1: निवडायला पाहिजे. बरोबर, म्हणजे आपल्याकडचं हवामान भौगोलिक परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे निवड करायला हवी,
0: योग्य निवड आपण करायला.
1: बरोबर. आता सर शेळी पालनामध्ये मुख्य म्हणजे आहार व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं ठरतं.
0: हो अर्थात, कारण काय जवळपास 60-70% हा खर्च जो आहे तो आपला आहारावर होत असतो कुठल्याही पशुपालनात. मग याच्यामध्ये आहार व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे. कारण काय आहारावरच त्या शेळीचं आरोग्य, त्याचे वजन, त्यांची सर्व उत्पादन पुनरुत्पादन हे अवलंबित आहे. त्यामुळे शेळी पालन चालू करण्यापूर्वीच आपल्याकडे चाऱ्याची व्यवस्था आहे का, मग ती कशी करता येईल, मग आपण किती शेळ्या पाळणार आहोत, त्याच्यासाठी किती चारा लागेल याचं आपल्याला गणित मांडावे लागेल, अभ्यास करावा लागेल. मग याच्यामध्ये ओला चारा आला म्हणजे हिरवा चारा आला, सुका चारा आला आणि मग काही प्रमाणात थोडस वजन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी थोडा खुराक आणि खनिज मिश्रण द्यावं लागेल.
1: बरोबर.
0: मग आता बऱ्याचदा काय होतं, खूप महागडा चारा घेऊन किंवा जास्त किमतीचा खुराक वगैरे घेऊन आपण ते शेळी पालनात जर वापरला तर मग तो काही फायदेशीर होत नाही असं बऱ्याचदा दिसून येतं. मग शेळीला किती खुराक लागेल, तिची आवश्यकता किती त्या शेळीला वजनानुसार, म्हणजे छोटे पिल्ल असतील, मोठ्या शेळ्या असतील, नर असतील, यांचा अभ्यास करून त्या त्या प्रमाणातच त्यांना चारा द्यायला हवा, म्हणजे तो कमी पडता कामा नये आणि अधिकही होता कामा नये. कारण अधिक दिला तर त्यात

0: उपयोग तर काही नाही,
1: हो
0: परंतु खर्च वाढणार आहे.
1: नक्कीच.
0: मग हा खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याकडे जो ओला चारा किंवा आपण हिरवा चारा म्हणतो त्याच्यामध्ये मग मका आहे किंवा इतर पिकं आहेत,
1: हो
0: त्याच्यानंतर लसूण घास आहे, बरसीम आहे, अशा प्रकारचे प्रथिनयुक्त चारे
1: हाँ
0: ते पण घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: नंतर काही नेपियर जातीची गवत आहेत,
1: हाँ
0: आणि मग आपल्या शेताच्या बांधाच्या कडेने काही झाडे आपल्याला लावावी लागतील. कारण शेळी हा असा प्राणी आहे, तो बऱ्याच प्रकारचा चारा किंवा झाडे झुडपे यांचा खाऊन त्याचं उत्पादन मांसात करत असतो.
1: बरोबर
0: त्यामुळे हदगा असेल, शेवरी असेल
1: बरोबर.
0: किंवा शेवगा असेल किंवा जे काही आपल्या भागामध्ये जी
1: गिरीपुष्प.
0: हा गिरीपुष्प, फणसुली या सर्व वृक्षांची लागवड जर केली, ज्यांचा पाला शेळ्या खात आहेत आवडीने, मग त्याच्यावरचा आपल्याला चाऱ्याचा खर्चही वाचवता येतो.
1: बरोबर.
0: आणि मग अशा प्रकारे आपण चाऱ्यावरचा खर्च कमी करू शकतो. त्याच्यानंतर मग काही वाळलेला चारा आहे, मग त्याच्यात कडबा असेल तो कुटी करून देऊ शकतो. काही थोड्याफार प्रमाणात थोडा शुष्क चारा आहे
1: बरोबर.
0: याचा सुद्धा वापर करू शकतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे खनिज मिश्रणे. बऱ्याचदा काय होतं, खनिज मिश्रण किंवा जी खनिज पाहिजेत किंवा व्हिटॅमिन्स
1: त्या
0: आपल्याला
1: प्रमाणात मिळत
0: जीवनसत्व
1: नाहीत.
0: मिळत नाही, मग त्यांच्या वाढीवर परिणाम
1: हो
0: होतो, त्यांच्या
1: प्रजननावर.
0: प्रजननावर सुद्धा परिणाम होतो. मग अशा प्रकारे खनिज मिश्रण आपण थोडस त्यांना त्या
1: द्यायला पाहिजे.
0: खुराकामधून द्यायला हवेत,
1: बरोबर.
0: म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून योग्य ते पिल्ले आणि त्यांचा काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: बरोबर. आता सर, शेळ्यांसाठी आपण बघतो की गोठा असेल तर त्याची बांधणी किंवा ते व्यवस्थापन जे आहे तर हे नेमकं कसं असायला हवं?
0: हो, आता कुठलंही पशुपालन करताना आपल्याला त्यांच्या निवारा
1: हो
0: ह्या महत्वाची गोष्ट आहे.
1: आता
0: शेळी हा प्राणी तसा पाहिला तर कोरडवाहू भागातला आणि दिवसभर चरून असा आहे, फक्त संध्याकाळच्या वेळी त्याला थोडस संरक्षित असं एक निवाऱ्याची
1: गरज
0: असते.
1: असते बरोबर.
0: परंतु काय झालं, आता हा व्यवसाय व्यावसायिक झाला पशुपालन, तसं तसं जागा कमी झाली आणि मग त्याप्रमाणे हा बंदिस्त किंवा मग अर्धबंदिस्त या स्वरूपात याला स्वीकारलं गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात. आणि मग अशा प्रकारे अर्धबंदिस्त जरी आपण शेळी पालन करायचं ठरवलं तर त्यासाठी योग्य निवारा देणं गरजेचं आहे. परंतु मग असं नाही की आपण खूपच आधुनिकतेच्या नावाखाली गोठ्यावर प्रचंड खर्च करायचा आहे,
1: बरोबर.
0: तो उपयोगाचा नाही. मग आपला साधा गोठा असावा, परंतु गोठा बांधणी
1: जे गरजेचं आहे ते असणं
0: आवश्यक आहे. मग त्याची बांधणी करताना आपल्याला दिशा ही ठरवावी लागेल,
1: बरोबर.
0: म्हणजे गोठ्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, भरपूर सूर्यप्रकाश आला पाहिजे. मग अशा ठिकाणी पूर्व पश्चिम लांबीचे गोठे न करता उत्तर दक्षिण लांबीचे केले तर पूर्वेकडचं ऊन किंवा पश्चिमेकडून येणारा वारा हा भरपूर येतो. परंतु समजा कोकण भाग आहे, तिथे खूप पाऊस पडतो, तर अशा ह्याच्यात थोडस मग आपल्याला पाऊस आत येऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी मग आपण प्लॅस्टिकचे पडदे किंवा ताडपत्री हे वापरू शकतो. तसेच उन्हाळ्यात जर उष्णता कमी करायची असेल तर आपल्याकडे गोनपाट असतात, त्यांचे पडदे करू शकतो. त्यांना खूपच आता आपण सध्या प्रचंड
1: तापमान खूप आहे
0: आणि मग हा कमी करण्यासाठी त्या बाळदानांवर ओलं पाण्याचा शिडकाव करू शकतो किंवा त्या गोठ्यामध्ये काही स्प्रिंकलर्स किंवा पाणी शिंपडण्यासाठी व्यवस्था करू शकतो. आणि जर सिमेंटचे पत्रे असतील किंवा पत्रे असतील धातूचे तर ते खूप तापतात, मग याच्यासाठी त्याच्यावर काही आपल्याला आच्छादन टाकता येईल, म्हणजे वाळलेला चारा असेल किंवा वाया गेलेला चारा याच्यापासून काही ताट्या बनवून वगैरे किंवा नारळाच्या झावळ्या असतील, याच्याने काय होईल, गोठ्यातलं तापमान आपल्याला कमी ठेवता येईल. आणि यासाठी गोठा बांधणी करतानाच आपण जागा निवडतानाही अतिशय
1: योग्य प्रकारे निवडायला हवी,
0: जेणेकरून पावसाळ्यात तिथे पाणी साचता कामा नये. कारण शेळी हा कोरड्या हवामानात आणि त्यांना कोरडं वातावरण खूप आवडतं.
1: अच्छा.
0: पाणी आणि चिखल असेल तर त्या वातावरणात संपर्कात आले तर ते ताबडतोब आजारी पडतात. बऱ्याचदा त्यांना सर्दी, निमोनिया सारखे आजार
1: होतात,
0: खुरांमध्ये काही इन्फेक्शन्स होतात. मग ही काळजी आपण घ्यायला हवी. आता गोठा बांधणी करताना साधं मटेरियल वापरून जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. जमीन जी आहे गोठ्याची त्याच्यावर पण जास्त खर्च करता कामा नये. अगदीच काँक्रीटीकरण करणे किंवा लाद्या टाकणे याच्यापेक्षा मुरुम टाकून ते धुमसून घ्यावे किंवा मग

0: विटांचा थर द्यावा,
1: बरोबर
0: म्हणजे त्याचं जे पाणी आहे किंवा
1: ना,
0: मूत्र आहे ते शोषलं जाईल आणि गोठा कोरडा राहील आणि
1: कोरडा
0: यातून
1: राहील.
0: खर्च पण कमी होईल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोठा बांधताना गोठ्याची उंची.
1: हाँ
0: बऱ्याचदा शेतकरी बांधव काय करतात, गोठ्याची उंची कमी ठेवतात.
1: अच्छा
0: ती कमी न ठेवता साधारणतः आपण ए टाईप म्हणजे दोन्ही बाजूला उतारा असणारा छप्पर देतो, तर मधल्या भागाची उंची 12 ते 15 फूट असावी
1: बर
0: आणि भिंतीच्या बाजूची उंची ही साधारणतः 9 ते 11 किंवा 12
1: अच्छा
0: फुटापर्यंत द्यावी आणि भिंती पूर्ण न बांधता 1-2-3 फूट भिंती बांधून बाकीचं जागा जाळीने बंदिस्त करावी. म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश येईल, आतले जे काही वायू तयार झालेले आहेत, मग मिथेन
1: हो
0: असेल, मूत्रातला अमोनिया असेल, हा सर्व गरम झालेले विषारी वायू बाहेर पडतील आणि बाहेरून आत खेळती हवा राहील
1: बरोबर
0: आणि ह्याचा सगळा परिणाम हा
1: हो
0: आरोग्यावर होत असतो
1: नक्कीच.
0: आणि त्याच्यावर वजन वाढ ही अवलंबून असते, प्रजनन हे सुद्धा
1: हो
0: त्यावरच
1: ना
0: अवलंबून
1: बरोबर.
0: असतं. तर ही सर्व काळजी घेतली आणि कमीत कमी खर्चात उत्कृष्ट गोठा, मग त्यात गव्हाण आली, गव्हाण साधारणतः 1-1.5 फुटापर्यंत उंचीची बांधून घेतली आणि 1 फूट रुंदीची केली की त्याच्यामध्ये ते खाद्य टाकता येईल, जेणेकरून ते खाद्य वाया जाणार नाही.
1: नक्कीच.
0: आणि बऱ्याचदा आपण पाहतो शेळ्यांमध्ये एक त्यांची हॅबिट असते की त्यांना असं वरच खायला आवडतं. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की शेळ्या जेव्हा चारायला जातो तेव्हा ते 2 पाय वर करून झाडाचा पाला
1: हो
0: किंवा झुडपांचा पाला खाताना दिसतात.
1: बरोबर.
0: या पद्धतीने जर आपल्याकडे काही ओला चारा असेल हिरवा, तर तो दोरीच्या साह्याने एक ठराविक
1: हाँ
0: अंतरावर उंचीवर
1: अच्छा.
0: बांधून ठेवला तर तो सुद्धा शेळ्यांना खायला आवडतो आणि त्यातून वाया जाण्याचं प्रमाण पण खूप कमी होतं.
1: नक्कीच बरोबर. म्हणजे अशा प्रकारे गोठ्याचं व्यवस्थापन
0: व्यवस्थापन
1: करायला
0: करावं.
1: हवं. सर आता याच्यामध्ये आरोग्य व्यवस्थापन हे तर आहेच खूप
0: हो,
1: महत्वाचं,
0: आरोग्य
1: त्याविषयी
0: व्यवस्था,
1: काय सांगाल तुम्ही?
0: आरोग्य व्यवस्थापन. आता आपण जसं बघितलं की चांगल्या जातीवंत शेळ्या आणि अतिशय चांगल्या नर मादे आपण निवडल्यात, परंतु त्यांची काळजी आता आपल्याला घ्यायची, त्यांचं वेळेवर म्हणजे जनताचं औषध देणे, लसीकरण करणे. काही शेळ्या आजारी पडलेल्या दिसतील, काही त्यांच्यामध्ये लक्षणं असतील, ते ताबडतोब या शेळ्या बाजूला करायला पाहिजेत. बरेचसे रोग असे आहेत की एक लागण एका शेळीपासून दुसऱ्या
1: संसर्गजन्य
0: हो, तर मग त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. अशा शेळ्या ताबडतोब बाजूला करायला पाहिजेत आणि त्यांना योग्य ती ट्रीटमेंट आपण पशुवैद्यकांकडून
1: द्यायला हवी
0: ताबडतोब द्यायला, म्हणजे आपलं भविष्यात होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर मग परजीवी म्हणतो, परजीवींमुळे तर भरपूर नुकसान होऊ शकतं. म्हणजे नुसतं त्यांच्या रक्त शोषणे याच्यापुरतं मर्यादित नाही, तर या परजीवींमुळे अनेक रोगांचा प्रसारही त्या शेळ्यांमध्ये होत असतो. मग यांचं सुद्धा निर्मूलन आपल्याला करावं लागेल. मग त्याच्यासाठी गोचिड निर्मूलन आहे किंवा मग काही डबकी साचत असतील तिथे हे परजीवी वाढतात, किंवा गोठ्यात कायम ओलावा असेल तर तिथेही वाढतात. मग आपल्याला काळजी घेणं आणि निर्जंतुकीकरण करणे, मग यासाठी गोठ्यामध्ये मध्ये मध्ये चुन्याची पावडर ही टाकावी, म्हणजे काय गोठा कोरडाही होतो आणि निर्जंतुकीकरणासाठी त्याचा उपयोग
1: होतो
0: होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तर या प्रकारे आपण जर काळजी घेतली आणि घरगुती उपचार ठीक आहेत त्यापुरते, परंतु योग्य पशुवैद्यकांकडून वेळीच उपचार करून घेतले की भविष्यात जी हानी होणार आहे किंवा बऱ्याच वेळा रोगांची लागण एकदम झपाट्याने पसरते आणि त्यात बऱ्याच शेळ्या दगावतात, मग हे होऊ नये म्हणून आपण योग्य ती काळजी
1: घ्यायला पाहिजे. बरोबर. आता सर अजून एक महत्वाची बाब म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, परंतु जेव्हा विक्री व्यवस्था असते किंवा जे पणन आपण म्हणतो, तर या व्यवस्थापनासंबंधी काय काळजी, म्हणजे कसं करायचं असतं ते?
0: हो, कारण आता आपण तर ही सर्व काळजी घेऊन अतिशय चांगल्या प्रकारच्या शेळ्या किंवा आपल्याकडे विक्रीस उपलब्ध आहे, परंतु आपण जर शेळी पालन चालू करण्यापूर्वीच या व्यवसायातील विक्रीच्या संधी ज्या आहेत त्या बघून ठेवायला पाहिजेत. म्हणजे कुठली बाजारपेठ आपल्याला जवळ आहे, कोणत्या प्रकारचे प्राणी आपल्याला विकायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काही लोक शेतकरी ईद साठी बोकड पैदास असं हे शेळी पालन करतात. बऱ्याचदा काय होतं, ईद साठी 1 वर्षाच्या वरचे बोकड त्यांचीच विक्री होऊ शकते. आता शेळी पालनात जर पाहिलं तर तीन चार टप्पे महत्वाचे आहेत. म्हणजे पिलाचा जन्म ते 3 महिन्यापर्यंत इथे दुधावर त्यांचं सगळं अवलंबून आहे. त्याच्यानंतर साधारणतः 3 महिन्यानंतर हे चारा खायला सुरुवात करतात. मग हा चारा अतिशय व्यवस्थित त्यांना दिला पाहिजे.

0: नंतर याच कालावधीमध्ये त्यांचं वजन झपाट्याने वाढत असतं. मग यांना प्रथिनयुक्त चारा दिला पाहिजे,
1: बरोबर.
0: खनिज मिश्रणे दिली पाहिजे, आणि साधारणतः 9-10 महिन्यापर्यंत किंवा वर्षाच्या आतमध्ये यांचं 20 ते 25 किलो वजन अपेक्षित आहे किंवा
1: बरोबर.
0: झालं पाहिजे, तरच ते व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला विक्रीस किंवा परवडतं. मग ईदच्या बोकड जास्तीत जास्त वजन आणि 1 वर्षापेक्षा वर. बऱ्याचदा काय होतं, सगळे शेतकरी हे ईद साठी लक्ष ठेवून ही पैदास करतात आणि मग एकदम मालाची आवक झाली किंवा शेळ्यांची आवक झाली की बाजारपेठ घसरते आणि बऱ्याचदा मग परवडत नाही म्हणून परत शेतकरी बांधव विक्री करत नाहीत. मग परत पुढच्या ईद साठी यांना 1 वर्ष सांभाळावं लागतं. तर हे न करता 20-25% एवढेच ईद साठी तयार करावेत. काही शेळ्या किंवा काही नर म्हणा माद्या म्हणा या पैदाशीसाठी विक्री कराव्यात.
1: अच्छा.
0: कारण दुसऱ्या शेतकऱ्याला जर शेळी पालन चालू करायचं आहे तर त्याला पैदाशीचे नर माद्या लागतात, मग त्यांच्यामध्ये जास्त आपल्याला उत्पन्न किंवा किंमत मिळते. आणि मग तिसरा भाग आहे की मांसासाठी. मग असे 3 टप्प्यात आपण जर केले तर आपल्याला व्यवस्थित त्याचं मूल्य मिळेल आणि बाजारातल्या संधी नक्कीच शोधल्या पाहिजे. म्हणजे स्थानिक बाजारपेठ असतील किंवा कुठे विक्री करण्यास अजून आपल्याला स्कोप आहे किंवा ह्या संधी निश्चित शेतकरी मित्रांनी बघून ठेवल्या पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि गणित हे मात्र मांडलं पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच. कारण विक्री व्यवस्थापन जर चांगलं असेल तर नक्कीच त्यांना मिळणारा फायदा पण त्याच्यात
0: जास्त आहे. म्हणजे मग जेवढं जास्त वजन किंवा वजनावर शिळी देण्याचं एक ठरवलं पाहिजे, त्याच्यासाठी शेतकऱ्यालाही वजनाच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्यालाही पण फसवणूक होण्यापासून तो
1: नक्कीच
0: वाचेल.
1: बरोबर.
0: अशा पद्धतीने नक्कीच शेतकरी मित्रांनी ह्या विक्री व्यवस्थापन आपण किंवा पणन व्यवस्थापन आपण म्हणूया. अजून त्याच्यामध्ये एक आहे की निर्यात करण्यासाठी जर त्या पद्धतीने जर जोपासना केली तर त्याच्यामध्ये मग अधिक फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे त्याची विक्री जर परदेशात होणार असेल, म्हणजे निर्यात होणार असेल, पण त्यासाठी एकदम कडक नियम असतात, त्या पद्धतीनेच ते शेळी पालन आपल्याला करायला पाहिजे.
1: जे सर, एकंदरीत ही जी पंचसूत्री आहे ही शेतकऱ्यांनी अवलंब खरं तर आजच्या काळाची गरज आहे. कारण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवायचा आहे किंवा शेळ्यांपासून तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे,
0: उत्पादन घ्यायचं आहे,
1: तर ह्या सगळ्या
0: पद्धतींचा अवलंब करावा लागेल.
1: अगदी.
0: नाहीतर अर्धवट माहिती किंवा चुकीच्या माहितीने जर आपण ते शेळी पालनात पडलो तर मात्र मग बऱ्याचदा आपण बघतो की मग शेतकऱ्यांना तो परवडायना असा होतो किंवा मग तो
1: नुकसान होतं त्यांचं बरंच.
0: तर हे सर्व टाळण्यासाठी या 5 मूलभूत गोष्टींचा पहिलाच म्हणजे शेळी पालन चालू करण्यापूर्वी केला पाहिजे आणि मगच त्या क्षेत्रात
1: यायला पाहिजे. बरोबर. सर, एकंदरीतच ही शेळी पालनाची पंचसूत्री खरंच म्हणजे जे नव्याने व्यवसाय करणार आहेत त्यांनी जर चांगला अभ्यास केला आणि तुम्ही आता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या चुकीच्या पद्धतीनं तुम्ही माहिती घेऊन हा व्यवसाय करू नका. आणि त्यांचा आहार आहे, त्यांच्या जातींची निवड आहे, परत आरोग्य आहे आणि विक्री व्यवस्थापन अर्थातच हे महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी खूप शेळी पालनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा आहेत.
0: आता ह्याच्यात बरेचदा आपण मागे बोललो की जे काही माहिती मिळवतात शेतकरी बांधव आणि त्यातून या व्यवसायात पडण्याचा प्रयत्न करतात तर त्यासाठी आपल्याकडे महाविद्यालय आहेत, पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा काही कृषी विज्ञान केंद्र आहे. या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगली माहिती शास्त्रीय दृष्टिकोनात माहिती मिळेल आणि तिथे जर
1: काही वेळेला प्रशिक्षण सुद्धा
0: असतात किंवा तिथे प्रशिक्षण घेऊ शकतात, तिथे जाऊन माहिती घेऊ शकतात.
1: प्रक्षेत्र भेटी असतात,
0: प्रक्षेत्र भेटी सुद्धा असतात. शेतकरी मित्रांनी प्रक्षेत्र भेटी सुद्धा दिल्या पाहिजेत, त्यातून त्यांना इतर प्रक्षेत्रावर काही अडचणी येतात किंवा काय उपाययोजना कराव्यात याचाही आपल्याला अभ्यास करता येतो.
1: बरोबर.
0: आणि मग हे सर्व करून निश्चितच शेळी पालन
1: यशस्वी करू शकतो. नक्कीच. सर, आज आपण इथे आलात आणि या शेळी पालनाची जी पंचसूत्री आहे खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेळी पालनातील पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता ऐकूया उद्याचे कार्यक्रम. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये वाळा या सुगंधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती. आपण ऐकाल. तसंच संध्याकाळी 7:30 वाजता माझं आवार या माझं शिवार या कार्यक्रमात कीर्तन ऐकाल. पाणी म्हणजे जीवन, कीर्तनकार आहेत नरेंद्र बुवा हाटे. आणि आता ऐकूया एक गीत.

अजय गोगावले यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता लय भारी. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला

यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. भाजपला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं व्हीसीके पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे.

चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. विनेश 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे.

0: देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आज ऐकूया शाहीर विठ्ठल उमा आणि सहकारी यांच्या आवाजात बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा.

होते शाहीर विठ्ठल उमा पाणी सहकारी. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुमित्रा सावंत यांच्या आवाजात सुधाकर कुलकर्णी यांची रचना.

नमस्कार श्रोतेहो, डीटीएच उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाच्या सुरुवातीला हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकूया. मुंबई शहर आणि उपनगरात आज वातावरण काही अंशी ढगाळ होतं. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार कुलाबा इथं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान 28 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. सांताक्रूज इथं कमाल 36 आणि किमान 28 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. हवेतली सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 70% तर सांताक्रूज इथं 71% इतकी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण मुख्यत्वे स्वच्छ असेल, उष्णतेच्या झळा जाणवतील अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पुढे सागरी भागात 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. त्यांचा वेग प्रतितास 60 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या कालावधीत मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी, ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अशोक पत्की यांची ही रचना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत ऐकणार आहोत वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची रचना असलेलं अवधूत गुप्ते यांचं संगीत.

श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत सलील कुलकर्णी यांच्या स्वरात. संदीप खरे यांची रचना, संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 11:30 झाली आहेत. ऐकूयात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत झीशान खान यांनी गायलेला राग रागेश्री. विलंबित बंदिश झुम

रा तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत साजन नहीं आए, द्रुतबंदिशीचे बोल आहेत प्रीतम आए आंगनवा. त्यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची आणि हार्मोनियम साथ आहे जयंत फडके यांची. ऐकूयात तर झीशान खान यांनी गायलेला राग रागेश्री.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात झीशान खान यांनी गायलेला राग रागेश्री ऐकलात. त्यांना तबला साथ होती भूषण परचुरे यांची आणि हार्मोनियम साथ होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकला. मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नभोनाट्य मालिका. शीर्षक सारथी. लेखक जयंत कोरगावकर. सादरकर्त्या नेहा खरे.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य सारथी. लेखक जयंत कोरगावकर. सादरकर्त्या नेहा खरे.

0: आई, अहो आई।
1: काय करत ना
0: आई? हो जुई कुठे आहे आणि काय करते ती?
1: का ग इतक्या घाईघाईने का विचारते?
0: अहो मी तिच्यासाठी ना एक सुंदर बाहुली आणली, तिला ती दाखवल्यावर मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा म्हणून विचारते कुठे गेली।
1: अगं जुई तुझी वाट पाहून झोपली का आताच?
0: झोपली?
1: होय अगं बिचारी तुझी वाट पाहत होती कितीतरी वेळ, खिडकीत आपली उभीच होती बघ, 5-5 मिनिटांनी मला विचारायची आजी आई केव्हा येणार। मग मीच तिला म्हटलं, जुई तुझी झोपायची वेळ झाली आता, तू झोप जा। आणि मग बिचारी कंटाळून झोपली।
0: जेवली नव्हती ती?
1: हो जेवली ग, वरण भात बटाट्याची भाजी। नाही जेवताना म्हणाली, आजी मला पापड पाहिजे। मी सारं भरवलं हो तिला।
0: अहो आई आज ऑफिसमध्ये ना खूप काम होतं, मला बाहेर पडायलाच उशीर झाला। साहेबांना सर्व अकाउंट्स आजच पूर्ण करून हवी होती
1: अगं, पण
0: त्यासाठी सगळ्यांना लेट बसवलं होतं म्हणून मला दुकानात जायला उशीर झाला। आई ही बाहुली बघून ना जुई नक्की खुश झाली असती। बाहुली घेऊन अगदी आनंदाने घर भर नाचली असती। अहो बघा ना किती छान बाहुली येते
1: बघू तरी। वा वा वा, खरंच ग छान बाहुली आणलीस हो तिला।
0: छान आहे ना?
1: अगदी फारच छान आहे। हे बघ आता हे बॉक्स असंच कपाटात ठेव,
0: हो
1: सकाळी उठल्यावर दाखव हो तिला।
0: हो
1: आता खूप उशीर झालाय, आपण जेवण घेऊया।
0: हो चला। यांचा काही फोन आला होता का?
1: हो प्रभाकर जेवायला येणार नाहीये म्हणून फोन आला होता त्याचा, प्रयोगानंतर त्याला पार्टी आहे, तुम्ही जेवून घ्या म्हणाला।
0: बर।
1: हे बघ रत्ना, रागावणार नसशील तर एक सांगायचं होतं तुला।
0: सांगा ना। अहो त्यात रागवायचं कशाला?
1: नाही हे पा रत्ना, म्हणजे असं आहे, तू माझी सून असलीस ना तरी कदाचित तुला मी सांगितलेलं आवडणार नाही, रागावणार तर नाहीस ना?
0: नाही हो आई, सांगितलं ना एकदा खरंच नाही रागवणार, सांगा तुम्ही।
1: अगं जुईला हल्ली या निर्जीव खेळण्यापेक्षा अलीकडे तुझा सहवास हवा असतो, सारखी बघ तुझ्याबद्दल विचारत असते। आता तूच मला सांग, दिवसभरात तिचे लाड करायला, तिच्याबरोबर खेळायला बोलायला तुला किती

0: ती गोष्ट सांगून झोपवावं असं तिला वाटतं आणि ते स्वाभाविक आहे ना ग. बिचारी रोज रात्री आई केव्हा येणार म्हणून अगदी वाट पाहत असते आणि मग कंटाळून झोपते. सकाळी तुझा 8 वाजेपर्यंत ऑफिसला जाण्याची वेळ होते तुझी. मला खूप वाईट वाटतं हो.
1: मला कळत नाही का ते आई, अहो पण मी जाणून बुजून करते का हे सगळं, आणि सध्याच्या परिस्थितीत मी नोकरी सोडून घरी बसणं योग्य आहे का?
0: अगं पण
1: त्यातून माझी प्रायव्हेट सर्व्हिस, साहेबांची मर्जी सांभाळी तरच पुढचं प्रमोशन मिळणार, आणि ह्यांची नोकरी म्हणजे नाटकातली, कधी काम असेल तर कधी नसेल, न वेळेचं बंधन ना वेळेवर वेतन, आळबावरचं पाणी सगळं. आता तुम्ही सांगा, आता मी काय करू?
0: मी तरी काय सांगू रत्ना, हे बघ पण वारा येईल तशी पाठ फिरवायला हवी हो.
1: खरंच आहे आई, तुमचं झालं असेल ना तर उठा तुम्ही, आवडते मी सगळं, जा झोपा तुम्ही, दमला असाल दिवसभर.
0: जाते.

0: अरे उठली का सोनुली माझी, आम्ही एका माणसासाठी छान छान भावली आणली आहे, आणू तुला दाखवायला? ए सोनुले, आईशी गट्टी पू केलीस? बोलायचं नाही का आई बरोबर?
1: नाही.
0: ए वेडा बाई, असं रागवायचं नाही हा आईवर. शाणी आहेस ना तू, चल ब्रश कर आणि हे दूध पी, आणि टोस्ट पण ठेवला ना तूही घे. मी की नाही तुझ्यासाठी छान छान भावली आणले ना, ती घे आणि खेळत बस तिच्या बरोबर. ये राजा, मी भरवू का तुला?
1: नको.
0: जुई, ऐकणारच ना तू माझ? जुई आता मात्र मार खाशील तू. उठतेस की नाही? उठ अगोदर का क्षणी आणू एक.
1: मला आजी पाहिजे दूध पाजायला, तू नकोस.
0: अगं पण तुला सांगितलं ना आजीला बरं नाहीये, आणि तिला कशाला त्रास द्यायचा आता, ती झोपली अजून.
1: नाही, आजीला सांग.
0: जुई तुला सांगितलं ना आजी झोपली अजून बरं नाहीये तिला.
1: मला तू नकोस, आजीच पाहिजे.
0: जुई असं हट्ट करायचं नाही, एक मुस्कटात दे ना. ऐक अगोदर, तू ऐकत नाही अजिबात कुणाचं. जुई
2: अगं, अगं रत्न, अगं का रडते जुई? तू मारलंच वाटत तिला.
0: अहो माझ्यातून दूध प्यायचं नाही म्हणते ती.
2: थांब हा. ए जुईले, ये मी पाजते हा माझ्या लाडकीला. ये ग बाई, ये जुई. ए जुई, तू शहाणी आहेस की नाही? मग असा हट्ट करायचा नाही हा. आई पण आपलीच आहे की नाही? थांब, तुझे डोळे पुसते. इतकं रडायचं कशाला ते? हा
0: अयो, तुम्ही कशाला उठून आलात? डॉक्टरांनी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितले ना, जा बघू पडा तुम्ही जरा वेळ.
2: अगं आता माझी विश्रांती वर गेल्यावरच हो. दे तो दुधाचा कप दे पाहू माझ्याकडे.
0: घ्या. तुमच्या या अशा लाडामुळेच ती अशी हट्टी झाली, अजिबात कुणाचं ऐकायला नको तिला.
2: अगं रत्ना, हे लाड नाही, प्रत्येक आजी आपल्या नातवंडासाठी जे करते ना तेच करते मी. अगं तुम्ही दोघं नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडता, म्हणजे मग तिला माझाच आधार असतो ना. तिची काळजी मलाच घ्यायला हवी ग. तिला हवं नको ते, तिचं दुखलं खुपलं माझ्याशिवाय कोण पाहणार आहे? त्यात मी कसले तिचे लाड करते?
0: आम्ही नोकरी करतो म्हणून जुईचं तुम्हाला सगळं करावं लागते, त्याचा त्रास होतोय तुम्हाला हे कळतंय मला. आपण तुम्हाला घर बसल्या सगळं मिळतंय ना. अगं काही कधी उन्हं पडून दिलं आम्ही त्याच्यामध्ये?
2: अगं रत्ना, अगं उगाच काय काहीतरी डोक्यात राग घेऊन बोलतीयस? मी तुला असं कधी म्हटलंय का? अगं उलट तिचं मी किती आनंदानं आणि कौतुकानं करते ना. अगं आज तुला काय झालंय तरी काय? कसं बोलवतं तुला असं सुनबाई? 5 वर्षात हीच का तू माझी पारख केलीस?
0: जाऊ दे, बोलत बसत आणखीन उशीर होईल, आधीच झालं. आई येते मी.
2: परमेश्वरा, हे म्हातारपण खरोखरच वाईट रे. दुसऱ्याच्या उंचळीनं पाणी प्यायचं, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं. देवा रे देवा, असल्या या जीण्याचा काय अर्थ रे देवा? म्हणून म्हणते म्हातारपणी कुणाचं मिंध राहण्याचं दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ देऊ नकोस रे देवा.
1: आजी, तू एकटी काय बोलतेस? देव बाप्पाला काय सांगतेस? आई तुझ्या रागावून गेली म्हणून तुला वाईट वाटलं का ग?
2: नाही ग बाळा.
1: आजी, आता नाही हा मी पुन्हा कधी हट्ट करणार.
2: शाबास, शहाणी माझी सोनुरी.

0: पण आजी मला सांग ना, तू देवबाप्पाला काय ग म्हणालीस?
1: काही नाही ग, काही म्हटलं नाही.
0: नाही कसं, तू खोट सांगते.
1: नाही ग बाळा.
0: सांग ना आजी, नाही तर मी तुझ्याशी कायमची कट्टी फू.
1: अग जुई, आता तर तू म्हणालीस ना हट्ट करणार नाही म्हणून, विसरलीस एवढ्यात?
0: मग तू सांगत का नाहीस? बर, मी तुझ्याशी कट्टी फू नाही करणार. आता सांग ना.
1: अग मी देवाला म्हटलं, माझ्या जुईला लवकर मोठं कर, तिला चांगली बुद्धी दे, भरपूर आयुष्य दे. आणि
0: खोट
1: खोट,
0: मी ऐकलं सगळं.
1: काय
0: तू हळूहळू काय बोललीस ते, मला फसवू नकोस.
1: लबाडे, तू मला फसव.

0: आई काय गं बेटा, आई संध्याकाळी लवकर येशील?
1: हो नक्की येईन, हा लवकर नक्की येईन लवकर तुझ्यासाठी.
0: बाबा बाबा तुम्ही पण लवकर या ना.
2: बर बर.
1: तुई आजीला अजिबात त्रास द्यायचा नाही,
0: नाही
1: शाण्यासारखं वागायचं ना राजा. येऊ मी?
0: हो आई लवकर ये. हा
1: हो लवकर येते राजा, आई येते मी.
0: आजी आजी आज की नाही आई बाबा लवकर येणार.
3: हो का?
0: हो मला सांगितलंय तसं त्यांनी.
3: मग मज्जा आहे का माणसाची? पण झोपायचं नाही हा लवकर.
0: नाही झोपणार, झोप आली तरी खुर्चीतच बसून राहणार.
3: हे वेडा बाई, आज अजून भूक लागली नाही का?
0: लागली तर दे ना खायला काहीतरी.
3: हा घे शिरा घे, हा गरम गरम आहे, मी भरवू?
0: नको मी फुंकून खाईन.
3: अगं शिरा खाल्ल्यावर ना आणि आपण मग थोडासा अभ्यास करूया. हा
0: आजी आता मला वाचता येतं?
3: हो
0: दाखव असून.
3: आधी तो शिरा संपवा पाहू, शिरा संपवा.
0: हा बघ हा बघ संपला. मी पुस्तक आणते. हा हे बघ, गाय दूध देते ती एक देवता आहे, तिला गोमाता म्हणतात.
3: वा वा वा छान वाचायला लागली सो जुई तू. पण जुई आज देवाला नमस्कार करायला विसरलीस का ग तू? केलास नमस्कार?
0: नाही
3: ना. जा पाहू आधी. हे बघ डोळे मिटून मनातल्या मनात देवाला काय सांगशील?
0: सांगेन की माझी आजी मला खूप आवडते, तिला भरपूर आयुष्य दे.
3: हातवेडे असं नाही सांगायचं, देवाला सांगायचं मला म्हणजे तुला हा चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सुख दे, सांगशील ना?
0: हो.
3: अगं अगं हे काय जुई, अगं माझ्याकडे काय पाहतेस? समोर त्या देवाकडे पहा.
0: मी बघते देवाकडे पण तुला कसं कळणार, म्हणून मी तुझ्याकडे बघते.
3: वेडी ग वेडी, काय सांगितलंस देवाला मग तू?
0: मी देवाला सांगितलं माझ्या आजीला सुखी कर, तिला रडू येऊ देऊ नकोस. मी हट्ट करणार नाही, तिला अजिबात त्रास देणार नाही.
3: कमाल आहे बाई तुझी, कुणी का शिकवलं तुला एवढं असं बोलायला?
0: तूच नाही का?
3: मी
0: मला छान छान गोष्टी सांगतेस, कसं वागायचं ते शिकवतेस, म्हणून मी तसं देवाला सांगते.
3: बर बस आता इथे मी तुला पोळी भाजी बनवते. हा आत्ता कुंदा येईल बघ. ती बघ आलीच, जा तोंड धुवून ये पाहू. कुंदा ए कुंदा, सांभाळून ने हिला. जुई आणि तू पण सावकाश जाग.
0: हो
3: धावू नकोस हा रस्त्या.
0: नाही नाही
3: नीट जा.
0: टाटा जी
3: टाटा.

0: प्रभाकर, प्रभाकर, अरे हे काय चालवलंयस तू? अरे आज पुन्हा दारू पिऊन आलास?
1: यस।
0: अरे हे कसलं वागणं, तुला शोभत नाही हे। अरे तू एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्माला आलायस। अरे आजपर्यंत खूप सहन केलं रे बाबा, ही तुझी नाटकं आता पुरी झाली। अरे अशा या व्यसनानं तू स्वतःचा नाश करशीलच रे, पण भरल्या संसाराची धूळधाण करशील बाबा, समजलं का?
1: चुप, म्हातारे खूप बोललेली आहेस तू। अगं किती वटवट करशील, हा फुकटचं घ्यायला मिळतंय म्हणून मी चालली मस्ती तुला, मला ठाऊक आहे खूप बोललीस, आता गप्प बस। नाही तर
0: काय करशील रे, अंगावर हात टाकशील ना?
1: हो
0: मार मला, त्याचीच मी वाट पाहते। अरे खूप बोललीस, अरे चांगलं तेच सांगितलं ना तुला। अरे आशा, या अशा तुझ्या वागण्यानं त्या कोवळ्या मनावर चांगले संस्कार होणार रे कसे? रत्नाला तिच्या नोकरीमुळे वेळ नाही, आणि तू हसा नाटक्या दारुड्या।
1: ए आई बघ, आई असलीस ना हे वाकडं तिकडं ऐकून घेणार नाही, मी प्रतिष्ठित माणूस आहे।

0: मुकाड्याने तोंड आवड सांगून ठेवतोय. हा
1: कोण वावग बोललं? कोण रे बोललं तुला वावग?
0: तू तू
1: मी बोलले
0: हो.
1: अरे दारू पिणाऱ्याला दारुड्या नाही म्हणायचं तर काय म्हणायचं सांगशील का?
0: दारू प्यायला काय मला कुणाच्या बापाची भीती आहे काय? काय पण करीन मी.
1: तुझ्या बरोबर लागण्यात अर्थ नाही. हे बघ आता तूच मुकाट्यानं गप्प बसायला काय घेशील तेवढं सांग.
0: पैसे दे.
1: हा पैसे?
0: हो.
1: अजून दारू प्यायला?
0: येस.
1: हे काय रत्ना? काय ग तू आज ऑफिस मधून लवकर आलीस?
2: आई बरं वाटत नाहीये मला.
1: का ग?
2: डोकं ठणकते नुसतं.
1: मग मी बाम चोळून देऊ का डोक्याला?
2: आई बाम ने हो डोकं थांबेल पण मनाची व्यथा कशी थांबेल?
1: म्हणजे काय झालं तरी काय? अगं सांग तरी.
2: अहो 4 महिन्यापूर्वी ह्यानी कोणाचे तरी 5,000 रुपये उसने घेतले होते.
1: काय?
2: हो. आणि ते वेळेवर परत केलेले नाहीयेत म्हणून तो माणूस माझ्या ऑफिसमध्ये आला होता आज.
1: ऑफिसमध्ये?
2: हो. काय वाटेल ते बोलला.
1: अगो भाई
2: 4 लोकांसमोर माझा अपमान केला त्यांनी. त्यांच्यासमोर मला इतकं शरमल्यासारखं झालं की मला ऑफिसमध्ये बसवे ना म्हणून मी रझा टाकून घरी आले.
1: आता मात्र हद्द झाली हो याच्या वागण्याची. अरे प्रभाकर कशासाठी लोकांचं कर्ज घेतलं होतंस रे? दारूसाठीच ना?
0: हो दारूसाठीच घेतलं होतं. हिच डोकं दुखते पण कशाला बोलते जास्तीच? काय म्हणणं तुझं ग?
1: अरे अरे बाबा पाहिलंस रत्ना हा असा उलट बोलतोय मला मग आजपासून.
2: प्रभाकर अहो मला एका शब्दाने तरी सांगायचं होतं तुम्ही. मी त्यांचे पैसे वेळेवर पोचते केले असते.
1: नाही तर काय?
2: कोण कुठला माणूस ऑफिसमध्ये मग येतो काय? माझा 4 लोकांच्या देखात अपमान करतो काय? माझ्या मनाला काय वाटलं असेल त्यावेळी याची कल्पना आहे का तुम्हाला जरा तरी? तुम्ही शेण खाल्लं आणि मला ऐकून घ्यावं लागलं सगळं.
0: तुझा अपमान कोणी केला त्याचं फक्त नाव सांग. दोन जाऊन कानाखाली नाही मारल्याचं नावाचं प्रभाकर नाही सांगून.
2: पुरे आता थांबा. काही बाहेर जायची गरज नाहीये. ते झालं ते होऊन गेलं. आता तरी शाणेवा नीट वागा जरा.
1: रत्ना अगं माणसाला ना एकदा का व्यसन जडलं ना म्हणजे ते सुटणं कठीण असतं हो.
2: खरंय.
1: सगळी ही भिकेची लक्षणं आहेत ह्याची. अरे सोन्यासारखी तुझी लेक बायको असताना ही असली अवस्था तुला कुठून रे सुचली?
0: लागली लागलीच का परत ट्यू ट्यू करायला?
1: रत्ना तुझा नवरा नशापाणी करून आलाय. मला घराबाहेर चालती हो म्हणतोय. माझं तरी म्हातारीचं काय अडलंय. मी जाईन माझ्या रस्त्यानं. सांभाळा तुमचं तुम्हीच.
2: आई अहो तुम्ही तरी असा विचार करू नका.
1: अगं
2: त्यांच्या वतीने मी क्षमा मागते तुमची.
1: अगं जिथे माझा पाण उतारा होतोय तिथे मी कशाला गराहू?
2: आई
1: इतके दिवस गप्प होते सारं सहन केलं ते त्याची मुकलीसाठी हो. तिने लावलेला लळा तोडवत नव्हता म्हणून तर केव्हाच निघून गेलेच ते.
0: एवढी गमेंट आहे तर कुठे जाणार होते?
1: मस्त जाणार होते त्याची पंचायत तुला कशाला रे? मी तिकडे धर्मशाळेत राही नाही तर एखाद्या आश्रमात जाईन. पण रत्ना आता मला ह्या घरात राहणं अशक्य आहे बघ. तुमचा संसार आता तुम्हीच सांभाळा बाई.
2: आई अहो तुम्ही असा आततायपणा करू नका. मी तुमच्या पुढे पदर पसरते. आमच्यासाठी नाही निदान जुईसाठी तरी घर सोडून जाऊ नका.
0: रत्ना डार्लिंग ती जाते तर जाऊ दे तिला बाहेर. काही गरज नाहीये मला तिची. जुईसाठी मी 56 मोलकरणी आणून उभ्या करीन इथे तिच्यासाठी.
2: तुम्ही गप्प बसा हो.
3: आजी
2: काय बोलते आजी? तुम्हाला तरी शुद्ध आहे का नुसतं बराळायचं फक्त?
0: काय काय तरी
3: आजी? बाईंनी आज आम्हाला छान छान गोष्ट सांगितली. मी सांगू तुला
2: जुई? राजा अगं आजी आपल्यावर रागवली. आपल्याला सगळ्यांना टाकून जाणार आहे ती. तू सांग बघू तिला जाऊ नकोस म्हणून. ती ना आपलं घर सोडून जाणार आहे. राजा सांग जाऊ नको म्हणून तिला.
3: आजी आजी तू कुठे चाललीस मला सोडून? जाऊ नकोस ना.
0: कार्टे सोड तिचा पदर. सोड म्हणणं ना.
2: प्रभाकर तू
0: जाऊ दे तिला कुठे जायचं असेल तिकडे.
3: आजी आजी माझ्यावर रागावलीस का ग तू? मी आता कसला हट्ट करणार नाही. तू जाऊ नकोस ना ग. तू गेल्यावर मला गोष्ट कोण सांगणार? चांदोबाचं छान छान गाणं कोण म्हणणार ग?
1: तुझे बाबा आहेत ना ग बाई त्याला सांग. हा तुझा दारुड्या बाप मला घरातून जा सांगतोय. त्याला नकोशी झाली मी आता.
3: आजी आजी तू गेल्यावर मला गुदगुल्या करून आंघोळ कोण घालणार?
1: या तुझ्या बाबालाच विचार.
3: आजी मी तुला नाही जाऊ देणार अशी धरून ठेवणार.
0: ऐकायची नाही कार्टी अशी. हिला हिला दोन कानाखाली वाजवल्याशी होणार नाही. ये इकडे.

0: लहान अहो काय करत आहे एवढं मारतात का मुलाला अहो बेशुद्ध पडले ती आई जरा पाणी आणाव काय करू मी आता अहो डॉक्टरांनी तरी बोलवा काय बघता माझा थोबाड जरा आणा ना डॉक्टरांना बोलून जुई बाळा काय होत
1: जुई एक मुस्कटात मारे ना तुझ्या
0: अहो अहो जागे झालात का उठा उठा जागे झालात का तुम्ही
1: हो पण का उठवतेस इतक्या लवकर मला
0: अहो केवढ्या मोठ्याने किंचाळात तुम्ही घाबरले ना मी
1: कोण मी
0: हो
1: काहीतरी काय सांगतेस
0: घ्या आता विचार आहे ना
2: अरे अगदी लहान मुलासारखा ओरडला असो
0: मग काय
2: ही जुई सुद्धा केवढी दचकली नाही का
1: म्हणजे मला हे एक भयंकर स्वप्न जे पडलं होतं तेच असावं हे अगं रत्ना आपला संसार उद्ध्वस्त करणार आपल्या आईची आपल्यापासून ताटातूट करणार असं ते स्वप्न होतं बघ जुईला मी त्या स्वप्नामध्ये इतकं मारलं की ती बेशुद्ध पडली आणि तेव्हा मी किंचाळलो असेन बर जुई कुठे आहे
0: अहो ही काय इथेच तर बसली दूध पिते
2: पण काय रे प्रभाकर स्वप्न काय पडलं ते तरी सांगा मला
1: तसं काय विशेष नाही ग अगं काय झालं माहितीये का की काल प्रयोग फार उशिरा संपला उशिरा घरी येऊन झोपलो आणि पहाटे पहाटे डोळा लागला त्यावेळेला जे स्वप्न पडलं ना ते मात्र भयंकर होतं बघ
2: अरे तेच तर मी विचारते ना काय पाहिलं स्वप्नात
1: ते मात्र विचारू नकोस उगाच मन कलुषित व्हायला ते कारणीभूत व्हायचं
2: म्हणजे
1: आई एवढंच सांगतो बघ तुला माझ्याकडून तुझा कधी अपमान झाला कधी चुकून मी रागाने वेडवाकडे बोललो तर मनाला लावून घेऊ नकोस ताबडतोब विसरून जायचं बघ
2: म्हणजे हे बरं आहे बाबा तुझं कुत्र्याला भाकरी दाखवायची आणि तो जवळ आला की त्याच्या तोंडावर फटका मारायचा तसंच सांगतोयस तू अगदी नाही रे मी काहीही मनात ठेवणार नाही उगाच तुझी मस्करी केली झाल
1: आई आणखी मी एक तुला सांगतो ते ऐक मी जरी नाट्यसृष्टीमध्ये असलो ना तरी दारूला कधी मी स्पर्श केलेला नाही आणि करणारही नाही
2: अरे मला माहित नाही का ते
1: अगं ज्याला संसारातलं हित समजत नाही मर्म ओळखता येत नाही तो सुखाचा संसार कसा करणार त्याच्या संसाराचा रथ भरकटला म्हणूनच समजायचा
2: शाबास प्रभाकर इतकी वर्ष नाटकातून भूमिका करतोयस त्यातल्या कुठल्या तरी नाटकातला हा संवाद तुला आज उपयोगाला पडला हो
1: नाही नाही आई नाही हे संवाद नाहीयेत
2: नाही
1: माझ्या अंतःकरणातून उमटलेले हे शब्द आहेत आई आमच्यापेक्षा तुझा लळा जुईला अधिक आहे तुझी पण तिच्यावरती तेवढीच माया आहे आणि खरं म्हटलं ना तर बालकांना आई वडिलांपेक्षा त्यांचे आजोबा आजीच चांगले वळण लावत असतात त्यांच्यावरती चांगले संस्कार करत असतात
0: हे मात्र खरं अहो पण त्यांना आजी आजोबा असले तर शिवाय घरात एकत्र कुटुंब पद्धती असली तरच हे सगळं शक्य आहे
1: अर्थातच अगं आजी आजोबाच आपल्या नातवंडांची आई वडिलांपेक्षा सुद्धा अधिक काळजी घेत असतात
2: खात्री आहे का बाबा तुझी
1: होय अगं तुझ्यासारखी मूर्तिवंत आजी साक्षात उभी असताना खात्री कसली विचारतीये
0: प्रभाकर एवढा जबरदस्त परिणाम करणारं स्वप्न कुठलं होतं ते अजून नाही सांगितलेलं
1: रत्ना स्वप्न काहीही असो पण काही स्वप्न भविष्याची सूचना करणारी असतात
0: एकंदरीत या स्वप्नाचा तुमच्या मनावर भलताच परिणाम झालेला दिसतोय अगदी किंचाळी मारेपर्यंत
1: अगं हसतेस काय
0: हसू नाही तर काय करू स्वप्नाचा इतका विचार करणारे तुम्हीच मला पहिले भेटलाय
1: अगं मग त्यात वाईट काय झालं तू मला सांग हा आपण दिवसभर बाहेर असतो आई जुईचं सगळं कौतुकानं करते तिला चांगलं वळण लावते
0: हो
1: मग आईचा मान आपण नको का राखायला
0: हो ना खरंच आहे पूर्वजांची पुण्याई म्हणा किंवा आमचं नशीब म्हणा म्हणूनच तुम्ही आम्हाला भेटलाय
2: अगं किती स्तुती कराल माझी हा आज ठरवलंय तरी काय दोघांनी अगं घरोदारी नातवंड आली आहेत आणि आज्या देखील आहेत हो बाकी तू सुद्धा अगदी नाटक्याची बायको शोधतेस हा
0: आई अगदी खरंच मनापासून बोलतीये मी अहो नाटकातले संवाद नाहीयेत हे आम्ही तुम्हाला कधीही अंतर देणार नाही तुम्ही आम्हाला अगदी कायमच्या हव्या आहात
2: अगदी यमाकडून आमंत्रण आलं तरी
0: हे काय हो आई भरल्या घरात असं अशुभ बोलायचं असतं का कधी आम्हाला सगळ्यांना तुम्ही खूप खूप वर्ष हव्या आहात
2: अगं पण ते का माझ्या हातात आहे जोपर्यंत या कुडीत प्राण आहे जोपर्यंत हातपाय धड आहेत तोपर्यंत मी तुमचीच आहे हो अगदी वय झालं ना तरी देखील
0: आता कसं बोललात
2: पण रत्ना तुम्ही दोघं संसाराच्या रथाची दोन भक्कम चाकं आहात हो आणि ती असताना माझी काय गा आवश्यकता
0: असं कसं म्हणता आई अहो तरच सुरक्षित चालायला सुद्धा सारथी असावा लागतो अर्जुनासारखा
2: वा वा वा

0: म्हणजे मी तुमच्या रथाची सारथी वाटत.
1: होयच मुळी. कारण आई, त्या रथाला सरळ आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी वडीलधाऱ्या माणसांच्या सहाय्याचे आणि आशीर्वादाचे लगाम त्यांनी धरायचे असतात.
0: पाहिलंच रत्ना, हा पुन्हा संवाद फेकायला लागला.
1: काय ग आई?
2: नाही हो आई, अहो जे खरं आहे ना तेच सांगितलंय त्यांनी. तुम्ही वयानी, मानाने आणि अनुभवानेही मोठे आहात. आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून तुम्ही किती कष्ट घेतायत हे आम्हाला माहिती नाही का आई. तुम्हाला एक सांगू.
0: काय ग?
2: मी सुद्धा कधी तुम्हाला रागाच्या भरात काही बोलले असेन, तुमचा अपमान केला असेल ना, तर तो क्षणिक असतो असं समजा. अहो नंतर माझ्या मनात काहीही नसतं. तुम्हीही मनात काही ठेवू नका. तुमची सून म्हणून नव्हे तर लेख म्हणून समजा.
0: अगं रत्ना, असं वाईट वाटून घ्यायचं नाही. हे बघ, तूच मगाशी म्हणालीस ना की भरल्या घरात रडायचं नाही म्हणून. पुष्प, ते डोळे आधी पुस. अगं वेडे, अगं मी तुमचीच आहे. तुम्हाला सोडून मी अगदी कुठे जाणार नाही हो. अगं मी जशी तुम्हाला हवी आहे तसे तुम्ही मला हवेच आहात की. अगं झाडाला फुलं फळं असल्याशिवाय का शोभा असते. पुस डोळे, पुस पाऊ जा. आणि रत्ना, तुम्ही दोघही जेवून घ्या ते जा.
3: आजी, आईला रडू का गालं?
0: काही नाही ग, अगं तिच्या डोळ्यात ना कचरा उडाला असता.
3: खोट सांगतेस तू. तुम्ही सगळे भांडत होतात ना?
0: नाही ग बाळा, भांडण कसलं, आम्ही बोलत होतो झालं.
3: नाही कसं, तू किती मोठमोठ्याने बोलत होती.
0: अगं लबाडे, म्हणजे इतका वेळ तू गुपचूप ऐकत होतीस तर.
3: पण आजी, मला काहीच समजलं नाही. तुम्ही काय बोलत होतात सांग ना.
0: अग तुला काय सांगू बाळा, माझं डोकं.
3: नको सांगू जा, मी लहान आहे ना म्हणून तुम्ही सांगत नाही मला. कट्टी फू तुझ्याशी.
0: ए वेडा बाई, ए जुईले. अग ए वेडे, इकडे ये, ये इकडे. तुझ्या कानात सांगते बघ, कुणाला सांगायचं नाही. हा कर इकडे कान. अगं तुझे आई बाबा उद्यापासून तुझ्यापेक्षाही लहान होणार, कळलं का? तुझ्यासारखं मी त्यांना चहा कॉफी फुंकून देणार आणि छान छान गोष्टी सांगणार.
3: खोट.
1: अरे वा, काय गुलगुलू चाललंय आजीचं आणि नातीचं. रत्ना बघ तरी, अगं आपली जुई आजीला किती बिलगून बसलेली आहे.
2: ए जुई, ये बाळा, हे बघ तुझ्यासाठी ताट वाढून आणलं. आजीला जाऊ दे राजा, फराळ करायचा नाही तिला अजून. आज उपास आहे आजीचा. ये तुला भरवते मी. ये बाळ.
3: जरा थांब बाई, मला आजीला एक विचारायचंय.
2: बर
3: आजी. या दोघांनी तुझं उद्यापासून ऐकलं नाही तर तू त्यांना पट्टीने मारणार?
0: हो तर हो, तुझ्या दप्तरातली पट्टी घेणार आणि मारणार.
3: आई, हे भावली किती छान आहे ग.
2: आवडली ना तुला?
3: हो. ए चिमुरडे, ऐकलंस ना आजी काय म्हणाली ते? तू सुद्धा उद्यापासून माझं ऐकलं पाहिजेस. तू पण खूप हट्ट करतेस हा. आता ऐकलं नाहीस ना तर मी ही पट्टी काढेन. लाड चालणार नाही सांगून ठेवते.

0: श्रोते हो, आत्ताच आपण सारथी हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते जयवंत कोरगावकर, सहभागी कलाकार सुषमा हिप्पळगावकर, नीता फाटक, दीपक वेलणकर आणि सुहास परांजपे, सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण DTH प्रसारणात नभोनाट्य सारथी ऐकलत. लेखक जयंत कोरगावकर आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 12:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची ही रचना, वसंत पवार यांचं संगीत, चित्रपटाचं नाव आहे धागा जुळला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात, रचना दादा कोंडके यांची, संगीत राम लक्ष्मण यांचं. चित्रपटाचं नाव आहे तुमचं आमचं जमलं.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. मुक्ता या चित्रपटातलं जयश्री शिवराम यांनी गायलेलं. गीतकार नाधो महानोर, संगीतकार आनंद मोडक.

श्रोते हो, कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत लीलाव या चित्रपटातलं, श्रीधर फडके यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांची रचना, संगीतकार श्रीधर फडके.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अजय झणकर यांची रचना, आनंद मोडक यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे सरकारनामा.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. मध्यरात्रीचा 1:01 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकूयात अतुल शर्मा.

मायांचं बासरीवादन राग चंद्रकंस. मध्यलयकत रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची. ऐकूयात तर अतुल शर्मा यांचं बासरीवादन राग चंद्रकंस.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अतुल शर्मा यांचं बासरी वादन ऐकलं, राग चंद्रकंस. त्यांना तबला साथ होती संतोष मिश्रा यांची. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत होवो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत. बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
3: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 1.

0: दादा मला कंटाळा आलाय रे.
1: मला पण.
0: चल ना काहीतरी खेळूया.
1: दोघच काय खेळणार ग सई.
0: ते पण खरंच आहे.
1: सारे पळालेत गावाला.
0: सुट्टी सुरू झाली ना म्हणून.
1: आपण मात्र कुठेच गेलो नाही.
0: आत्या मामा सगळे इथंच तर येणार.
1: हो ना.
0: अरे स्वातीला म्हटलं मी.
1: काय म्हणून?
0: खेळायला ये म्हणून.
1: मग आता काय झालं?
0: ती नाही म्हणाली ना.
1: पण का ते?
0: अरे तिला उन्हाचा आई सोडत नाही.
1: आपली पण अवस्था तशीच.
0: ए आपण राज्य कुणावर येतंय ते बघूया का?
1: दोघातच खेळायचं.
0: अरे निदान राज्य कुणावर येतंय तेवढं तरी बघूया.
1: ए मी बघणारा.
0: बर बाबा तू बघ.
1: अरिंग मिरिंग लवंगा चिरिंग चिरता चिरता डुगडुग बाजा गाई गोप उतरला राजा.
0: ये मी उतरले तुझ्यावर राज्य.
1: हो हो पण खेळायचं काय?
0: तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हक मूप.
1: हक मूप म्हणजे
0: हरदासाची कथा मूळ पदावर.
1: खरंय पण मूळ प्रश्न काही सुटत नाही.
2: कसला प्रश्न पडलाय माझ्या बाळांना?
0: फार गंभीर प्रश्न आहे.
1: अति गंभीर.
2: बाई ग काय झालंय का एवढं
1: मोठ प्रश्नचिन्ह?
0: वाढत जाणार.
1: झूम केलं की वाढत जात ना अगदी तसं.
2: मला समजेल अशा भाषेत बोलाल का?
1: आई तुला आम्ही बोलतोय ते शब्द कळत नाहीयेत का?
2: अरे शब्द कळतायत पण अर्थ नाही ना कळत.
0: म्हणजे ग?
2: तुमच्या पुढे गंभीर प्रश्न उभा आहे हे कळलं.
0: हा मग?
2: पण तो गंभीर प्रश्न कोणता ते नाही कळलं.
1: फार गंभीर आहे ग तो.
2: बापरे.
0: अगं घाबरू नकोस ग.
1: पण प्रश्न गंभीरच आहे.
2: ए फाजीलपणा पुऱ्या तुमचा. आता कोड्यात नका बोलू बरं.
0: ए आई रागवू नको ना.
1: थांब सांगतो.
0: आम्हाला कंटाळा आलाय.
2: जळलं मेलं लक्षण तुमचं?
0: अगं खरंच कंटाळा आलाय.
2: कधी येत नाही ते कंटाळा तुम्हाला?
0: नेहमी येतोच ग.
1: पण आज जरा जास्तच आलाय.
2: तो कशामुळे?
1: खेळायला कोणी नाही ना.
2: अरे मग पुस्तक वाचा. खंडीभर पुस्तक आहेत घरात.
0: सगळी पुस्तकं वाचून संपलेत.
1: पाठ झालीयत.
2: अरे मग कुणाला तरी खेळायला बोलवा.
0: अगं मोठं प्रश्नचिन्ह हेच तर आहे.
1: सगळे गावाला गेलेत.
3: सई. अगं सई.
0: कोण आहे?
3: अगं मीच आहे दार उघड.
0: अय्या उशे तू.
1: वा म्हणजे रवी पण असणार.
3: हो हो रवी पण आलाय. क्षमा पण आलीय. आणि शशी पण आलाय.
0: हुर्रे आता धमाल होणार.
1: अरे पण तुम्ही गावाला गेला होतात ना रवी. तू तर कालच म्हणालास की 60 दिवस येणार नाही म्हणून.
4: बरोबर आहे दादा तुझं. 60 दिवस येणारच नव्हतो.
3: पण नाईलाजांना यावं लागलं ना.
0: का बरं?
2: अरे पण तुम्ही गेला होतात तरी कुठे?
3: अगं काकू आम्ही पुण्याला गेलो होतो.
2: बरं मग परत का बरं आलात?
3: अगं ज्या कामासाठी गेलो होतो तेच काम होणार नाही असं कळलं. मग काय आमचं पार्सल साभार परत.
2: आज ना तुम्ही सगळे जण असं कोड्यात अर्धवट का बोलताय ना मला खरंच कळत नाहीये. हा
4: काकू थांबा मीच सांगतो तुम्हाला.
2: सांग बरं.
4: आमची ही सहल ना कोणालाच आम्ही नीट सांगितली नव्हती बघा. याचं कारण आम्हाला आमच्या मित्रांना चकित करायचं होतं.
3: रवी सरळ सरळ सांग ना.
4: तेच तर सांगतोय ना जरा धीर धर. हा तर काकू आम्ही पुण्याला जाणार होतो. ते एका निवासी शिबिराला बाल नाट्याचं शिबिर होतं. ते 60 दिवसांच्या या मस्त शिबिरात आम्ही नाट्यकला शिकून मित्रांना आश्चर्यचकित करणार होतो.
1: मग माशी कुठे शिंकली म्हणायची?
4: अरे शिबिर घेणारेच आजारी पडले.
3: शिबिर रद्द.
4: मग आई बाबा मामाला म्हणाले आमच्या वानर सेनेला त्वरित पाठवून दे.
3: आणि आम्ही तिघे साभार परत कोकणात.
0: असू दे ग आपण मज्जा करू. ए शशी तू का गप्प?
4: त्याला ना शिबिर रद्द झाल्याचं फार दुःख झालंय बघ.
3: रस्ताभर तो अश्रूढातच आला. इष्टीमध्ये अश्रूंचा पूर आला होता. इथेही राजेसाहेब येणारच नव्हते. पण नाईलाज को क्या इलाज है. अश्रू गिळून ते इथेच आले.
5: ए उशे गमा तुम्ही दोघं मजा करायला जाणार होतात पण मला खरं खरं शिकायला जायचं होतं.
1: अरे म्हणूनच त्याला वाईट वाटलं.
0: जाऊ दे रे वाईटातूनही

0: काहीतरी चांगलं होतं असं म्हणतात.
1: कुणी म्हटलंय असं?
0: कुणीतरी म्हटलंय बाई, मला नाही आठवत.
2: म्हातारी झाले ना ती.
0: ए दादीतल्या गप्प बसा.
3: ए भांडण बंद हा. बर मला ना एक युक्ती सुचलीये.
0: कसली युक्ती ग?
3: सांगते सांगते. पण उषा, तुझ्या बरोबर ही आणखीन एक मुलगी बरोबर आलीये. ही कोण ग?
4: काकू, ती माझी मामे बहीण आहे.
1: आठवीत आहे ती?
4: काकू, ती कविता खूप छान करते.
1: फारशी बोलत नाही ती.
3: बरं बरं ठीक आहे. बरं नाव काय ग तुझ?
5: क्षमा.
3: छान आहे हं नाव तुझ, क्षमा.
0: ए आई, तू काहीतरी सांगणार होतीस ना?
3: सांगते ना. पण हे बघा, मला एक 2-4 मिनिटं द्या, सगळं सांगते. तोपर्यंत तुम्ही बोलत बसा, आलेच मी.
0: आता काय सांगणार ही आई?
2: कुणास ठाऊक.
1: पण काहीतरी छान सांगतील बर का काकू?
6: हे मात्र खरं आहे हा रवी.
7: बोला शशी आमचा बोला.
6: ए तुम्ही असं म्हणालात तर मी जाईना परत.
2: थांबा थांबा, आपण क्षमालाच काहीतरी सांगूया.
0: अरे त्यापेक्षा तिच्या कविताच ऐकूया ना.
7: मस्त कल्पना. We want कविता.
4: ए ऐकव ना कविता तुझी.
5: बरं बाई ऐकवते. मित्रांनो, मी छोटी होते तेव्हा.
2: म्हणजे आता मोठी झाली आहेस तर?
5: अरे छोटी म्हणजे पहिलीत होते तेव्हा. मी फक्त बटाट्याची भाजी खायची. मला इतर भाज्या आवडायच्या नाहीत. आई ओरडायची, पण भाजी फळ न खाल्ल्याने काय नुकसान होतं याची एक सुंदर कथा बाईने एकदा वर्गात सांगितली. आणि तेव्हापासून मी भाजी खायला लागले.
0: ए ही कविता आहे?
5: नाही ग, मी जी कविता आता सादर करणार आहे ना त्याची ही पार्श्वभूमी. आता कविता ऐका. आजी आजी भाजी आण, हिरवी ताजी भाजी आण, मुळा काकडी वांगी कारलं गाजर कोबी सगळे आणले, कोथिंबीर आणि पाले भाजी, फळे आणली ताजी ताजी, भाजी खाऊ फळे खाऊ तब्येतीचा नकोच बाऊ. ऐकवते हा. या तुमच्या कोकणातला पाऊस मी मनापासून अनुभवलाय. कोकणातच पावसाची ऐट पहावी, काय कोसळतो ना तो. वा, यावरच मी एक सुंदर कविता केली आहे, ऐका हा. पाऊस म्हणजे धमाल, पाऊस म्हणजे कमाल, पाऊस म्हणजे वारा, पाऊस म्हणजे गारा, पाऊस म्हणजे धारा, टोपोऱ्या थेंबांचा नभातून मारा, पाऊस म्हणजे रिमझिम, पाऊस म्हणजे झिमझिम, पाऊस म्हणजे टपटप, पाऊस म्हणजे टपटप, पाऊस म्हणजे थुई थुई, पाऊस म्हणजे सुई सुई, पाऊस म्हणजे घो घो, पाऊस म्हणजे धो धो, पाऊस म्हणजे झंझावर, पाऊस म्हणजे आक्रोश, पाऊस म्हणजे गरम चहा, खांदा भजी हळूच खा, पाऊस म्हणजे रेनसूट, पाऊस म्हणजे गंबूट, पाऊस म्हणजे चम्मत गम्माडी गम्मत,
7: पाऊस म्हणजे धमाल, पाऊस म्हणजे कमाल.
3: अरे वा वा क्षमा, छान कविता आणि सुंदर कल्पना.
4: हो काकू, मजा आली. काकू, तुम्ही नटराजाची मूर्ती कशाला आणली आहेत?
6: म्हणजे काकूंना नाटकासंबंधी किंवा रंगमंचा संबंधी किंवा रंगदेवता संबंधी काहीतरी सांगायचं असणार.
3: अरे वा, बरोबर ओळखलं हा शशीनं. मुलांनो, उषा आणि तिची भावंड यांना बालनाट्य शिबिराला जाता आलं नाही, आणि सई आणि दादा यांना एक सारखा कंटाळा येतो.
0: हो ना.
3: तेव्हा मला असं वाटतं की रवी, उषा, शशी, क्षमा, सई आणि दादा, तुम्ही सगळे मिळून 6 जण बालनाट्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुतूहल आहे.
7: हो.
3: मग आपण इथंच दुपारचं बालनाट्य शिबिर घेतलं तर?
0: अगं पण आई, मार्गदर्शन कोण करणार?
3: कोण करणार म्हणजे आपले आपण.
4: आपले आपण?
3: हो. आणि मी आहेच की मदतीला. मी करेन ना तुम्हाला मार्गदर्शन.
6: वा मस्तच.
5: मग आम्ही सुट्टीत दररोज येऊ?
3: येऊ नव्हे, यायचंच. आधी आपण नटराजाची पूजा करूया. जसं आपण शुभ कार्यासाठी गणपतीची पूजा आधी करतो ना तसं, आणि तसंच नाटकासंदर्भात रंगदेवतेची पूजा करताना नटराजाला वंदन केलं जातं. आमच्या बागेतली ही फुलं आणली आहेत बघा, नटराजाला ती सगळ्यांनी वाहा, वंदन करा. आता आपण धूप जाळूया. पडदा उघडण्यापूर्वी रंगदेवता आणि रंगमंच

0: त्याची पूजा केली जाते आणि धूप जाळून वातावरण निर्मिती होते.
1: वा, काय मस्त धूपाचा वास आहे ना.
2: हो ना, खूपच प्रसन्न वाटायला लागले.
0: आता सगळ्यांनी नटराजासमोर उभे राहा. आता मी ध्वनिमुद्रित नांदी लावणार आहे. हात जोडा बरं, डोळे मिटा, रंग देवतेला अभिवादन करा आणि हे ऑर्गनचे सूर आणि नांदीचे सूर मनात

0: छान वाटतंय.
1: सगळं वातावरण भारून गेल्यासारखं वाटतंय.
2: मस्त, वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटायला लागलंय.
3: छान, यालाच म्हणायचं वातावरण निर्मिती. कोणत्याही गोष्टीला वातावरण निर्मितीची गरज असते.
2: पण काकू, आपण या शिबिरात काय काय करणार?
3: खूप काही करणार आहोत. पण मला सांगा, तुम्हाला या शिबिरामध्ये काय काय बरं शिकायला आवडेल?
2: आम्हाला बालनाट्याविषयी माहिती घ्यायला आवडेल.
4: बाल रंगभूमी संबंधी काहीतरी माहिती घ्यायला आवडेल.
1: रंगभूमीवरील काही बाल नाट्यांचा परिचय व्हावा.
5: कोकणातील बाल रंगभूमी कशी असते ते जाणून घ्यायला आवडेल.
6: विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यातले बालनाट्य लिहिणारे नाटककार.
7: आणि हो, बालनाट्याची वैशिष्ट्य.
3: छान छान, तुमची हे सगळं ऐकण्याची तयारी आहे हे बघून मला खूप आनंद झाला. बालनाट्य चळवळीचा आपण या शिबिरामध्ये धावता आढावा सुद्धा घेणार आहोत. पण हा काही आपला इतिहासाचा पेपर नाही, त्यामुळे काही नोंदींचा आढावा आपण फक्त घेऊ. चला करूया सुरुवात.
2: चालेल, हो चला करूया सुरुवात.
3: बरं, मला एक सांगा, बालनाट्य म्हटलं की तुम्हाला काय बरं आठवतं, किंवा तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहतं?
7: माझ्या डोळ्यासमोर ना पंख असलेली परीच उभी राहते.
6: माझ्या डोळ्यासमोर तर राक्षस येतो.
2: माझ्या मनापुढे सिंड्रेला आणि सात बुटके येतात.
5: माझ्या डोळ्यासमोर नाटकातले संवाद येतात.
1: मला बालनाट्यातील गाणी आठवतात.
3: खूप छान. आता आणखी एक शब्द मी सांगते हा. बाल रंगभूमी कोण सांगेल?
1: मुलांसाठी सादर होणाऱ्या कार्यक्रमाचं ठिकाण म्हणजे बाल रंगभूमी.
3: ठीक आहे ठीक आहे, याच स्पष्टीकरण मी देते हा. बर, तुम्ही सगळी मुलं बालनाट्य बघता?
8: हो.
3: रेडिओवरचे कार्यक्रम ऐकणाऱ्यांना श्रोता असं म्हटलं जातं. जो श्रवण करतो म्हणजेच जो ऐकतो तो श्रोता. मग नाटक पाहतो तो कोण बरं?
2: प्रेक्षक.
3: शाब्बास. तेव्हा असं सांगितलं जातं की खास तुमच्यासाठी म्हणजेच बाल प्रेक्षकांसाठी नाटकं सादर करणारी जी रंगभूमी ती बाल रंगभूमी.
5: मग आई बाबांसाठी जी रंगभूमी ती वेगळी का?
3: हो, प्रौढ रंगभूमी म्हणू आपण त्याला. आपल्या आई बाबांसाठी सादर होणारी नाटकं तुम्हाला माहिती आहेत का?
2: हो.
3: नाव सांगू शकाल?
2: सांगतो की, आई रिटायर्ड होतीये.
5: तो मी नव्हे.
6: अश्रूंची झाली फुले.
4: रायगडाला जेव्हा जाग येते.
1: एकच प्याला.
3: लहान मुलांसाठी सादर झालेली नाटकं सांगता येतील तुम्हाला?
6: हो, सिंड्रेला आणि सात बुटके.

0: दुष्ट चटकीण
1: अलबत्या गलबत्या
2: अदृश्य माणूस
3: छान. आता आणखी एक छोटा प्रश्न आणि मग गम्मत.
1: ओके.
3: प्रौढ नाटक आणि बाल नाटक यात फरक काय बरं?
4: नाटकाचे विषय आणखी काय.
3: अरे वा, बरोबर ओळखलंस.
1: आमच्या मनाचा वयाचा विचार करून तसेच विषय घेतलेले असतात.
2: मला वाटतं भाषेतही फरक असेल.
3: अगदी बरोबर.
5: संगीत आणि नेपथ्यातही वेगळेपणा असेल ना.
3: हे सुद्धा बरोबर.
6: आणि मुलांच्या नाटकात मुलांचा सहभाग.
3: केवळ मुलंच नाहीत तर मुलं आणि मोठी माणसं दोघही या बालनाट्यामध्ये चालतात. त्याबद्दल मी नंतर सांगेनच.
4: ओके चालेल.
6: पण आई, छोटी मुलंही मोठ्या माणसांची छोटी आवृत्ती असते ना.
3: अरे नाही, अनेक गोष्टीमध्ये ती मोठ्यांपेक्षा निराळी असतात. त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. बौद्धिक क्षमतेमध्ये फरक असतो. विचार करण्यातही फरक असतो.
5: ते पण बरोबरच आहे. हा
3: थांब, एक उदाहरण घेऊया. हा मला सांगा, सर्कस तुम्ही पाहिली आहेत का सगळ्यांनी?
7: हो.
3: छान. मग सर्कशीतला शेवटचा खेळ, झोपाळ्यावरची कसरत.
0: हो काकू.
3: त्या ताईनं एक खूप अवघड उडी घेतली आणि सगळे अवाक झाले. हा बाप रे, अशी अवस्था झाली तर त्या क्षणी तुमच्या मनात काय विचार येईल बरं?
0: ती खाली पडले तर
6: जाईवर पडेल, तिला फारसं लागणार नाही.
5: कशाला असली कसरत करायची तिनं?
1: झोका नीट बांधला नव्हता का?
2: असा खेळ म्हणजे जीवाची कसरत.
3: काय रे शशी, तू कुठे हरवलास?
4: मला ना भीती वाटेल आणि मनात विचार येईल हिची आई कुठे असेल.
7: वा
3: बघा, प्रसंग एकच पण तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे विचार केलात. तुमच्यामध्ये सर्वात लहान असणारा शशी म्हणाला की त्या मुलीची आई कुठं असेल. बालवयात अशा भीती वाटणाऱ्या प्रसंगी मुलांना आईची आठवण येते. आईजवळ त्यांना सुरक्षित वाटतं. बरं, आता मला सांगा, हा प्रसंग तुम्ही तुमच्या आईबाबांबरोबर किंवा आजोबांबरोबर पाहत असाल, म्हणजेच सर्कसला तुमच्या बरोबर कुणी मोठं माणूस असेल, तर त्यांच्या मनात येईल का बरं असा विचार?
0: छे छे, मुळीच नाही.
4: आजोबांना कशाला तिच्या आईची आठवण येईल?
3: म्हणजेच काय, एकूणच मोठी माणसं ही छोट्या मुलांची मोठी आवृत्ती नाही.
1: हो हो हो हो,
6: मुळीच नाही.
3: म्हणून बालनाट्य, बालरंगभूमी ही स्वतंत्र वेगळी अशी आहे. बरं, मला आता सांगा, तुम्हाला गोविंदाग्रज, बाळकराम माहीत आहेत?
6: गोविंदाग्रज माहीत आहेत, ते राम गणेश गडकरी.
3: अगदी बरोबर.
5: पण हे बाळकराम कोण?
3: अरे बाळकराम म्हणजे पण राम गणेश गडकरीच. कविता लिहिताना ते गोविंदाग्रज हे टोपण नाव घ्यायचे, तर काही नाटकं प्रहसनं त्यांनी बाळकराम या टोपण नावानं लिहिली.
5: अच्छा, असं होय.
1: स्नेहसंमेलनात आम्ही केला होता त्यांचा एक संवाद.
6: कुठला रे?
0: अरे सकाळचा अभ्यास.
4: हो हो, आठवतंय मला.
6: तो तर मी पण पाठ केला होता.
3: मला माहिती आहे, म्हणून तर मी म्हंटल.
1: पाठ आहे का रे तुझा तो संवाद?
6: हो, मला नाही होत फारसं विसरायला.
1: मस्त, माझा पण पाठ आहे.
2: ए मग आपण एक गंमत करूया का?
5: कोणती ग?
2: या दोघांना सांगूया का संवाद करून दाखवायला?
0: मस्तच आयडिया, नाहीतरी आपण बालनाट्याविषयीच बोलतोय.
4: यस, चला करून दाखवा रे आम्हाला.
3: छान कल्पना, करा. यालाही बालनाट्य क्षेत्रात एक वेगळं महत्व आहे. बरं, ते मी नंतर सांगेन.
6: चालेल, रवी ये, करूया आपण सादर.
1: हो हो चल.
4: बालमित्रांनो नमस्कार. आता आपल्या पुढे सादर होत आहे राम गणेश गडकरी यांचा सकाळचा अभ्यास हा संवाद. सहभाग दादा आणि रवी.
7: हुर्रे!

0: F-A-B-L-E. F-A-B-L-E.
1: तालुके धुळे अमळनेर एरंडोल पाचोरे धुळे अमनेर एरंडोल पाचोरे
0: एफ ए बी एल ई फेबल म्हणजे कल्पित गोष्ट हळू गो किनारे माझा शब्द चुकला की इकडे हे बघ फेबल म्हणजे कल्पित नेर झाले आहे हळू गोक बी एरंडोल
1: एरंडोल
0: लागलास का पुन्हा ओरडायला धुळे अमळनेर मोठा आला आहे भूगोल करणारा हळू गोक
1: आणि काय तू मोठा आलायस का शब्द काढणारा नाही गोकत हळू जा वाटेल तर माझ घरात जाऊन बैस धुळे अमळणे
0: ऐकत नाही.

0: नाही देऊ का एक भडकवून श्रीमुखात?
1: काय रे दादा त्रास देतोयस? ए आई बघ ना दादा मला उगीच मारतो आहे. धुळे अमळणे
0: मारतोय का रे? नाही गाई, आज मोठ्या मोठ्याने ओरडतोय सारखा आणि अभ्यास करू देत नाही. आता ओरडत खरा सांगतो कसे काय आहे ते.
1: ओरडेन ओरडेन तुला भीन काय? धुळे अमळणे
0: दमखा काढतोस तुझे धुळे अमळणेर.
1: आई बघ गा दादा
0: पळून गेलास, नाही तर दाखवला असता स्वारीला इंगा. धुळे अमळनेर करतो मोठा, येऊ दे आता बाहेर बच्चमजीला, म्हणजे काढतो सारा खानदेश जिल्हा बाहेर.
2: छान छान. आता आपण इथे थांबूया, पण थांबण्यापूर्वी आणि जाण्यापूर्वी गृहपाठ.
3: ए काय गाई, आता गृहपाठ कशाला?
2: सांगा ना काकू. हे बघ, गृहपाठ अगदी सोपा आहे. आता सकाळचा अभ्यासच जे सादरीकरण झालं की नाही, त्याचा बालनाट्य क्षेत्राशी काय संबंध आहे ते जरा हुडकायचं. बालनाट्याची पुस्तकं पण बघायची.
4: कुणाला विचारलं तर चालेल?
2: हो चालेल ना.
3: आणि पुस्तकातून शोधलं तर?
2: मग तर फारच छान.
0: ए आई, कॅसेट मध्ये त्या नांदी पुढे एक बालगीत आहे ना?
2: हो आहे ना.
0: मग लाव की ते जरा.
3: लावा ना काकू.
5: आजच्या शिबिराची?
3: अग ए नाट्य शिबिराची.
5: तेच ते, आजच्या शिबिराची सांगता बालगीतांना करूया.

0: साफ करून ठेवला, भुर्जी करून अंड्यांचा चट्टामट्टा केला.
1: श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण हिंदी कार्यक्रम विविधा ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत

0: शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
2: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत होवो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

आवाज चला की लवकर ए बाबा जरा थांब थांब थांब अगं ए मंजुळे अगं ए गंगे आव आव यशवंत दादा चला की लवकर आव असं काय कर

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. पहाटेचे 4:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकूयात एहसान अहमद यांनी गायलेला राग अलहय्या बिलावल. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत रे कान्हा आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत मोरे घर आज आहे. त्यांना तबला साथ आहे निलेश जाधव यांची आणि हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूयात तर एहसान अहमद यांनी गायलेला राग अलहय्या बिलावल.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात फैयाज हुसैन खान यांचं व्हायोलिन वादन ऐकलं, राग भैरव बहार. त्यांना तबला साथ होती अरविंद कुमार आझाद यांची. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.

0: आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत होवो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत. बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
3: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात अजित परब आणि त्यागराज खाडीलकर यांच्या स्वरात श्रीरंग गोडबोले यांची रचना, संगीत अजित परब यांचं. चित्रपटाचं नाव आहे 9 महिने 9 दिवस.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत माळावरचं फूल या चित्रपटातून सुरेश वाडकर, श्यामा चित्तर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना, विश्वनाथ मोरे यांचं संगीत.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. बाबासाहेब सौदागर यांचं रवींद्र साठे यांच्या स्वरात, नंदू होनप यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे घुंगराच्या नादात.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांची रचना, संगीतकार सुधीर फडके. चित्रपटाचं नाव आहे पुढचं पाऊल.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत ओटी कृष्णामाईची या चित्रपटातून सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात.
1: थंडी लय सुटली आणि शेकोटी पेटली, रात आली फुलून र सुगीचा हंगाम, पिकाला राम राम,

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. पहाटेचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित शिवानंद पाटील यांनी गायलेली संत नामदेवांची ही रचना, प्रभाकर पंडित आणि शांकनील यांचं संगीत.